229 नॅनोमीटर तथा 305 किलोहर्ट्झवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. पहाटेचे 5:53 आणि 12 सेकंद झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज सोमवार, भारतीय सौरतिथी 6 अश्विन शके 1948 म्हणजेच 28 सप्टेंबर 2026. श्रोते हो, एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे आपण आकाशवाणी परभणी केंद्र ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलवाद्यानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. राग होता हिंडोल. 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
1: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
0: ~229 सतत 1305 किलो हर्ट्झवर आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सेवा हेच सामर्थ्य याविषयी अजय महाजन यांचे विचार आपण ऐकलेत. नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका या कार्यक्रमात. विचार शलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229.9 MHz अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz तसंच न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचं ठीक 6:10 झाली आहेत. सकाळच्या या मंगलप्रहरी ऐकूया भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत गणेश वंदनेने. गात आहेत लता मंगेशकर.

लता मंगेशकर यांनी गायलेली गणेशवंदना श्रोतेहोपण ऐकलीत. रचना होती शांता शेळके यांची आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकाराम महाराज यांची अभंगरचना. गात आहेत लता मंगेशकर.

संत तुकाराम महाराजांची अभंग रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं आणि गात होत्या लता मंगेशकर. श्रोतो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही अभंगरचना श्रुती आपण ऐकलीत. संगीत होतं प्रदीप लाड यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया बुद्ध.

समूहस्वरामध्ये देशभक्तीपर गीतरचना श्रोते आपण ऐकलीत. मंगलप्रभात या कार्यक्रमात आता शेवटी ऐका लता मंगेशकर यांच्या स्वरात पारंपरिक हिंदी भक्तिरचना.

लता मंगेशकर यांनी गायलेली पारंपरिक हिंदी भक्ती रचना श्रुती हो आपण ऐकलीत. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि या भक्तिगीताबरोबरच श्रुती हो आजचा मंगलप्रभात हा कार्यक्रम संपला. मंगलप्रभात हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 1305 किलोहर्ट्झवर आणि न्यूज ऑन एअर ॲप तसंच FM बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 6:40 झाली आहेत. कृषीवाणी कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आजच्या कार्यक्रमात वांगी पिकावरील किडींचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती ऐकूया.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग येथे काम करतो. आपल्याला आज वांगी पिकावरील महत्त्वाच्या कीडींविषयी माहिती आपण घेऊया. वांग्यामध्ये महत्त्वाची कीड शेंडे आणि फळ पोखरणारी अळी ही आहे. या किडीचे पतंग पांढरे असून त्यावर गुलाबी ठिपके असतात. अळ्या गुलाबी रंगाच्या असतात. वर्षभरामध्ये 8 ते 10 पिढ्या पूर्ण होतात. ही कीड वर्षभर कार्यक्षम असते. अळीनं शेंडा आतून पूर्णपणे पोखरल्यामुळं कीडग्रस्त शेंडे सुकू

0: आपल्याला वाळल्यासारखे दिसतात. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर ही अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले आणि फळं हे न धरता वाळून सुकून जमिनीवर गळून पडलेले आपल्याला दिसतात. लहान फळांमध्ये सुद्धा ही अळी हिरव्या पाकळीच्या आतून म्हणजे फळामध्ये प्रवेश करून विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते आणि आतमध्ये लपून बसते. वांग्याच्या आतमध्ये ही अळी आढळते, त्यामुळं बाहेरून फळं किडके आहे की नाही हे सुद्धा कधी कधी आपल्याला ओळखताना लक्षात येत नाही. फळात शिरल्यावर आतील गर खाते आणि ही आतच विष्ठा टाकते. अशा प्रकारची ही कीड जवळपास 40% पर्यंत नुकसान करते. अशा या महत्त्वाच्या किडीचं व्यवस्थापन आपल्याला एकात्मिक पद्धतीने करता येऊ शकतं. तर यामध्ये आपल्याला कीडग्रस्त शेंडे आणि फळं हे आपल्याला तोडून वेगळी करणे आणि त्यांना नष्ट करणे. फीक फुलोऱ्यात येण्या अगोदर एकरी 4 कामगंध सापळे किंवा नर सापळे आपण लावू शकतो. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण फुलपाखराच्या अवस्थेमध्येच नर फुलपाखरच नष्ट होऊन जातात. नर पतंग आकर्षित होऊन त्या याच्यामध्ये अडकतात, मादीसोबत मेलन होत नाही आणि पुढची पिढी आपण थांबवू शकतो. म्हणजे 8 ते 10 पिढ्या जे होतात ती थांबलो की पुढचा प्रादुर्भाव थांबवू शकतो. आपल्याला निंबोळीअर्क 5% किंवा अझा डिरॅक्टिंग 10,000 PPM 3 mL/L पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी यासाठी करता येईल. जर हिचा उद्रेक अधिक असेल, आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर असेल, तर मात्र शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला रासायनिकचा विचार करणं गरजेचं आहे. अशा वेळेस क्लोरोपायरिफॉस 20 EC 2 mL/L पाण्यामध्ये, इमामेक्टिन बेन्झोएट 0.5 g, सँट्रॅनिलिप्रोल 1.5 ते 2 g, क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 0.5 g, फ्लुबेंडॅमाइड 0.5 g प्रति लिटर पाण्यामध्ये, क्लोरोफेन पायपर क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल प्लस लॅम्बडा सायलोथ्रीन हे 0.5 mL प्रति लिटर पाण्यामध्ये, आणि बीटा सायफ्लोथ्रीन प्लस इमिडाक्लोप्रिड हे सुद्धा 0.5 mL प्रति लिटर पाण्यामध्ये. अशा प्रकारे यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांची शिफारस आहे. काही कॉम्बिनेशन इन्सेक्टिसाइड्स आहेत, त्याच्यामध्ये नोव्हॅल्युरॉन प्लस इमामेक्टिन बेन्झोएट, क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रीन हे 2 mL प्रति लिटर पाण्यासाठी, सायपरमेथ्रीन प्लस क्विनॉलफॉस, इमामेक्टिन बेन्झोएट प्लस ल्युफेन्युरॉन, पायरीप्रॉक्झिफेन प्लस फेनप्रोपॅथ्रीन, क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल प्लस नोव्हॅल्युरॉन प्लस इमामेक्टिन बेन्झोएट, असं कॉम्बिनेशन इन्सेक्टिसाइड हे आपण वापरू शकतो. आपण कीटकनाशकांचा वापर करताना हातावर हातमोजे, तोंडावर मास्क, डोळ्यावर चष्मा आणि अंगावर पूर्ण कपडे घालून सुरक्षित पद्धतीने आपली काळजी घेतली पाहिजे फवारणी करताना, म्हणजे आपल्यावर औषधाचा दुष्परिणाम होणार नाही आणि पिकाचं व्यवस्थित व्यवस्थापन होईल.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात श्रोत्यांनो, आताच आपण वांगी पिकावरील किडींचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी दिलेली माहिती ऐकली. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229.9 MHz 13.5 KHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोत्यांनो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. त्यानंतर 6:55 दिल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: त्वचा विकार।
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण त्वचा विकारांविषयी माहिती बघणार आहोत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे। त्वचेला बाधा आणणारे विकार म्हणजे त्वचा विकार। ते काही प्रमाणामध्ये संसर्गजन्य व काही असंसर्गजन्य असू शकतात। सध्या त्वचा विकारांचं प्रमाण खूप वाढलेलं आपण बघतोय। यामध्ये प्रामुख्याने हवेमधील प्रदूषण, ओझोनच्या लेअरमध्ये होणारे बदल, फक्त सोशल मीडियावर प्रमोशन केल्यामुळे वापरले जाणारे प्रोडक्ट, यामध्ये कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता जे प्रोडक्ट आपण वापरतो तेही शरीरासाठी हानिकारक असू शकतात। तसेच स्वतःची काळजी न घेणं, शक्यतो हायजीन मेंटेन न करणं, यामुळे सुद्धा त्वचाविकार बघायला मिळतात। काही त्वचाविकार हे संसर्गजन्य असतात। जंतू, विषाणू, बुरशी किंवा परोपजीवी यांच्यामुळे हे इन्फेक्शन शरीरावर दिसून येतं किंवा त्वचेवर दिसून येतं। फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं। याची लक्षणं अशी आहेत की खाज येते, लाल किंवा वर्तुळाकार डाग शरीरावरती पडतात, शरीर सोलल्यासारखी वाटते। यामध्ये स्वच्छता ठेवणं ही सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे। त्या भागामधील ओलावा टाळणं सुद्धा गरजेचं आहे। स्वच्छ कपडे घालणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती अँटीफंगल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे। दुसरा भाग येतो ते म्हणजे जंतू संसर्गामुळे होणारे त्वचाविकार। त्वचेवर फोड येणे किंवा वेदनादायक सूज असणं, मग त्या फोडामध्ये पू जमा होतो किंवा कधी कधी सर्वांग वेदना किंवा ताप, हे सुद्धा लक्षण यामध्ये दिसतं। तो जो फोड आहे किंवा तिथे आलेली सूज आहे त्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे। त्या सुजेमधून किंवा त्या फोडामधून जर पू येत असेल तर त्या ठिकाणी योग्य ती अँटीबायोटिक्स घेणं गरजेचं आहे। आणि संपूर्ण शरीरामध्ये जर याचं प्रमाण दिसत असेल किंवा ताप येत असेल, अंग दुखी होत असेल, तर त्या पद्धतीची चिकित्सा पद्धती अवलंबणं गरजेचं आहे। काही त्वचाविकार हे व्हायरल बघायला मिळतात। यामध्ये हर्पीस किंवा वॉट्स याचं प्रमाण दिसून येतं। याच्या लक्षणांमध्ये फोड, जळजळ, खाज ही जास्त प्रमाणामध्ये असतं आणि ह्याची औषध चिकित्सा प्रणाली सुद्धा वेगळी आहे। यामध्ये यासोबत प्रतिकार शक्ती वाढवणं सुद्धा गरजेचं आहे। उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात। पण फक्त टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन ती लक्षणं तिथेच कमी करण्याऐवजी शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे योग्य ती चिकित्सा यावर व्हायला हवी। त्यानंतर असंसर्गजन्य त्वचाविकार, त्यामध्ये ॲलर्जी किंवा डर्मटायटिस सारखे भाग आपण बघतो। याचं कारण असतं की काही केमिकल्स आपल्या शरीराला सूट होत नाहीत, काही साबण आपल्या स्किनला सूट होत नाहीत, काही क्रीम सूट होत नाहीत, काही ऑर्नामेंट्सची सुद्धा आपल्याला ॲलर्जी असते। यामध्ये खाज, लालसरपणा, सूज ही लक्षणं बघायला मिळतात। शक्यतो दागिन्यांच्या ॲलर्जीमध्ये सुद्धा गळ्याभोवती किंवा कानाभोवती फोड येणं किंवा लालसरपणा येणं, तिथे खाज येणं ही लक्षणं बघायला मिळतात। त्यासाठी अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट करावी लागते किंवा काही मलम डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथे लावावी लागतात। त्यासोबतच ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्यावर काम करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे। यामध्ये एक्झिमा हा सुद्धा एक आजार येतो। त्वचा कोरडी पडते, तिथे खाज येते आणि त्वचा सोलल्यासारखी होते। त्वचेमध्ये आर्द्रता ठेवणं हेही त्याच्यातलं एक महत्वाची ट्रीटमेंट येते। त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते मॉइश्चरायझर वापरणं किंवा टॉपिकल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे। आज आपण इथेच थांबूया। नमस्कार।
0: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचाविकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत। निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर। ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती।

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापनामध्ये युवक महिला आणि

0: समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. आताची नवीन पिढी आहे, नवीन पिढीनं काही नवीन गोष्टी सुद्धा आत्मसात केलेल्या आहेत, त्या पद्धतीनं काही जुन्या गोष्टी सुद्धा त्यांना आवडत आहेत. तर मग युवक म्हणा किंवा महिला बचत गट म्हणा, यांचा सहभाग आपण या स्वच्छता अभियानामध्ये किंवा कचरा व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो?
1: नक्कीच नक्कीच, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण युवकांची जी शक्ती आहे ती योग्य दिशेला जाणं आजकाल गरज

0: मग आपण या स्वच्छता अभियानामध्ये किंवा कचरा व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो?
1: नक्कीच नक्कीच, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण युवकांची जी शक्ती आहे ती योग्य दिशेला जाणं आजकाल गरजेचं आहे, आणि ती जातीच आहे. काही मंडळं असतात ते पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित करतात, तर ते जर प्रमाण आपण आणखीन प्रमाणात त्या युवकांकडून करून घेतलं किंवा त्यांना आणखीन मोटिवेट केलं आणि त्याला प्रशासनाची बक्षिसाची जोड वगैरे दिली, तर ते नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सव, नवरात्री उत्सव ह्याकडं तो कल जास्त वाढेल. आणि तुम्ही बचत गट किंवा महिला वर्ग जो म्हणताय, तर बचत गटांना तर खूप चांगला हा लघुउद्योग म्हणून केला जातो की जे निर्माल्य आहे गणपतीत किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणून, तर त्यापासून ते कंपोस्टिंग तयार करतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे फुलं वगैरे जी असतात निर्माल्यातली, त्याच्यापासून आपण उदबत्ती किंवा धूप कांड्या ह्या खूप छान पद्धतीनं घरी पण करू शकतो आणि त्याचा उद्योग म्हणून पण आपण पुढे आणू शकतो. एक चार महिला जर एकत्र आल्या तर त्यांना ते मोटिवेट पण होईल. काही शासनाच्या जर योजना असतील तर त्या पण जोडून देऊ शकतो आणि त्या निर्माल्याचा योग्य विनियोग पण होईल. ह्याच महिला किंवा बचत गटांना आपण जर पर्यावरणपूरक सजावटींच्या वस्तू बनवायला जर दिलं तर त्या खूप चांगल्या गोष्टी बनवू शकतात. बांबूंपासून काही वस्तू बनवल्या जातात, ह्या अशा काही सजावटींच्या वस्तू बनवून परत त्या विकू शकतात आणि तो एक उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो. माझा कचरा माझी जबाबदारी ह्या तत्वानं जर प्रत्येक जण चाललं तर ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सॉर्ट आउट होऊ शकतात. आपल्या स्वतः वैयक्तिक पातळीवर सुद्धा इंधनाचा वापर कसा कमी करता येईल, त्याच्यापासून जे वायू प्रदूषण होतंय ते पण वाचेल आपल्याकडून. अशा गोष्टींमधून आपण छोट्या छोट्या सवयींमधून बराच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला छोटा का होईना हातभार लागू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपण हळूहळू आपल्या परिसरापर्यंत पोहोचू शकतो, आपल्या शेजारी पाजाऱ्यांमध्ये पण हे अवेअरनेस करू शकतो. कारण आपल्या ओल्या कचऱ्यापासून जर काही कंपोस्ट तयार करून आपण जर तो आपल्या भाजीपाला उगवण्यासाठी वापर केला आणि ती जर शेजाऱ्यांना दिली तर त्यांना ती प्रेरणादायक ठरेल आणि ते पण त्याच्यामध्ये सहभागी होतील. असे चार आर जर आपण घेतले, रिसायकल केलं, रिफ्यूज केलं, रिड्यूस केलं आणि रियूज केलं, तर हे चार आरचा जर आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला तर पर्यावरणाशी संबंधित समस्या तशा फारशा काही उद्भवू शकणार नाहीत. कारण निसर्गानं आपल्याला एवढं भरभरून दिलंय की आपण घ्यायला कमी पडतो आणि आपल्यामुळे जो त्रास होतोय तो जर कमी करायचा असेल तर काही नियम आपण स्वतःसाठी पाळलेच पाहिजेत.
2: अगदी.
1: तर ह्या पर्यावरणाच्या समतोलासाठी फार प्रबोधन वगैरे करायची गरज पडणार नाही भविष्यात, तास जर आपण सावध झालो तर.
2: खरंय. तर श्रोते हो, आपण सावध झालो तर कचरा ही समस्याच राहणार नाही, जमेल तसं आपण मात्र याचा प्रचार करायला हवा. परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण कचरा व्यवस्थापनामध्ये युवक, महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

श्रोते हो, वळूया आपल्या रूपरेषेकडे. रूपरेषेनंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 जागतिक हृदय दिनानिमित्त प्रायोजित कार्यक्रम हृदय स्पंदन ही विशेष मालिका, निर्मिती आणि संकल्पना सीमंतिनी कुंडीकर यांची. या कार्यक्रमाचा भाग 9 आज आम्ही प्रसारित करू. त्यानंतर भावधारा अंतर्गत भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुरेल सुरात काही भावगीत रचना आपण ऐकू शकाल. आठ 40 मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम, यामध्ये गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सुरेल सुरातील काही चित्रपट गीतं आम्ही प्रसारित करू. ऐकूया कार्यक्रमातील छोटीशी झलक.

मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची छोटीशी झलक श्रोते हो आपण ऐकलीत. यामध्ये आज साधी माणसं, महानंदा, मोहित्यांची मंजुळा, अमर भूपाळी, नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:10 लखलख चंदेरी हा सदाभार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, आज गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त लता मंगेशकर विशेष लखलख चंदेरी या कार्यक्रमातही अशीच छानशी गाणी आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. यामध्ये आज हिम्मतवाला, ममता, जब जब फूल खिले या चित्रपटातील गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. ऐकूया कार्यक्रमातली छोटीशी झलक.

श्रोते हो, लखलख जंजिरी या कार्यक्रमातली छोटीशी झलक आपण ऐकली. 9:35 उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:10 मिश्र संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात आज मोहब्बते या चित्रपटातील निवडक गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. गीतरचना आहेत आनंद बक्षी यांची आणि संगीतकार आहेत जतीन ललित. 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:05 आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:35 प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर, यामध्ये आजचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला. सहभाग आहे तज्ज्ञ डॉक्टर सागर जोलवा.

सहा निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकरांचं. दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचा कार्यक्रम सहक्षेपित होतील. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. दरम्यान दुपारी 1:45 सांगली जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत संध्याकाळी 7:30 शेतशिवार या कार्यक्रमात आज ऐकाल मत्स्यपालनातील सामान्य रोग आणि माशांचे आरोग्याचे व्यवस्थापन याविषयी स्वप्नील आनंदा नरसाळे यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर प्रायोजित कार्यक्रम गोड्या पाण्यातील कोळंबी पालन याविषयी श्रीनाथ वैजनाथ गव्हाणे यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत शेतशिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल संध्याकाळी 7:30. रात्री 10 वाजता आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 या खेळाचा दैनंदिन आढावा आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं रूपरेषेतून. रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही थोड्याच वेळात सहक्षेपित करू.

युगा युगाची गणना तुझी चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू शोभेची बाहुली होती, घटनाकारांनी न्याय दिला तुला सन्मानान जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट, पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भातल्या उपाययोजनांना सुरुवात, यादीत समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांनाही दिलासा, मुख्यमंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पटकावली 7 पदकं, एकूण पदक संख्या 37 वर. आता सविस्तर बातम्या.

0: दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी काल देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत, त्याचं पंतप्रधानांनी काल मन की बातमध्ये स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय सैनिकांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं, असं ते म्हणाले.
1: एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया था. आतंकवादी हमलों के कारण भारत ने लंबे समय तक जो दर्द झेला था, सर्जिकल स्ट्राइक उस कष्ट के खिलाफ हमारी निर्णायक प्रतिक्रिया थी.
0: जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असून यासाठी वेळ काढण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं. देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून 32 कोटीहून अधिक कुटुंबांची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोमनाथ स्वाभिमान पर्व, मोढेरा सूर्य मंदिर, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. नशामुक्तीच्या अभियानात तरुणांचा सक्रिय सहभाग, एक जिल्हा एक उत्पादन मोहिमेतून शेतकरी आणि महिलांना मिळालेली ओळख, तसंच पोषण महिन्यानिमित्त कुपोषणाविरोधातला लढा यावरही पंतप्रधानांनी मन की बातमध्ये भाष्य केलं. थायलंडमधले गणेश भक्त पंथोन थिरखानोन आणि चियांग माई इथले गणेश हिमाल संग्रहालयाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रभावावर प्रकाश टाकला. तसंच विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. ते म्हणाले,
2: काही ठिकाणून आम्हाला तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही. खरं म्हणजे असे फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना Trigger 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही हे आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीनं यापुढे देखील हे जे काही 5-10 तालुके आहेत ज्यातल्या अडचणी आहेत त्या अडचणी देखील आम्ही दूर करणार.
0: फेब्रुवारीपर्यंत अल्निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्या दृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात उद्भवलेली दुष्काळी परिस्थिती पाहता दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तातडीनं अंमलबजावणी करावी असे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. जिल्ह्यातल्या हदगाव आणि भोकर तालुक्यातल्या गावांमध्ये पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते काल बोलत होते. नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड आणि मुखेड या 2 तालुक्यांचाही Trigger 2 अंतर्गत दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल घेतला असून या तालुक्यांचाही यादीत समावेश केला जाईल असं सावे यांनी सांगितलं. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी काल बीड जिल्ह्यात परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागात शेतपिकांची पाहणी केली. नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातल्या राडी इथं आत्महत्या केलेल्या कोळगिरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची 1 लाख रुपयांची आर्थिक मदत काल दिली. शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थाननं सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकरी आणि नागरिकांच्या मदतीसाठी 1.11 कोटी रुपयांची मदत दिली आहे. संस्थानच्या वतीनं या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात आला. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी दिली. धुळे इथं काल एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

0: आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून, सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. कामगार कायद्यांमध्ये मोठी सुधारणा करत 4 श्रम संहितांची अंमलबजावणी याचाच एक भाग आहे. या कायद्यांविषयी जाणून घेऊ.
1: केंद्र सरकारनं देशातल्या कामगार कायद्यांमध्ये मोठी सुधारणा करत 4 श्रम संहिता लागू केल्या. या श्रम संहितांची सरकारनं 21 नोव्हेंबर 2025 पासून अंमलबजावणी सुरू केली. या 4 संहितांमध्ये वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020 तसंच व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीविषयक संहिता 2020 यांचा समावेश आहे. श्रमसंहिता ही आतापर्यंतची सर्वात मोठी श्रम सुधारणा असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
2: हमने दर्जनों लेबर कोड्स को सिर्फ 4 कोड्स में समेट लिया है. ये भारत के इतिहास के सबसे बड़े लेबर रिफॉर्म्स में से एक है. फ्रेंड्स, जब पॉलिसी क्लैरिटी आती है तो मैन्युफैक्चरिंग को भी नया विश्वास मिलता है.
1: किमान वेतनाचा अधिकार, वेळेवर वेतन, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता यांना या नव्या व्यवस्थेत महत्व देण्यात आलं आहे.
0: आशियाई क्रीडा स्पर्धेत काल महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एनसी सोजन एडपिल्ली हिनं रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यांनाही रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं, तसंच तेजस्विन शंकरनं डेकेथलॉन प्रकारात कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. स्क्वॅशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानसोबत होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 4 सुवर्ण, 16 रौप्य आणि 17 कांस्य पदकांसह एकूण 37 पदकं जिंकली आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं 8 गडी राखून विजय मिळवला. काल तिरुवनंतपुरम इथं झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं 296 धावांचं लक्ष भारतीय संघानं 42व्या षटकात पूर्ण केलं. विराट कोहलीनं नाबाद 139 धावा केल्या. या विजयासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शेतात प्रत्यक्ष न जाता ई पीक पाहणी संकेतस्थळावर जुनी अथवा इतर ठिकाणची छायाचित्रं वापरून फसवेगिरी केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातल्या 2 ई पीक पाहणी सहाय्यकांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. जीवाची वाडी आणि कारळवाडी इथल्या या प्रकारात 1226 बनावट छायाचित्रं नोंदवल्याचं तपासणीत समोर आलं आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातल्या 2528 शाळांमध्ये स्वच्छता अभियान उत्साहात राबवण्यात आलं. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. दरम्यान लातूर जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान राबवण्यात आलेल्या श्री गणेश आरोग्याचा या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याअंतर्गत 1053 आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून 67998 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट, पंतप्रधानांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भातल्या उपाययोजनांना सुरुवात, यादीत समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांनाही दिलासा, मुख्यमंत्र्यांची माहिती. आणि महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
3: Mm, 1305 kHz FM बँडच्या 102 MHz तसंच न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचं ठीक 7:20 झाली आहेत. ऐकूया आमच्या कार्यक्रमासंबंधी काही निवेदनं.
4: हॅलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.

0: श्रोते हो, सततची पाठ दुखी आणि कंबर दुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं। तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून। हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या।
1: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते। याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात। गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना। तेव्हा विचार आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर। हॅलो डॉक्टर।
2: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे।
3: अगं शेवंते, अगं निघाले बरं का? अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
2: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा।
3: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं। पण शेवंता मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
2: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत। आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
3: अगं होय तर,
2: म्हणून तर त्याला म्हणलेला आहे
3: लक्ष्मीचा गोठा। तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
2: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
4: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते, सकाळचे 7:25 होत आहेत। दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करू।

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं स्वागत करतो. श्रोते हो, डिजिटल युगात प्रशासनाची कार्यपद्धती वेगानं बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक अचूक, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. जमिनीच्या नोंदींचे आधुनिकीकरण, डिजिटल सेवांचा विस्तार आणि भविष्यात नागरिकांना अधिकाधिक सेवा घरबसल्या उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महसूल प्रशासन कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपण असं पाहतो की आता सगळेच कागदपत्र नागरिकांना डिजिटल स्वरूपात ऑनलाईन मिळतील, पण अलीकडच्या काळात आपण एक शब्द वारंवार ऐकतो तो म्हणजे की सायबर सिक्युरिटी. जेव्हा नागरिकांनी जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदी सुरक्षित ठेवाव्यात अशी आपली अपेक्षा आहे, तेव्हा कोणत्या महत्वाच्या बाबी नागरिकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
1: सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की त्यांनी जे कागदपत्र आहेत ते एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म जो असतो त्याच्याकडूनच घ्यावे. फॉर एक्झाम्पल, आता तुमच्याकडे सुद्धा आपले जे कोणतेही बँक असेल त्याच्याकडून तुम्हाला वारंवार एक मेसेज येत असेल की फिशिंग मध्ये किंवा सायबर अरेस्ट मध्ये असा कोणत्याही प्रकारचा आपण आपला ओटीपी पण शेअर करू नये. यासारखं आपण सांगतोय की तुम्हाला जमीन संदर्भात कोणताही जर डॉक्युमेंट हवे असेल तर तुम्ही शासकीय अधिकृत वेबसाईट कडे जाऊन तिथूनच आपण डाऊनलोड करावा. आता एखाद्या माणसाने जर तुम्हाला फसवणूक जरी करून दिली की हे जमीनचे प्रॉपर्टी आहेत असे आहेत, तर तुम्ही स्वतः जाऊन ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम रात्रीचं बाळ जरी गेलं तरी ऑनलाईन जाऊन त्याचं खातरजमा करून घ्यावे की ते जमीन बरोबर आहेत किंवा नाही. याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण आता एखादं रजिस्ट्री करणार आहोत किंवा मोजणी करणार आहेत, सो तेव्हा आता एकाच महिन्यामध्ये एक फॅसिलिटी असं पण होतील की तुम्ही दिलेलं कागदपत्र ते ऑटो व्हॅलिडेट सुद्धा सिस्टम करणार आहे की आमच्याकडे काय डॉक्युमेंट आहेत, आणि जर त्याचे व्हॅलिडेशन जुळला नाही तर कदाचित ते ट्रान्झॅक्शनच होऊ शकणार नाही. तर आपण असा एक प्रयत्न करतोय की इनबिल्ट चेक्स आणि लोकांच्या मध्ये जास्त जागृती हे कशा प्रकारचं आपण आणता येतील, आणि एखाद्याची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आमची कंप्लेंट करावा, सो त्या आपण सुद्धा कायदेशीर बाब पुढे आपण घेता येऊ शकते.
0: यामध्ये सर असं पण असेल ना की जमिनीच्या नोंदीबाबत नागरिकांनी स्वतःहून काही बाबी तपासून घ्यायच्या असतील तर अशा बाबी महत्वाच्या अशा कोणत्या आहेत?
1: सर्वात मोठी गोष्टी आहेत की त्या जमिनीचा सातबारा किंवा रेकॉर्ड ऑफ राईट्स तो कशा आहे ते त्यांनी ऑनलाईन बघायला पाहिजे. मी आपल्याला आता मगाशी जसं म्हटलं महाभूमी स्टॅक याचं जर आपण गेलं तर सातबाराची नोंदी, मोजणीची नोंदी, त्याच्या रजिस्ट्रेशनची नोंदी, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रेव्हेन्यू केस आहेत का किंवा सिव्हिल कोर्ट केस आहेत का हे त्यांना बघायला पाहिजे. आणि सर्वात मोठा आपल्याकडे जुन्या 40 ते 50 वर्षाचा रेकॉर्ड जे आपण डिजिटाईज करून ठेवलेले आहेत आणि लोकांसाठी आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, हे सगळे त्याने पाहूनच या कार्यक्रमामध्ये माझे आव्हान पण आहेत की त्यांनी हे सगळे पाहूनच पुढे आपली कारवाई करायला पाहिजे. त्याची फसवणूक होऊ नये म्हणून आपण असं पण सांगतोय की कोणते प्रकाराचं जे अफवा असते की हे तुम्ही घ्या चांगलं आहेत नाही आहे हे सगळे होऊन जातील याची विश्वास न ठेवता स्वतःचे डोळ्यांनी त्यांनी नीट महाभूमी वेबसाईटमध्ये जाऊन बघावा आणि त्यानंतरच पुढील कारवाई करण्यात यावी.
0: नवाल सर, आपण म्हणालात की 80% कागदपत्रांचं डिजिटायझेशन तर झालेलं आहे, पण मग महसूल विभागाच्या या डिजिटल सेवांच्यामुळं भविष्यामध्ये नागरिकांची वेळ आणि खर्च या दोन्हीमध्ये बचत होणारच आहे, पण मग जमिनीच्या नोंदींचं आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन हे सगळं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतंय?
1: आता आपण नुकतेच एक लँड बँक ज्याच्यामध्ये आपले जेवढे जमीन आहेत ते सगळ्याची नोंदी आपण करून घेतलेली आहेत. महाराष्ट्राचे विकासामध्ये जे प्रकल्प आहेत ज्यांना आपण म्हणतो आहेत मूलभूत सुविधाचे प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इश्यूज किंवा एखाद्या वेळी कोणतेही मोठं कंपनीने इकडे लावायचं असेल किंवा छोटे उद्योगानं जर इकडे काम करायचं असेल किंवा स्टार्टअप्सने काम करायचं असेल तर त्यांना सर्वात महत्त्वाच्या गोष्टी हवे असेल तर ते आहेत जलद गतीने परमिशन्स.

0: आता जे आपण लँड बँक म्हणतो आहे, ज्यात एखादा मोठ्या प्रकल्पाला, मूलभूत सुविधा प्रकल्पाला काही काही जमीन हवी असेल, त्यांना अगोदर 4-4, 5-5 महिने जमीन कुठे आहेत ते कंपन्सेशन द्यायचे आहेत त्यासाठी जावं लागत होतं. आता एकाच क्लिकवरती सगळी माहिती तुमची उपलब्ध आहे. त्याच प्रकारचे आता एखादा माणसाला प्रकल्प लावायचे असेल, त्यांना त्याचा जमीनचं सगळं गोष्टवाला घ्यायचं असेल, ते सुद्धा आता एकाच क्लिकवरती उपलब्ध आहे. भविष्यात आपण जेव्हा लँड टोकनायझेशन किंवा लँड टायटलिंगकडे जाऊ, त्याच्या अगोदरची जी गोष्ट आहे ते आहेत की त्या संपूर्ण जमिनीची माहिती ही आपल्याला देणं गरजेचं आहे. सो हे जेवढे जमीन संदर्भात गोष्टी आहेत, या सगळ्यामध्ये जेवढी पारदर्शकता, जेवढी सुलभता आणता येतील, हे सगळे महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत जाण्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहेत. आज आपण जेवढे विकास जर तुम्ही पुण्याच्या भोवती किंवा मुंबईच्या भोवती आपण पाहिलं, त्याचं सर्वात मोठा जे कॉन्ट्रीब्युशन आहेत ते आहेत ईज ऑफ डुईंग बिझनेसचा. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये अपार्ट फ्रॉम मँडेटरी परमिशन्स सर्वात मोठा त्याचा वाटा असतो तो आहे महसूल विभागाचा, जमिनी संदर्भाचा. सो त्यामुळे जर महाराष्ट्राला आपण $1 ट्रिलियन इकॉनॉमी पाहत असो, त्याच्या सर्वात मोठा वाटा जे आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा आणि जमिनी संदर्भाचा रेकॉर्ड ऑफ राईट्स याचा असणार आहे.
1: खरंच नवल सर, आपल्या विभागाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक पारदर्शक, गतिमान आणि घरबसल्या सेवा देण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आपण कशाप्रकारे पुढे नेत आहात? आणि शेवटी मला हाही प्रश्न विचारायचा आहे की जमिनीशी संबंधित कोणतीही सेवा घेत असताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, तसंच पुढे जाऊन शासनाच्या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा यासाठी त्यांना तुम्ही काय आवाहन कराल?
0: सो यासाठी मी आपले केस सांगतो. फॉर एक्झाम्पल आता मोजणी आहेत. आता शासनाचं कोणतं प्रकल्प असल्यास किंवा तुम्हाला कोणतंही बांधकाम करायचं असल्यास तुम्हाला मोजणी खूप गरजेचं आहे. पण आपण जर विचार केलं की जे मोजणी आहेत त्याला आपण जर पुण्यामध्ये बघितलं तर 8-9-10 महिने सुद्धा लागतात. बिकॉज जे प्रमाण आहेत आवकचं आणि जे आमची कॅपॅसिटी आहेत प्रत्येक सर्वेअरची, त्याच्यामध्ये जवळपास 3 पट कमतरता होती. तर शासनाने एक महत्वपूर्ण धोरण घेतलं की त्यांनी लायसन्स सर्वेअर हे अलाऊ केलं. दुसरा, आम्ही डिजिटल मोजणीचं उपक्रम सुरू केलं. सो जर आपण ही सगळी गोष्टी बघितलं तर हे डिजिटायझेशन पासून आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण पुण्यामध्ये मोजणी जे आहेत ते 70-80 दिवसमध्ये आणू शकलो आहेत आणि भविष्यामध्ये हे आपण 30 दिवसमध्ये येणार. आता हे जे कप्रत आहे याची, ते प्रत सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते आहे. तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज अजिबात नाही. आणि आता जे आपण जिओ रेफरन्स बेस्ड जे मोजणी करतो आहे ते जर तुम्ही एकदा केली तर तुम्हाला भविष्यामध्ये परत आमच्याकडे येण्याची गरज नाही असा सुद्धा आपण परिपत्रक काढलेले आहे. सो आपण जर एक प्रोसेस बघितलं आणि जेव्हा आपण स्टेक होल्डरशी बोललो, असोसिएशन सोबत, वेलफेअर असोसिएशन सोबत जेव्हा आपण चर्चा करू, सिव्हिल सोसायटी सोबत म्हणजे डायलॉग केलं, किंवा आमचे जे टोल फ्री नंबर आहेत 20-25-712-712 याच्या जे आमच्याकडे फोन येतात त्याच्यामध्ये जर आपण सगळे उहापोह केलं तर आपल्याला हे वाटतं की कोणती सेवा किती उपयोगाची आहेत आणि त्याच्यामध्ये नागरिकाला जटिलता काय वाढतोय. सो एव्हरीथिंग शुड बी सीन फ्रॉम युजर परस्पेक्टिव्ह, नॉट फ्रॉम द परस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट वी आर गिव्हिंग टू देम. सो अशा प्रकारचा आम्ही विचार मंथन करून आता प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याला डिजिटल इंटिग्रेशन, प्रोसेस रिइंजिनिअरिंग आणि परमानन्सी अश्युरन्स असं आपण गोष्टी करतोय. सो जसं मी आपल्याला म्हटलं कप्रत, त्यासारखे आता बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टम त्याच्यामध्ये सुद्धा आपण हेच करतो आहेत. पामदन रस्त्याचं GIS रेफरन्स मॅपिंग ते सुद्धा आपण असंच करतो आहे. आणि अशा प्रकारच्या विविध गोष्टी जे आपल्याला लोकांकडून येते, लोकप्रतिनिधीकडून आपल्याला कळते किंवा युजर जे आहेत आपले ते आपल्याला सांगतात की त्याचं आमच्या डिपार्टमेंटसोबत फ्रिक्शन कसं आहे. सो ते फ्रिक्शन स्मूदन आउट करण्याचा आपण काम करतो आहे. आणि मला पूर्णच विश्वास आहे की येत्या 3-4 महिन्यात तुम्हाला अजून याच्यामध्ये काय अपलट दिसणार आहेत आणि लोकाभिमुख, फ्रिक्शनलेस सर्व्हिस आणि ट्रान्सपरन्सी, दीज आर थिंग्स विच यू आर वर्किंग ऑन.
1: खरं म्हणजे याच महत्वाच्या गोष्टी आहेत, कारण शासनाच्या सगळ्या डिजिटल सेवांचा केंद्रबिंदू हा नागरिक हाच आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी आपला

0: विभाग अधिकाधिक चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. जमिनीच्या नोंदींचं डिजिटायझेशनच्या माध्यमातून सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नागरिकांनी शासनासोबत कसं या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही नागरिकांना शेवटी काय सांगाल?
1: आम्ही एकच गोष्टीवरती आव्हान करतो की देयर आर नो शॉर्टकट्स इन लाईफ. म्हणजे जर आपल्याला एक सक्सेसफुल व्यक्ती व्हायचे आहेत तर आपण सांगतो की देयर आर नो शॉर्टकट्स अँड देर इज नो सबस्टिट्यूट टू हार्ड वर्क. त्या प्रकारचं जर आपल्याला कोणत्या प्रकारची फसवणूक व्हायचे नसेल तर आपल्याला सुद्धा आपला हक हे जाणून घ्यायला पाहिजे. जेव्हा शासनामध्ये ओपेकनेस असेल, जेव्हा तुम्हाला काही रेकॉर्ड भेटत नाही, तर त्याच्यावर तुम्हाला त्या गोष्टीसाठी आग्रह घ्यायला पाहिजे. जे गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचा तुम्हाला पूर्णपणे वापर करायला पाहिजे. आणि महाभूमी जे वेबसाईट आहेत त्याच्यावरती आता आपण सगळीच गोष्टी अंडर सिंगल विंडो आपण आणलेली आहे. सो त्यामुळे मला नागरिकाशी एकच विनंती आहे की त्यांनी हे जे डिजिटलचा आपण झेप घेतलेली आहेत त्याचा त्यांनी वापर पूर्णपणे करावा. आणि त्याचे कोणती सुझाव असेल की अशी सेवा जे आहे ते थोडीशी अशा अजून केली, इफ देर इज एक्स वाय झेड वे ऑफ डुईंग इट, त्यांना आपण थोडा बदलून असं केलं तर अजून सुलभता आणतील, तर मी सर्व श्रोतांना आपल्या मार्फत पूर्णपणे गवाही देतो, वी विल ट्राय टू फर्दर इम्प्रूव्ह अवर सिस्टम. वी आर मूव्हिंग फ्रॉम अ फेअर सिस्टम टू अ बेटर सिस्टम, गुड सिस्टम टू व्हेरी गुड सिस्टम, ट्राईंग टू रीच टू अन एक्सलंट सिस्टम.
0: नक्कीच श्रोते हो, सुलभ प्रशासन आणि पारदर्शक प्रशासन या केवळ संकल्पना न राहता ती नागरिकांच्या दैनंदिन अनुभवाचा भाग व्हावी यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. जमिनीच्या नोंदी अधिक अचूक, सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनीही आपल्या जमिनीच्या संबंधित नोंदी आणि कागदपत्रांची माहिती वेळोवेळी तपासून घेणं आणि शासनाच्या उपलब्ध डिजिटल सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेणं आवश्यक आहे, असंच नवाल सर यांनी सांगितलं. आजच्या या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन केल्याबद्दल जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय आणि एका नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: मध्यम लयी 1385 किलोहर्ट्झवर, FM बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम सभेचं प्रसारण. सकाळचं ठीक 7:24 झाली आहेत.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.
0: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम. जागतिक रोग हृदय दिनानिमित्त विशेष मालिका हृदय स्पंदन, निर्मिती आणि संग

0: कल्पना सीमंतिनी कुंडीकर यांची. या कार्यक्रमाचा भाग 9 आज आम्ही प्रसारित करत आहोत. तेव्हा ऐकूया विशेष मालिका हृदय स्पंदन.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. नमस्कार श्रोते हो. हृदय आपल्या जीवनाचा अविरत ठोका. जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची विशेष आरोग्य मालिका हृदय स्पंदन. हृदयाचं आरोग्य, हृदयविकार आणि त्यापासून बचाव याविषयी तज्ज्ञांकडून जाणून घेऊया महत्वाची आणि उपयुक्त माहिती. ऐका हृदय स्पंदन. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. नमस्कार श्रोते हो. जागतिक हृदय दिनानिमित्त हृदय स्पंदन ही विशेष प्रायोजित मालिका आकाशवाणी परभणी केंद्रावरून आपण गेल्या 7 ते 8 दिवसांपासून ऐकत आहोत आणि हृदयाबद्दल अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेत आहोत परभणीतील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रमेश राठोड यांच्याकडून. आजही ते आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आणि अनेक श्रोते आज आपल्याला ऐकत आहेत सगळ्या भागातून. हृदयाच्या आरोग्याविषयी आपण जी माहिती देत आहोत त्यांना ती आवडू लागली आहे आणि त्यांचे अनेक प्रश्न आपल्याला पत्राच्या माध्यमातून येत आहेत डॉक्टर. तर आजचाही विषय आपण खूप उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आणि जागृत करणारा असा विषय घेऊन आलो आहोत. अर्थात हृदयरोगाचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस तरुणांमध्ये दिसून येत आहे, महिलांमध्ये देखील याचं प्रमाण अधिक वाढताना आपण पाहतो आहोत. तर काय सांगाल डॉक्टर, याची कारणं नेमकी काय सांगता येतील बरं तरुणांमध्ये आणि महिलांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण दिवसेंदिवस का वाढत चाललंय?
2: नमस्कार. अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही घेतला की तरुणांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढतोय. त्याचं महत्त्वाचं कारण आहे आपली बदलती जीवनशैली जी आहे ती तरुणांमध्ये हृदयविकार वाढण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामध्ये आपण जे काम करतोय आजकाल, काम जे आहे ते अतिशय ताणतणावात असतं. म्हणजे आपल्याला वेळेत जायचंय, ऑफिसमध्ये जायचंय, बाकीचे आर्थिक तणाव आहेत, सामाजिक तणाव आहे, एकटेपणा आहे. बऱ्याचदा माणसांना सोशल मीडियाच्या आभासी जगामध्ये जास्तीत जास्त रममान असतात ॲज कम्पेअर टू ते ॲक्च्युली चार माणसात जाऊन किंवा बसून किंवा एकमेकांचे प्रश्न त्यामध्ये डिस्कस होत नाहीत. त्यामुळे ते एक महत्वाचं कारण. दुसरं म्हणजे अनुवांशिकता जी आहे, ज्यांना ज्यांच्या आई वडिलांना किंवा हृदयाचा धोका आहे किंवा झालेला आहे त्यांच्या मुलांना हृदयाचा धोका असण्याची शक्यता जास्त असते. दुसरं, आता जे आपण डाएट घेतोय यामध्ये रिफाईंड फूड जास्त असल्यामुळे आणि कॅलरीज एक्सेसिव्ह आपण खात असल्यामुळे, स्पेशली रात्री जी नवीन तरुण पिढी आहे ती बऱ्याचदा रात्री उशिरा झोपते आणि मग सकाळी लवकर उठत नाही आणि मग रात्रीचं जेवण अतिशय उशिरा होतं आणि त्यामुळे एक्सेसिव्ह कॅलरीज बॉडीमध्ये जातात आणि त्या युटिलाइज होत नाहीत. म्हणजे रात्री जेवण करणं आणि झोपणं, आणि ते झोपल्यामुळे बऱ्याचदा लठ्ठपणा वाढतो, ओबेसिटी वाढते आणि त्यामुळे मग ब्लड प्रेशर वाढतं आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्याचा हृदयावर परिणाम होतो. त्याचबरोबर आता स्मोकिंगचं प्रमाण जे आहे किंवा धूम्रपान किंवा मद्यपान याचं पण प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्याचबरोबर जी आपली हालचाल आहे बॉडीची, बरेचदा आता काय वर्क फ्रॉम होम झालंय किंवा आपण ऑफिसला पण जात नाही, सकाळी पण उठून आपण व्यायामला जात नाही आणि जास्तीत जास्त काम आपलं एकतर लॅपटॉपवर, मोबाईलवर किंवा घरीच होत असतं. त्यामुळे जी ऍक्टिव्हिटी बॉडीची व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्यामुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता महिलांमध्ये जे म्हटलं आपण, तर महिलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण ऍसच वाढलेलं नाहीये, पण महिलांमध्ये प्री मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज हे अतिशय महत्वाचे. म्हणजे ज्या वेळेला मासिक पाळी बंद होते त्यानंतर महिलांना आणि पुरुषांना जो हृदयरोगाची जी रिस्क असते ती ऑलमोस्ट इक्वल असते. प्री मेनोपॉज म्हणजे पाळी, मासिक पाळी बंद होण्याच्या अगोदर जे आहे बॉडीमध्ये इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन आहे ते असतं आणि ते बऱ्याचदा हार्ट अटॅक पासून महिलांना संरक्षित करत असतं. त्यामुळे प्री मेनोपॉजल महिलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण पुरुषांपेक्षा कंपॅरेटिव्हली कमी असतं. म्हणजे पुरुषांना

0: हार्ट अटॅक येण्याची जी रिस्क असते ती प्री मेनोपॉझल म्हणजे पाळी बंद होण्याच्या अगोदरच्या महिलांपेक्षा अतिशय जास्त असतं.
1: बर बर.
0: दुसरं अतिशय महत्त्वाचं हे आहे की पुरुषांपेक्षा महिला ज्या आहेत ते लक्षणांना जास्तीचं दुर्लक्ष करतात. म्हणजे ते आता घरात कामामध्ये बिझी असतात किंवा आणि त्यांना बऱ्याचदा असं वाटतं की आपलं काय दुखणं आहे, आपलं महत्त्वाचं नाही आहे, किंवा हे थोडंफार तर दुखणं चालूच असतं, मी काहीतरी काम केले किंवा आज भांडी उचललीत आणि त्यामुळे थोडंसं दुखत असेल, किंवा थकवा जरी आला तरी त्या ह्या जे लक्षण आहेत त्यांना दुर्लक्ष करण्याचं प्रमाण महिलांमध्ये जास्त असतं. त्यामुळे जे वेळीच निदान व्हायला पाहिजे ते वेळीच निदान महिलांमध्ये होत नाही आणि त्यामुळे उशिरा निदान झाल्यामुळे कॉम्प्लिकेशन महिलांमध्ये होण्याचं जे रिस्क असते ती जास्त असते. त्याचबरोबर महिलांमध्ये जे आहे ते हृदयविकारचे जे सिम्पटम्स आहेत ते पण काही प्रमाणात वेगळे असू शकतात. म्हणजे जी लक्षणं पुरुषांमध्ये असतील तीच महिलांमध्ये असतील असं नाहीये. बऱ्याचदा महिलांमध्ये छातीत दुखण्यापेक्षा विकनेस येणे किंवा घाम जास्त येणे ही लक्षणं जास्त असू शकतात, किंवा दम जास्त लागणे ही लक्षणं जास्त असू शकतात. त्यामुळे महिला बऱ्याचदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये बऱ्याचदा लेट हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यामुळं मॉर्टॅलिटी मॉर्बिडिटी जास्त असू शकते. त्यामुळे तरुणांची जी कारणं आहेत ती वेगळी आणि महिलांसाठीची वेगळी कारणं असू शकतात.
1: बर बर. काय सांगाल डॉक्टर की दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चाललं आहे का?
0: निश्चितच. म्हणजे आपण आता त्याची पॉझिटिव्ह बाजू अशी आहे की आता बऱ्याचदा बरेच लोक अवेअर पण झालेले आहेत, त्यांना आता समजतंय की हार्ट अटॅक होत आहे, यंग जनरेशनमध्ये हार्ट अटॅक होते. पण काय बऱ्याचदा सगळं माहीत असून सुद्धा आपण त्यावर ऍक्ट करत नाही, किंवा आपल्याला ते सगळं माहीत असताना सुद्धा म्हणजे आपल्याला माहिती आहे हे कशामुळे होत आहे किंवा काय होत आहे, तरीही लाईफस्टाईलच या पद्धतीत झालेली आहे की आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग आपण ऐकतो की हा सडनली एक्सपायर झाला. तर हे सडन कार्डियक अरेस्ट जे आहे तो म्हणजे हार्ट अटॅक नाही. सडन कार्डियक म्हणजे अरेस्ट म्हणजे हृदयाची गती अचानक थांबणे आणि पेशंटमध्ये, पण त्या सडन कार्डियक अरेस्टचं एक महत्त्वाचं कारण असतं हार्ट अटॅक. आणि याचं प्रमाण निश्चितपणे वाढत आहे कारण लाईफस्टाईल त्या पद्धतीत आपली झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं सांगितलं जातं की जे आपण समजा एक पॅकेट सिगरेट पिणे आणि कंटिन्युअस 8 तास बसणे ही रिस्क ऑलमोस्ट इक्वल आहे. त्यामुळे आपण जर स्मोकिंग नाही करत, तंबाखू नाही खात, सगळं ठीक आहे, पण आपण जर परसिस्टंटली एकाच जागी बसून जर आपलं काम होत असेल तर त्यामुळे पण हार्ट अटॅक येण्याची किंवा हृदयाचे जे आजार होण्याची रिस्क जी असते ती खूप जास्त असते. त्यामुळे ज्यांचं पण असा व्यवसाय आहे की ज्यांना जास्त वेळ एकाच जागेवर बसावं लागतं त्यांनी मध्ये मध्ये त्या जागेवरून उठून थोडंसं एक्झरसाइज केलं पाहिजे, इकडं तिकडं चाललं पाहिजे आणि जेवढं जास्त होईल तेवढं शरीराची हालचाल ती आहे ती वाढवली पाहिजे.
1: बरोबर. खूपच महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर हा,
0: पण स्पेशली महिलांमध्ये हे जास्त होण्याचे चान्सेस ह्याच्यासाठी असतात कारण त्या एक तर घरातून बाहेर जास्त बऱ्याचदा पडत नाहीत आणि त्या आपलं रुटीन काम करत असतात. आणि दुसरी गोष्ट ही आहे की त्यांना बऱ्याचदा ह्या मिथमध्ये त्या असतात की आपल्याला काही होणार नाही कारण आपण काय तंबाखू खात नाही, स्मोकिंग करत नाही, हे नाही करत, त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक होणार नाही. पण जी जीवनशैली आहे ज्याच्यामध्ये बैठक काम जर जास्त असेल तर त्यामुळे पण हार्ट अटॅक होऊ शकतो आणि त्यामुळे महिलांनी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे.
1: वा, खूप खूप धन्यवाद डॉक्टर. तरुण मित्रमैत्रिणींनो, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही बदल जर केलेत तर नक्कीच तुमचं हृदय निरोगी राहू शकतं असं आत्ताच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार आपण म्हणू शकतो. आणि तसंच महिलांनो, तुम्ही स्वतःकडे थोडंसं लक्ष रोज दिवसामधल्या आपल्या शरीराच्या हालचालींकडे लक्ष दिलं तर तुमचंही हृदय नक्कीच निरोगी राहू शकतं. याच आशेसह आज या मालिकेच्या 9व्या भागामधून आपल्या सर्वांचा निरोप घेतो आहोत. खूप खूप धन्यवाद डॉक्टर उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आजच्या हृदयस्पंदन मधून हृदयाच्या आरोग्याविषयी महत्वाची माहिती आपण जाणून घेतली. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. लक्षात ठेवा, हृदय जपा, आरोग्य जपा, जीवन जपा. पुन्हा भेटूया हृदयस्पंदन सारख्या आरोग्यविषयक महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती देणाऱ्या मार्गदर्शनपर मालिकेमध्ये, कारण प्रत्येक स्पंदन अनमोल आहे.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर वसंतराव नाईक पुतळ्यासमोर शंकरनगर रोड विष्णुनगर वसमत रोड परभणी.
1: श्रोते, आत्ताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला. जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष मालिका ऐकली, हृदय स्पंदन. निर्मिती आणि संकल्पना होती सीमंतिनी कुंडीकर यांची. या कार्यक्रमाचा भाग 9 आज आम्ही प्रसारित केला होता. हृदय स्पंदन हा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे श्रोतेहो 7:50 होत आहेत. वेळ झाली आहे भावधारा अंतर्गत भावगीतांच्या कार्यक्रमांची. श्रोतेहो, आज 28 सप्टेंबर अर्थातच भारतरत्न गानसम्राज्ञी स्वरमयी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. ऐकूया आजच्या भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात.

50 मिनटं होत आहेत. वेळ झाली आहे भावधारा अंतर्गत भावगीतांच्या कार्यक्रमांची. श्रद्धेहो, आज 28 सप्टेंबर अर्थातच भारतरत्न गानसम्राज्ञी स्वरमयी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. ऐकूया आजच्या भावधारा या भावगीतांच्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेल्या काही सुरेल भावगीतरचना.

श्रुती हो लता मंगेशकर यांनी गायलेली छानशी सुरेल गाणी आपण ऐकत आहात भावधारांतर्गत भावगीतातून. ऐकूया ही कार्यक्रमातली शेवटची भावगीत रचना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात लता मंगेशकर यांच्या सुरेल सुरातलं हे अतिशय सुंदर असं भावगीत. आणि या गीताबरोबर आजचा भावधारा अंतर्गत भावगीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे, सकाळचे 8 वाजता आहेत. यानंतर देशविदेश अंतर्गत समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान ऐका हे छानसं भावगीत.

आकाशवाणी पुणे केंद्र राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्यपदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्यांच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांना म्हणजेच सर्जिकल स्ट्राईकला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देण्यासाठी 2016 28-29 सप्टेंबर रोजी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. मन की बातच्या कालच्या संवादातही पंतप्रधानांनी भारताच्या या कारवाईचं स्मरण केलं. भारताची दहशतवादाविरोधातली निर्णायक आणि ठाम भूमिका यातून दिसून आली. यादृष्टीनं हा हल्ला ऐतिहासिक

टप्पा असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. भारतीय लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या हल्ल्याबाबत जगभरात आश्चर्याची प्रतिक्रिया उमटल्याचं त्यांनी नमूद केलं. त्याचबरोबर गेल्या 10 वर्षात दहशतवाद विरोधी दृष्टिकोन विकसित होत गेला आहे आणि दहशतवादाविरोधातलं भारताचं शून्य सहनशीलतेचं धोरण अधिक ठळकपणे पुढे येत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. भारताला कोणत्याही देशाच्या भूभागावर ताबा मिळवायचा नाही, परंतु धोका निर्माण झाल्यास आपल्या सुरक्षेचं आणि सामरिक स्वायत्ततेचं रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी भारत सक्षम आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत एका संरक्षण परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते. एखादा शेजारी देश जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देत राहील तोपर्यंत भारताला त्याविरुद्ध सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार आहे, असंही सिंग यांनी स्पष्ट केलं. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज दिल्लीत कृषीविषयक 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन होणार आहे. चालू वर्षातील रब्बी हंगामाच्या तयारीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. आगामी रब्बी हंगामासाठीच्या प्राधान्यक्रमांवर आणि तयारीची चर्चा यामध्ये होईल. या परिषदेत केंद्र आणि राज्य यांच्यातील कृषी आधारित कृषी उत्पादनं, उत्पादकता, शाश्वतता आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसंदर्भात समन्वित आणि परिणाम केंद्रित धोरण विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जाईल, असं कृषी मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. आरोग्य सेवेतील वेगवान प्रगतीच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान डॉक्टरांच्या मानवी स्पर्शाची जागा घेऊ शकत नाही, असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. ते काल केरळमधल्या तिरुअनंतपुरम इथल्या SUT अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल साबरमतीमध्ये 1500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक मोठ्या रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि शुभारंभ केला. तसंच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासमवेत त्यांनी साबरमती स्थानकावरून LNG वर चालणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला हिरवा झेंडाही दाखवला. रेल्वेमधला डिझेलचा वार्षिक वापर 293 कोटी लिटरवरून 108 कोटी लिटर इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाला असून तो पूर्णपणे बंद करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं शहा यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारण, पावसाच्या पाण्याच्या पुनर्भरणाची अंमलबजावणी, प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी दिली आहे. ते काल धुळे जिल्ह्यातील एका पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. उकाई धरणातील पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला 3 दिवसांचा देशव्यापी संप काल रात्री मागे घेण्यात आला आहे. इंडियन बँक असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन या बँक कर्मचारी संघटनेदरम्यान झालेल्या चर्चेनंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 5 दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या आणि इतर मागण्यांसंदर्भात सर्व कर्मचारी संघटनांची शिखर संघटना, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ग्राहक ते व्यापारी यांच्यातील UPI व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 6 वर्ष पूर्णपणे मोफत UPI सेवेनंतर येत्या 15 ऑक्टोबरपासून 2000 पुढील व्यवहारांवर 4.5% शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून व्यक्ती ते व्यक्ती व्यवहार आणि 2000 पेक्षा लहान देयकं वगळण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सध्या कतारच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या आज दोहा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB च्या गव्हर्नन्स मंडळाच्या 11व्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहतील. तसंच AIIB चे अध्यक्ष आणि जॉर्डन, स्वित्झर्लंड, अल्जेरिया, सौदी अरेबिया आणि नेपाळ यांच्या अर्थमंत्र्यांसमवेत इतर महत्वाच्या द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील. भारत आणि कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक उच्च पातळीवर नेण्याची तयारी असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ AJ शंकर यांनी म्हटलं आहे. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांची भेट घेतली. त्यानंतर समाज माध्यमांवरील संदेशात ही भेट फलदायी ठरल्याचं आणि उभय देश संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नमूद केलं आहे.

0: दुबईमधल्या भारतीय वाणिज्य दूतावासानं सेवा पंधरवड्याअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या उपक्रमाअंतर्गत दिल्लीत आयोजित विकसित भारत रन या उपक्रमात अनेक भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. वाणिज्य दूत डॉ ई विष्णुवर्धन रेड्डी यांनी या रनला हिरवा झेंडा दाखवला. तसंच यावेळी दूतावासाकडून आयोजित करण्यात आलेल्या श्रम शिबिरात भारतीय कामगारांसाठी आर्थिक आणि वैद्यकीय साक्षरतेबाबत जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिल्लीतील विशेष पुनरीक्षण कार्यक्रमासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत वाढवून 30 ऑक्टोबर करण्यात आली आहे, तर दावे हरकती निवारण 30 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे. अंतिम मतदार यादी 4 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार असल्याचं दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अर्ज क्रमांक 6 द्वारे नवीन मतदार नोंदणीची शिबिरं काल यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. उझबेकिस्तानमधील समरकंद इथं झालेल्या 46व्या बुद्धिबल ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं खुल्या गटात रौप्य आणि महिलांच्या गटात कांस्य पदक जिंकत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. पुरुषांच्या संघानं हंगेरी समवेतचा सामना आणि महिला संघानं जॉर्जिया समवेतचा सामना बरोबरीत राखला. भारतानं तिसऱ्यांदा हा करंडक जिंकला आहे. जपानमधील नागोया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. काल झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेनं उंच उडीमध्ये रौप्यपदक आणि महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत हरिता भद्राने कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरुष क्रिकेटमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज निशिन इथं भारत आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील. या स्पर्धेत आतापर्यंत भारताला 4 सुवर्ण 16 रौप्य आणि 17 कांस्य पदकांसह 37 पदकं मिळाली आहेत. क्रिकेट. तिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 50 चेंडू आणि 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 295 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं 300 धावा करत हे लक्ष्य सहज गाठलं. भारताकडून विराट कोहलीनं 88 चेंडूत नाबाद 139 धावांची शानदार खेळी केली. कोहलीनं या खेळीसह एकदिवसीय क्रिकेटमधील 15,000 धावा पूर्ण केल्या. भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवनं प्रभावी कामगिरी करत 4 गडी बाद केले. कुलदीप यादवला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मालिकेतील दुसरा सामना येत्या 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आज दशकपूर्ती. दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं भारताचं धोरण सर्जिकल स्ट्राईकमुळे अधोरेखित झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारेला उंच उडीमध्ये रौप्यपदक. आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय. विराट कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या 15,000 धावा पूर्ण. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .29 अंश नॉमीटर 13.5 KHz FM बँडचे 102 MHz तसंच न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे श्रोते हो आपण एकत आहात. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रथम सभेचं प्रसारण. सकाळचं ठीक 8:40 झाली आहेत. बातमीपत्रानंतर पुनश्च एकदा आकाशवाणी परभणीच्या स्टुडिओत सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. श्रोते हो, वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाची. आपल्या स्वराने, जादुई आवाजाने संपूर्ण देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या अशा आपल्या लता दिदी यांचा आज जन्मदिन. तेव्हा ऐकूया आजच्या मराठी चित्रपट संगीतामध्ये त्यांच्या गायनाने, त्यांच्या सुरेल आवाजाने चित्रपट गीतंसुद्धा अतिशय सुपरहिट झाली. तेव्हा सुरुवातीला एका साधी माणसं या चित्रपटातलं हे सुंदरसं गीत. गीतरचना आहे जगदीश खेबुडकर यांची, संगीत आहे आनंद घन अर्थातच श्रोते हो लता मंगेशकर यांचं. ऐकूया हे छानसं गाणं.

ऐरणीच्या देवा श्रोते हो हे गीत आपण ऐकलं, साधी माणसं या चित्रपटातलं, आणि याला संगीत अर्थातच लता मंगेशकर यांनीच दिलं होतं. अतिशय सुंदर असं हे गीत आजही आपण ऐकलं तरी आपल्या मनाला आनंद होतो. यानंतरचं ऐकूया महानंदा या चित्रपटातलं हे युगलगीत. सहगायक आहेत सुरेश वाडकर, गीतरचना आहे शांता शेळके यांची, आणि संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते हो, कोकणी भाषेतलं असं हे युगलगीत आपण ऐकलं. गीतरचना होती शांता शेळके यांची आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

मोहितेंची मंजुळा या चित्रपटातलं हे छानसं गीत श्रोतेहो आपण ऐकलं. शब्दरचना होती जगदीश केबुडकर यांची आणि संगीतसुद्धा होतं श्रोतेहो आनंदगण अर्थातच लता दीदी यांचं. श्रोतेहो लता दीदींनी अनेक अशी गाणी गायली आहेत, हिंदी, मराठी, पंजाबी, बंगाली, आणि प्रत्येक गाण्यामध्ये त्यांचे ही जादुई स्वर आपल्याला भुलवून जातात, मनाला मोहित करतात. कार्यक्रमात यानंतरचं आता शेवटचं गीत ऐकूया, अमर भूपाळी या चित्रपटातलं. संगीत आहे वसंत देसाई यांचं.

अमर भुपाळी या चित्रपटातलं हे छानसं गीत श्रुती हो पण ऐकलं. संगीत होतं वसंत देसाई यांचं. आणि श्रुती हो या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. आजच्या कार्यक्रमात आपण लता दीदी यांनी गायलेल्या काही निवडक चित्रपटातील गीतांचा आनंद घेतलात. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 किलोहर्ट्जवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9 वाजतायत. प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून श्रोते आम्ही आता सहक्षेपित करू.

0: आधा देऊया. जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
1: श्रोतेहो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हिम्मतवाला या चित्रपटातलं गीत. गात आहेत लता मंगेशकर आणि किशोर कुमार.

हिम्मतवाला या चित्रपटातलं हे छानसं गीत श्रोते आपण ऐकलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. यानंतर ऐका जब जब फूल खिले या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे सुंदरसं गीत.

आजच्या अर्जुन या चित्रपटातलं हे छानसं गीत श्रोते हो आपण ऐकलं. लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगल स्वरात, रचना होती अंजान यांची आणि संगीत होतं बप्पी लहरी यांचं. लखलख चंदेरी या कार्यक्रमाचं शेवटी एका ममता या चित्रपटातलं हे सुंदरसं गीत गात आहेत लता मंगेशकर.

0: श्रोते हो, खरं आहे. लता दीदी आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांची ही गाणी आपण ऐकतोच आणि आपल्या मनाला तेवढाच आनंद मिळतो. आजच्या लखलख चंदेरी या कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायलेल्या हिंदी चित्रपट गीतातला आनंद आपण घेतलात. ममता या चित्रपटासाठी हे गीत लता दीदींनी गायलं होतं. रचना होती मजरू यांची आणि संगीत होतं रोशन यांचं. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर. आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या.
0: KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 9:35 झाली आहेत. लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत. यामध्ये आज देवीदास सेवासिंग पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही बंजारा गीतं आपण ऐकूयात.
2: श्रोते हो, नमस्कार. लोकसंगीत या कार्यक्रमात देवीदास सेवासिंग पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली बंजारा गीतं ऐकूयात. यामध्ये सहभागी आहेत देवीदास सेवासिंग पवार, तबल्यावर साथ आहे कांतीलाल हरसिंग राठोड यांची, थाळीवादक आहेत बळीराम हरसिंग राठोड, टाळवादक आणि सहगायक आहेत लालसिंग रुपला आडे आणि सहगायक आहेत श्रीराम हरसिंग राठोड.

0: केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्यासोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
0: Hz तथा 1305 kHz एफ एम बँडचे 102 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 10 वाजलेत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका हे छानसं भावगीत. गात आहेत सुरेश वाडकर.

श्रोते, आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला. यामध्ये देवीदास सेवासिंग पवार आणि सहकाऱ्यांनी गायलेली काही बंजारा गीतं आपण ऐकलीत. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी

आकाशाच्या उंचळीतून मेघ श्याम थांबावे, मेघ थेंब थांबावे, असं हे छानसं भावगीत होतं श्रोते हो. संगीत होतं याला अशोक पत्की यांचं आणि गात होते सुरेश वाडकर. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया नाट्यगीत.

मीरा मधुरा या नाटकातलं हे नाट्यपद आपण ऐकलं. गात होते रामदास कामत, संगीत होतं पंडित हृदयनाथ, माफ करा शोधतो, संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐका कोळी गीत.

काशीराम चिंचय यांनी गायलेलं हे कोळीगीत श्रोते हो आपण ऐकलं. आणि याबरोबर आजचं मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचं ठीक 10:16 झाली आहेत. ऐकूया एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. यामध्ये आज मोहब्बते या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद श्रोते हो आपण घेणार आहोत. गीतरचना आहेत आनंद बक्षी यांच्या आणि संगीत आहे जतीन ललित यांचं. ऐकूया हे सुरुवातीचं गीत लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात.

मोहब्बतें या एक ही फिल्म के गीत या चित्रपटातली श्रोते हो गाणी आपण ऐकत होतात. गीतरचना होत्या आनंद बक्षी यांच्या आणि संगीत होतं ज्योतीन ललित यांचं. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबर आजचा एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपला. आजच्या कार्यक्रमात मोहब्बतें या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेतलात. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 229.9 मीटर 77.5 किलोहर्ट्जवर FM 102 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲप याद्वारे श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत. ऐकूया सर्व श्रोत्यांचा आवडता कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण गिरिजा दाते सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आम्ही दरवेळी नेहमीच वेगवेगळे आशय विषय घेऊन आणि छानशी मनभावन गाणी आपल्याला ऐकवत असतो। श्रोते हो, आजही आम्ही अशाच विशेष अशा कार्यक्रमासह घेऊन आलो आहे छानशी माहिती गाणीसुद्धा। श्रोते हो, संगीत जे हृदयाला मोहित करतं, स्वर ताल आणि लय यांचा त्रिवेणी संगम म्हणजे संगीत। मनाला आणि भावनांना शांती आणि आनंद देणारं असं स्वर्गमयी संगीत, आणि या संगीतात गायनकलाही महत्त्वाची। एखाद्याने स्वराने, आवाजाने आणि आपल्या मनाला जो आनंद होतो, मनाला प्रसन्नता लाभते आणि चिरशांती मिळते, असा तो आवाज आपल्याला हवा हवासा वाटतो। अशा श्रवणीय गीतांचा आनंद आपण घेत असतो आणि तो ईश्वरीय स्वर, मधुर, गोड, सुरेल हा स्वर आपल्या कानांना तृप्ती देतो, मोहिनी घालतो। आणि तो स्वर कोणाचा असेल, तो म्हणजे मनाचा मोगरा फुलवणाऱ्या भारतरत्न गान स्वरमयी लता दीदी यांचा। श्रोतो, आज 28 सप्टेंबर म्हणजेच आज लता दीदींचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देऊया आणि त्यांनी गायलेल्या छानशा सुंदर सुरेल अशा गाण्यांचा आनंदही आपण घेऊया। तेव्हा आजचा गाता रहे मेरा दिल खास विशेष असा लता दीदींवर

तर श्रोते हो, आपल्या आवाजाच्या जादूने देशाला मंत्रमुग्ध करणाऱ्या लता दीदी अर्थातच लता दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदोर येथे झाला. संगीत घराण्यातच त्यांचा जन्म झाला. लता मंगेशकर यांना गाण्याचा वारसा त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर, जे एक उत्तम रंगभूमीवरचे अभिनेते आणि गायक होते. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लता दीदी सर्वात मोठ्या.

वयाच्या अवघ्या 5व्या वर्षापासूनच श्रोतेहो त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांकडून त्या संगीताचं शिक्षण घेत होत्या. त्या अनेक वर्ष रंगभूमीवरही कार्यरत होत्या. पण श्रोतेहो 1942 या दशकामध्ये लता दीदी अवघ्या 13 वर्षाच्या असतानाच त्यांच्या वडिलांचा अर्थातच मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. आणि श्रोते हो अचानकच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. लहान भावंड आणि त्या असा सगळा भार त्यांच्यावर आला. पण श्रोते हो त्याही लहान वयात लता दीदी डगमगल्या नाहीत. 1945 रोजी दीदी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मुंबईमध्ये आल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. आणि तसंच मंगेशकर यांचे एक आप्त होते. तसेच ते नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लतादिदींच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लतादिदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामांना सुरुवात करून दिली.

श्रोते हो, लता दिदींनी पहिलं आपलं गाणं 1942 या सालात किती हसाल या मराठी चित्रपटासाठी गायलं होतं. त्यानंतर 1942 पहिली मंगळागौर या मराठी चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका पण साकारली होती. त्यानंतर त्यांनी काही मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली. 1948 या दशकात मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदर यांनी लता दिदींना मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये गायिका म्हणून नूर जहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई यासारखी अनुनासिक आणि जड आवाजात असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. पण लता दिदी यांचा आवाज अतिशय कोमल पातळ असा होता. गुलाम हैदर यांनी लता दिदींना मजबूर या 1948 या दशकात प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील दिल मेरा तोडा हे गाणं म्हणायची पहिली संधी त्यांना मिळाली होती. आणि मग त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी पाऊल टाकले ते मागे न बघण्यासाठीच. 1949 या दशकातला महल या चित्रपटातलं हे आएगा आने वाला हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं, ते लता दिदींच्या आवाजाने.

आणि या लोकप्रिय गाण्यापासूनच त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळं वळण मिळालं. या गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटातलं गाणं अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते. त्यानंतर 1950 हे दशक लता दीदींना खऱ्या अर्थाने यशदायी ठरले. त्या काळात त्यांनी अनेक गाणी गायली आणि ती अतिशय लोकप्रिय झाली. संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा, मुगले आजम, कोहिनूर या चित्रपटासाठी लता दीदींनी आपला आवाज दिला. शंकर जयकिसन या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीने लता दीदींना जवळजवळ सर्व चित्रपटांच्याच, विशेषतः राज कपूर यांच्या चित्रपटातील सगळीच गाणी त्यांना दिली आणि लता दीदींनी ती गायली आणि लोकप्रिय केलीसुद्धा. जी गाणी ऐकली की आपल्या मनाला आजही आनंद मिळतो. 1950 दशकात लता दीदींबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक संगीतकार होते, ते म्हणजे सलील चौधरी. लता दीदी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम त्यांना पारितोषिक मिळालं, ते सलील चौधरी यांच्या संगीतबद्ध केलेल्या गाण्यानेच. मधुमती या चित्रपटातलं हे गीत आझारे परदेसी या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून पारितोषिक मिळालं होतं. ऐकूया हे छानसं गीत.

तेव्हा सलील चौधरी यांनी यांच्या संगीताने लता दिदींना आणि लता दिदींच्या स्वराने त्यांना सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी बरीच हिंदी चित्रपट गीतं गायली जी खूप सुपरहिट झाली. श्रोतेहो, लता दिदींचे अनेक असे गाणी आहेत, सुपरहिट अशी गाणी आहे, पण आपल्याकडे वेळ कमी असल्याने काही निवडक गीतांचा आनंद आपण घेत आहोत. लता दिदींनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये 3000 हून अधिक गाणी गायली होती. लता दिदी यांनी आनंद घन या नावाने चित्रपट निर्मितीसुद्धा केली होती आणि

तेव्हा सलील चौधरी यांनी यांच्या संगीताने लता दिदींना आणि लता दिदींच्या स्वराने त्यांना सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. त्यानंतर त्यांनी बरीच हिंदी चित्रपट गीतं गायली जी खूप सुपरहिट झाली. श्रोते हो, लता दिदींचे अनेक असे गाणी आहेत, सुपरहिट अशी गाणी आहे, पण आपल्याकडे वेळ कमी असल्याने काही निवडक गीतांचा आनंद आपण घेत आहोत. लता दिदींनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये 3000 हून अधिक गाणी गायली होती. लता दिदी यांनी आनंद घन या नावाने चित्रपट निर्मितीसुद्धा केली होती आणि संगीतसुद्धा त्या चित्रपटांना दिलं होतं, जसं की मोहित यांची मंजुळा, साधी माणसं. या मराठी चित्रपटांचं संगीत संयोजन दिदींनी केलं होतं आणि जी गाणीसुद्धा अतिशय लोकप्रिय झाली. श्रोतेहो, लता दिदी यांची एक अशी गोष्ट होती की त्या गाण्याचे जेव्हा रेकॉर्डिंग करायला स्टुडिओमध्ये जायच्या तेव्हा त्या कधीच चपला घालून जायच्या नाहीत, चपला बाहेर काढूनच त्या गाण्याचं रेकॉर्डिंग करायच्या. इतका नम्रपणा आणि इतका साधेपणा त्यांच्या स्वभावात होता आणि म्हणूनच त्या इतक्या उच्चस्थानी पोचल्या.

तेव्हा श्रोते हो, आपल्या दैवी स्वरांनी लोकजीवन सुसंपन्न, प्रफुल्लित, आनंदी करणाऱ्या दीनानाथ मंगेशकर घराण्यातील लता दिदी या संपूर्ण कुटुंबाच्या कळस्थानी विराजमान होत्या. नामवंतांनी दिदींच्या गाण्याबद्दल सहस्रवधी पाने खर्चूनही त्या स्वरमोहिनीचे रहस्य उलगडतच नाही. एकच उत्तर सापडते, ते म्हणजे दैवी चमत्कार. दिदींनी करोडो लोकांच्या जीवनाला अर्थ दिला. जीवनातील सुखदुःखात लता दिदींचे गाणे हे नेहमीच संजीवक, उभारी, ऊर्जा देणारे ठरले आणि ठरणार पण आहे. आपल्या जादुई स्वरांनी सर्वांना एका धाग्यात जोडलंय. दिदी म्हणजे भारतीय संस्कृतीचे, शालीनतेचे चालते बोलते प्रतीकच होत्या.

श्रोते हो, जगात जोपर्यंत कान आहेत तोपर्यंत लता दिदींचे स्वर मनात रुंजी घालणारच. आणि हे जीवन आनंदी करणाऱ्या दिदींना आजच्या दिवशी शतशतः विनम्र अभिवादन. श्रोते हो, दिदींना अनेक पुरस्कार मिळाले जे की सांगणे, शब्दात सांगणे कठीण आहे. भारतरत्न हा या पुरस्काराने त्या सन्मानित त्यांना करण्यात आलं. पद्मश्री हा पुरस्कार त्यांना मिळाला. तसंच त्यांच्या नावाने अनेक पुरस्कारसुद्धा जाहीर झाले. आणि श्रोते हो, 6 फेब्रुवारी 2022 रोजी लता दिदी स्वर्गस्थ झाल्या. पण श्रोते हो, आजही आपण त्यांची गाणी ऐकली तरीसुद्धा आपल्या मनाला आनंद मिळतो आणि गाणी ऐकली की मनाला तजेलता मिळते. दिदींच्या सुरेल स्वरांनी सदैव आनंदी आनंदाकडे, जिकडे तिकडे चोहीकडे ही अनुभूती प्राप्त होते. प्रत्येकाचे भावविश्व संपन्नतेची श्रीमंती आपण अनुभवतो. तेव्हा श्रोते हो, दिदींबद्दल बोलावं तितकं कमीच आहे, पण वेळ आपल्याला थांबायला भाग पाडते. तेव्हा आजच्या गाता रहे.

राधील, या कार्यक्रमात लता दीदींविषयी सांगितलेला हा माझा छोटासा प्रयास. आजच्या कार्यक्रमात मी गिरिजा दाते इथेच थांबते. पुढील कार्यक्रमात भेटूया अशा छानशा आशयाविषयासह आणि गाणींसह. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संकलन आणि निवेदन होतं गिरिजा दाते यांचं आणि सादरकर्ते होते सदानंद कांबळी. 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
0: मध्यम लहरी 1305 KHz आकाशवाणीचं आहे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, वेळ झाली आहे सर्व श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गाण्यांची अर्थातच आपकी पसंत या कार्यक्रमाची.

आपकी पसंत ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना गिरिजा दातेचा सस्नेह नमस्कार. श्रोते, सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. या गीताला पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. जय महाराष्ट्र रेडिओ श्रोता संघ बीड इथून नंदकिशोर गटे, बालाप्रसाद करवा, राम निवास अग्रवाल, निलेश शेटे. पाथरी जिल्हा परभणी येथून दयानंद गोरे, शिवाजी नखाते, किशन गोपेगावकर, रामलिंग देवडे. तालुका गेवराई जिल्हा बीड येथून दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे, प्राजक्ता. रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथून दिलीप हलगे, बंडू हलगे, छाया हलगे, मीरा हलगे, बैडाबाई, संजय, सुमित, संकेत, प्रेरणा, अपर्णा, दत्ता शिलवंत, अविनाश शिलवंत आणि समस्त हलगे परिवार रांजणी. बालम टाकळी जिल्हा अहमदनगर येथून नंदकुमार अदवंत, उर्मिला अदवंत, निलेश अदवंत, मयुरी अदवंत, कल्पेश अदवंत, संगीता अदवंत. हेच गीत ऐकायचं आहे आमच्या याही श्रोत्यांना. हाथीगेट राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथून संतोष पाटील, संजू, भाग्यश्री, नेहा, बरखा सावनी, पार्थ, हर्ष पाटील. मुकाम पोस्ट गुंजोटी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून प्रल्हादराव अमलापुरे, सुशीलाबाई अलापुरे, रुपाली तुकाराम. तेव्हा ऐकूया हे या सर्व श्रोत्यांचं आवडतं हे गीत.

आशा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि रचना होती आनंद बक्षी यांची. श्रोते, यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं. गात आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर. या गाण्याला पसंती कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. मुक्काम पोस्ट वळ संगीत तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून उमेशचंद्र नाळापुरे, वसुंधरा नाळापुरे, शीतल पार्थसारथी नाळापुरे, देवी आणि धनश्री आरुष नाळापुरे यांनी. खेरडावाडी तालुका जिल्हा हिंगोली येथून शहाजी बोडखे, नंदा बोडखे, हनुमान सारिखा सुरेखा, सोनम बोडखे परिवार. मुक्काम पोस्ट खानापूर चित्ता तालुका जिल्हा हिंगोली इथून सदानंद मुळे, संजीवनीताई मुळे, साधनाताई मोगलकर, अर्चनाताई रोहिणकर, माहेश्वरी रोहिणकर, प्रियंकाताई सदानंद मुळे आणि संपूर्ण मुळे परिवार. नखाते हातगाव तालुका पाथरी येथून शिवाजी नखाते, जानवी नखाते, मयुरी कव्हाळे, मानसी नखाते, सोहम नखाते आणि सर्व मित्रमंडळी. अहमदपूर जिल्हा लातूर येथून राजेंद्र कांबळे, मणकर्णा कांबळे, विश्वजित पद्मभूषण, मायादेवी लक्ष्मण, प्रणव प्रणाली, प्रणिता ठाकरे. जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ उजरे, सैफ

ला सबाहत किरत हुजरे रेहान शेख. हेच गीत ऐकायचं आहे आमच्या याही श्रोत्यांना. राहणार शिरूर ताजबंद तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून भिवाजी कांबळे, निर्मला कांबळे, यशवंत कांबळे, ज्योती कांबळे. तेव्हा ऐकूया सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे छानसं गीत.

मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरात. संगीत होतं राजेश रोशन यांचं आणि रचना होती आनंद बक्षी यांची. यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत कामचोर या चित्रपटातलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं. गीतरचना आहे इंदिवर यांची आणि हे गीत ऐकायचं आहे मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा इथून, औसा जिल्हा लातूर इथून, उस्मान शेख फौजी, सायरा बानू शेख, दस्तगीर शेख, फैजन वी शेख, शाकिर शेख, इस्लाम वी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया, शकील पठाण, बिस्लाम वी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख. तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयूब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद, माहिरा सय्यद. हेच गीत ऐकायचं आहे आमच्या याही श्रोत्यांना. श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा, गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, सुनील जवडे, मास्टर विलास शिंदे पाटील. नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम वैष्णवी, सुवर्णा वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, संदीप बोबडे, साहेबराव बोबडे नावकीकर, मारुतराव भुसारे. अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू, मोनू ठोके. वसमत रोड परभणी इथून रणजित कारेगावकर, कांचन कारेगावकर, सृष्टी कारेगावकर, समरजित कारेगावकर. मुक्काम पोस्ट येळगुड तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून अतुल गौतमी, अरुण काळे, ए डी कांबळे. कृष्णानगर सेमिनरी हिल नागपूर येथून नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रीमाताई डोंगरदिवे, दीक्षाताई डोंगरदिवे, राहुल डोंगरदिवे. तेव्हा ऐकूया हे छानसं गीत.

कामचोर या चित्रपटातले हे छानसं गीत श्रोते हो आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजनबी या चित्रपटातलं गीत. या गीतासाठी आवड कळवली आहे आमच्या या श्रोत्यांनी. सराफा लाईन लातूर येथून शिवराज घडीवाले, देवगाव तालुका पूर्णा येथून सुभाष पोतेवार, पुष्पाताई पोतेवार, श्रुती श्रावणी श्रेया पोतेवार, पूर्णा गणेशनगर इथून बळीराम भारती, शांताबाई भारती, नंदकिशोर भारती, आदित्यगिरी पूजा भारती, राहणार सिस्तीकूर तालुका कंधार जिल्हा नांदेड येथून शशिकांत कदम, सुनीता कदम, अविनाश गजानन, समीक्षा सायली, सुयश हिंदवी, कृष्णा कदम, तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून नामदेव कलमे, आशा कलमे, नारागुडे, आकाश कलमे, प्रियंका, अविनाश, गौतमनगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे, मुक्काम पोस्ट खुजडा तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथून संतोष भाकरे, भारत भाकरे, साहेब भाकरे, उमाकांत भाकरे, प्रभाकर भाकरे आणि संपूर्ण भाकरे परिवार, आंबेडकर चौक वाकोडी तालुका कळमनुरी इथून उत्तम जमधाडे, स्वराज जमधाडे, स्वरित पोपलवाड, संघर्षा संविधान, मुकाम पोस्ट काळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, प्रणव देशमुख, संचित देशमुख, जगुताई जाधव, स्वातीताई देशमुख, वर्षाताई देशमुख, पूजाताई देशमुख, प्रणाली देशमुख, ऋतुजा देशमुख आणि समस्त जाधव देशमुख परिवार. तेव्हा ऐकूया हे छानसं गीत.

अजनबी या चित्रपटातलं हे छानसं गीत आपण ऐकलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात. रचना होती मजरू यांची आणि संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला आपकी पसंद हा कार्यक्रम संपला.

श्रोते हो, आपकी पसंत या कार्यक्रमातून मी गिरीजा दत्ते आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आपकी पसंत हा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी

0: च्या परभणी केंद्रावरून 1305 किलो हर्ट्जवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सध्या सकाळचे 11:35 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला. तज्ज्ञ डॉक्टर सागर चोलवार यांचा सहभाग. निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं. तेव्हा ऐकूया हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वसमत रोड परभणी.
2: नमस्कार श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी सीमंतिनी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, यावेळीचा आपला हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला. श्रोते हो, मधुमेह या आजाराविषयी अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नसतील, पण ही उत्तरं मिळून देण्यासाठी आपण हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून आपला जाणून घेऊया मधुमेहाला हा विषय दिलेला आहे आणि याविषयी आपल्याला तज्ज्ञ डॉक्टरांकडून उत्तरही मिळणार आहेत. यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलेला आहे परभणीतील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर सागर चौलवार यांना. डॉक्टर, सर्वप्रथम आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
3: नमस्कार.
1: सतत वाढणारी रक्तातील साखर, हातापायांना येणाऱ्या मुंग्या आणि थकवा, या मधुमेहानं तर जगणं कठीण केलंय बाई. आता कुठे जाऊ आणि कोणाला दाखवू काहीच कळत नाहीये.
4: अहो आता काळजी सोडा, कारण आता तुमच्या परभणीत येत आहेत हक्काचे उपचार. पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल घेऊन येत आहे परभणीतील नामांकित आणि अनुभवी मधुमेह तज्ज्ञ.
1: टाईप 2 डायबिटीज, रक्तातील साखरेचं नियंत्रण, नसांची जळजळ आणि मधुमेहामुळे होणाऱ्या सर्व गुंतागुंतीवर इथे मिळेल अचूक निदान आणि तज्ज्ञ उपचार.
4: आणि हो, सर्व गरजू रुग्णांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुवर्ण संधी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वसमत रोड परभणी. कॉन्टॅक्ट 6262878708 या नंबरवर.
3: तर आकाशवाणी परभणीला मला इथे आमंत्रित केल्याबद्दल माझे मनापासून आभार व्यक्त करतो. मधुमेह हा सध्या आपण म्हणतो की इंडिया इज द डायबिटीज कॅपिटल ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगाची ही मधुमेहाची कॅपिटल झालेली आहे. तर भारतामध्ये जवळपास 10-15% हे मधुमेहाचं प्रमाण आहे, म्हणजे 10% लोकांना मधुमेह आहे तर 15% प्री डायबिटीज आपण ज्याला म्हणतो की ज्यांना पुढे चालून मधुमेह होऊ शकतो त्याला आपण प्री डायबिटीज असं म्हणतो. तर त्याचं प्रमाण पण 15% भारतामध्ये आहे, म्हणजे भारताची पॉप्युलेशन जर बघायला गेलं तर ते काही करोडोमध्ये हा आकडा जातो.
2: बापरे, म्हणजे हे खूप चिंतेचंच कारण आहे आणि मला वाटतं यासाठीच जनजागृती करणं पण खूप आवश्यक आहे, नाही का डॉक्टर?
3: येस, कारण मधुमेह असा आजार आहे की तो कोणत्याही अवयवाला इजा करू शकतो, आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत.
2: बरोबर.
3: तर मधुमेहाचं निदान आणि उपचार हे का गरजेचं आहे, कारण मधुमेह जेव्हा अनियंत्रित होतो तेव्हा तो काही एका स्पेसिफिक ऑर्गनला टार्गेट नाही करत, तर तो डोळ्यापासून ते पायाच्या रक्तवाहिन्यापर्यंत इन्क्लुडिंग मेंदू, हृदय, आपले किडनीज, आपल्या नर्वस सिस्टीम म्हणजे न्यूरोपॅथी, डोळे म्हणजे रेटिना, ह्या प्रत्येक अवयवावर तो परिणाम करू शकतो. त्यामुळे ते मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन्स हे टाळण्यासाठी आपल्याला मधुमेहाला नियंत्रित आणणं गरजेचं आहे.
2: बरोबर.
3: आणि मधुमेह हा असा आजार आहे की तो आपल्या शरीराला आतून तयार झालेला आजार आहे, तो काय बाहेरून आजार आलेला नाही. म्हणजे जसे की डेंग्यू, टायफॉइड, मलेरिया हे बाहेरून आलेले आजार
2: हो,
3: तर ते कम्प्लिटली क्युअर्ड होतात. पण मधुमेह हा आतून आलेला आजार आहे, तर तो फक्त आपण कंट्रोल करू शकतो. कंट्रोल करणं हे फार गरजेचं आहे.
2: अगदी खरं. नमस्कार.
5: नमस्कार.
2: हॅलो डॉक्टर कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्र, कोण बोलताय?
5: मी दीप्ती चौधरी बोलतीये.
2: स्वागत आहे ताई आपलं आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये.
5: धन्यवाद. धन्यवाद.
2: प्रश्न विचारा आपला.
5: डायबिटीज कसा, म्हणजे कसा कसा ओळखायचा, कसा होईल, काय कारण समजायचं त्याची?
2: अच्छा, आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपण स्टुडिओत आमंत्रित केलंय सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सागर चौलवार यांना. डॉक्टर आहेत आपल्या सोबत. डॉक्टर काय सांगाल याचं उत्तर?
3: मधुमेह जेव्हा लक्षणापर्यंत पोहोचतो तेव्हा तो थर्ड स्टेजला असतो असं आपण मानतो, कारण पहिल्या स्टेजला मधुमेहाची लक्षणे जाणवत नाहीत पण शरीरामध्ये रक्ताची शुगरची पातळी वाढलेली असते. तर दुसऱ्या स्टेजमध्ये जेव्हा शुगरची पातळी वाढते त्यासोबत लक्षणे यायला चालू होतात. त्याची लक्षणे अशी असतात की रिकरंट आपल्याला तहान लागणे, भरपूर तहान लागणे, सारखे सारखे लघवीला जावं लागतं.

0: वजन कमी होणे किंवा मान काळी पडणे, दिसायला थोडं अंदूक अंदूक प्रकारे आपण जसं म्हणतो की तसं दिसणे, हातापायाला मुंग्या येणे, तर हे त्याचे प्रामुख्याने लक्षणं आहेत. किंवा एखादी जखम झाली असेल तर ती लवकर न भरणे, तर ही प्रामुख्याने मधुमेहाची लक्षणे आहेत. अशी जर लक्षणे असतील किंवा आपल्याला जर फॅमिली हिस्ट्री असेल आई वडिलांना किंवा बहीण भावाला, तर आपण त्याची एक सिंपल टेस्ट आहे, उपाशीपोटी शुगर चेक करणे, आणि एक एच बी A1C नावाची टेस्ट आहे ज्यामध्ये आपल्याला लास्ट 3 मंथ्स एक ॲव्हरेज शुगरचं कंट्रोल एक लक्षात येऊन जातं. ते एका पॉईंटला जर आपण काही खाल्लेलं असेल जास्त गोड, तर त्यामुळे शुगर अफेक्ट होत नाही. तर आपल्याला एक्झॅक्ट डायग्नोसिस करण्यासाठी एच बी A1C आणि BSL फास्टिंग ह्या दोन टेस्ट करणं गरजेचं आहे. ह्या दोन टेस्ट केल्यानंतर आपल्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला मधुमेह आहे की नाही.
1: ओके ओके,
2: ठीक आहे.
1: धन्यवाद धन्यवाद सर, चांगली माहिती दिली.
0: वेलकम.
2: थँक्यू थँक्यू ताई.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: मधुमेहाच्या तपासण्यांबद्दल काय सांगाल डॉक्टर, की बऱ्याचदा असं होतं की मधुमेह म्हटलं कीच घाबरून जायला होतं, परंतु त्या तपासण्या कोणत्या आहेत ते बघूयात. तत्पूर्वी एक फोन आलाय, तो फोन घेऊया आधी आपण. आकाशवाणी परभणी केंद्राचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम, कोण बोलतोय?
3: हॅलो मॅडम, मी परभणीहून बोलतोय.
2: बोला. नमस्कार.
3: नमस्कार. मला डॉक्टर साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे.
2: हा हा.
3: डॉक्टर साहेब आहेत का तुमचे?
2: हो हो, आपल्या सोबत आहेत मधुमेह तज्ञ डॉक्टर सागर चौलवे. आपला प्रश्न आपण विचारू शकता.
3: डॉक्टर साहेब
0: बोला. बोला.
3: नमस्कार. माझं वय 61 आहे.
0: ओके.
3: मला एक 10 वर्षापासून शुगरच्या गोळ्या चालू आहेत.
0: ओके.
3: त्यामध्ये ते औषधं जे आहेत सकाळी आणि संध्याकाळी अशा गोळ्या आहेत माझ्या सध्या.
0: ओके.
3: डॉक्टर साहेब म्हणतात की शुगर कंट्रोल आहे, मात्र मला हे औषधं जे आहेत ते कमी करायचे.
0: ओके.
3: आणि दुसरं असं विचारायचं की हा मधुमेह हा एक रोग आहे का? कारण पूर्वी जे आहे कधीच कोणाला अगोदर झालेला नव्हता.
0: बरोबर.
3: आता मधुमेहांचे प्रमाण हे वाढलेलं आहे.
0: हो हो हो.
3: आणि तिसरी गोष्ट अशी आहे की त्यामध्ये जे मेटाफार्मिन जे असतं ते शरीराला अपायकारक आहे असा आमच्या मनामध्ये संभ्रम आहे. तर मग ह्या गोळ्या किती दिवस घ्यायच्या?
0: ओके ओके. तर मधुमेह असा आजार आहे की तो आपल्याला शरीराला आतून तयार झालेला आजार आहे, जसे की संधिवात असेल, मधुमेह असेल, हे आपल्याला बाहेरून इन्फेक्शन झालेले आजार नाही, तर ते शरीराच्या आतून तयार झालेले आजार आहेत. तर जे शरीराच्या आतून तयार होतात आजार, तर ते आपल्याला फक्त नियंत्रणामध्ये आपण आणू शकतो, ते कम्प्लिटली आपल्या बॉडीतून क्युअर आपण नाही करू शकत. तर त्यासाठी काय करणे गरजेचं आहे की मधुमेहाच्या मुळाशी जाणे गरजेचं आहे. सध्या भारतामध्ये जे मधुमेहाचं किंवा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जे प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये कारण काय आहे की आपलं कॅलरी इनटेक आणि कॅलरी एक्सपेंडिचर त्याचा आपल्याला एक लेवल आहे, तो आपण पाळणं गरजेचं आहे. कारण आपण मोबाईल रिचार्ज करताना काय करतो, एकदा रिचार्ज संपल्यानंतर दुसरं रिचार्ज मारतो. बरोबर आहे. तर तसंच आपल्या जेवणाच्या बाबतीत सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण अगोदरचं खाल्लेलं अन्न आपल्याला भूक लागेल नेक्स्ट टाइम, तेव्हाच आपण खाणे. वरच्यावर प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये खाणे यामुळे शुगर पण वाढते. किंवा चहा पिणे, गोड चहा पिणे, गोड कॉफी पिणे, गुळ टाकून का असेना, त्याने सुद्धा मधुमेह वाढतो. तर मधुमेहाच्या ज्या गोळ्यातूनबद्दल मेटफॉर्मिनबद्दल, तर मेटफॉर्मिन हा एक फार प्रूव्हन ड्रग आहे. त्याचे साईड इफेक्ट आपल्याला माहीत आहेत की मेटफॉर्मिनमुळे काही पेशंटला व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी होऊ शकते आणि वेट लॉसमध्ये त्याचं काही जास्त असं रोल नाही आहे. तर आणि काही पेशंटला सुरुवातीला ब्लोटिंग होते, की जसं की पोटामध्ये गॅस होणे, पोट थोडे दुखणे, पोट फुगणे, तर हे सुरुवातीला काय, त्यासाठी आपण काय करतो की स्लोली त्याचा डोस आपण वाढवत जातो. आणि एकदा तो डोस सहन व्हायला लागला की मेटफॉर्मिन हे एक उत्कृष्ट ड्रग आहे शुगर कंट्रोल करण्यासाठी. त्याचं काम हे आहे की आपल्या लिव्हरमध्ये ग्लुकोजचं प्रमाण जे प्रोडक्शन असतं त्याला कमी करणे, शुगरचं ऍब्सॉर्प्शन आतड्यामधून कमी करणे, थोडं वेट पण, वेटवर सुद्धा त्याचं एक नियंत्रण येतं, म्हणजे वेट लॉससाठी सुद्धा थोडं महत्त्वाचं आहे. व ज्या मुलींना PCOD असतो त्यांच्यामध्ये सुद्धा मेटफॉर्मिन हे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करतं. कारण तुमचं जे वय आहे 61, त्यामध्ये मोस्टली हा टाईप 2 डायबिटीजमध्ये तुमचा आजार मोडतो. तर टाईप 2 डायबिटीजमध्ये काय असतं की इन्सुलिन रेझिस्टन्स असतो. रेझिस्टन्स म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन आहे पण तुमचे मसल्स, स्नायू त्याला व्यवस्थित युटिलाइज करत नाहीत. तर ते इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी मेटफॉर्मिन हे औषध दिलं जातं. व सेन्सिटिव्हिटी अजून काय त्यासाठी उपाय आहे, तर व्यायाम करणे, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करणे, ह्या दोन तुम्ही अजून गोष्टी अवलंबत आणू शकता. व्यायाम आणि लो कार्बोहायड्रेट डायट. लो कार्ब म्हणजे काय, की भात आणि चपातीचं प्रमाण कमी करणे. चपातीमध्ये तुम्ही मल्टीग्रेन चपाती खाऊ शकता व भात तुम्ही बंद केला तर उत्तम. व त्यासोबत हाय प्रोटीन डायट. हाय प्रोटीन म्हणजे काय, की जे डाळी असतील, पनीर असेल, तोफू असेल, दही असेल, तर हे तुम्ही ज्याचं प्रमाण आहारामध्ये वाढून कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करणे हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा व्यायाम करणे. आठवड्यातून तुम्ही कमीत कमी 150 मिनिट तरी तुमचं टोटल व्यायाम हा होणे गरजेचे आहे. व ताणतणाव जी आपली शैली आहे स्ट्रेस, त्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन

0: गोष्टी करणे. आपण जे मध्ये मध्ये चहा कॉफी घेतो ते बंद करणे, त्याऐवजी तुम्ही ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता. व गोळ्या तुम्ही स्वतःहून बंद करू नका. तुमच्या ह्या अगोदर लाईफस्टाईल मॉडिफाय केल्यानंतर तुम्ही ब्लड शुगर तुमची चेक करा व त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नंतर तुम्ही गोळ्या तुमच्या बंद होऊ शकतात की नाही हे पेशंट टू पेशंट व्हॅरी करतं. जर तुमचा मधुमेह लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवरती कंट्रोलमध्ये होत असेल तर गोळ्या स्लोली स्लोली टॅपर डाऊन करता येतात.
1: ठीक आहे सर, प्रश्नांची उत्तरं मिळाली आपल्याला. वा, खूप खूप धन्यवाद आपण फोन केलात त्याबद्दल. तर मधुमेहाच्या तपासण्यांबद्दल आपण बोलत होतो डॉक्टर, की मधुमेहाची आपल्याला चिंता करायला लावेल असं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे. तर सुरुवातीला जी काही लक्षणं आपण सांगितली ती लक्षणं जर दिसत असतील तर आपण त्याचं निदान कसं करून घ्यायला हवं, त्याच्या तपासण्या कशा करायला हव्यात, काय सांगाल?
0: तर मधुमेहाचं निदान करण्यासाठी एक सिम्पल टेस्ट आहे, त्यामध्ये काही जण सध्या काय करतात की फिंगर प्रिक म्हणजे बोटावरची निडल प्रिक करून त्यात शुगर बघतात. तर त्याऐवजी ब्लड वेसल म्हणजे आपल्या रक्तवाहिनीमध्ये ब्लड सॅम्पल घेऊन त्याचं रक्तवाहिनी सॅम्पल बघणे गरजेचे आहे. तर त्यामध्ये दोन टेस्ट आहेत, एक HbA1c त्याची नॉर्मल लेवल लेस दॅन 5.4 असते, तर 5.5 to 6.4 हे म्हणजे प्री डायबिटीजची लक्षणं असतात. प्री डायबिटीज म्हणजे ज्यांना मधुमेह होऊ शकतो भविष्यामध्ये, व मोर दॅन 6.5 म्हणजे त्यांना मधुमेह आहे. तर HbA1c इफ इट इज मोर दॅन 6.5 तर मधुमेह आहे. आणि फास्टिंग शुगर म्हणजे 8 तास उपाशी राहून केलेली ब्लड शुगर, ती जर 126 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ तुम्हाला मधुमेह आहे. व 110 to 125 म्हणजे प्री डायबिटीज म्हणजे मधुमेह होऊ शकतो. 110 पेक्षा कमी म्हणजे नॉर्मल शुगर. किंवा एक रॅन्डम BSL म्हणतो आपण की रॅन्डम ब्लड ग्लुकोज लेवल, इफ इट इज मोर दॅन 200 पेक्षा जास्त असेल तरी पण आपण मधुमेहाचं निदान त्यातून करू शकतो. म्हणजे टाईप 2 डायबिटीज आहेत ज्यांना टॅबलेट्स वरती त्यांचा मधुमेह कंट्रोलमध्ये होतो, तर त्यांना एवढं फ्रिक्वेंटली करण्याची गरज नाही. पण पॉईंट ऑफ केअर टेस्ट म्हणजे आपण बोटावरची शुगर त्यांना आधेमध्ये करणं गरजेचं, जसे त्यांना लक्षणे जाणवतात, घाम येणे असेल, चक्कर येणे असेल, त्यावेळेस तर करणे गरजेचे आहे. व डॉक्टरांना दाखवण्याच्या अगोदर प्रत्येक महिन्याला एकदा करणं गरजेचं आहे. व HbA1c ही जी टेस्ट आहे ती दर 3 महिन्याला करणे गरजेचे आहे. जर तुमची शुगर नियंत्रणात असेल तर दर 6 महिन्याला करणे गरजेचे आहे.
1: आत्ता जे आपल्याला श्रोते बोलत होते त्यांचा एक प्रश्न होता की डायबिटीजचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे, आधी तर काही असं नव्हतं, तर याचं आपण समाधान कसं कराल बरं डॉक्टर?
0: सध्या आपल्या डायबिटीज होण्यामध्ये एक कारण नाहीये, कारण आपली जी अगोदरचं जे काम होतं ते फार शारीरिक श्रमिक काम होतं, तर आता ते श्रमिक कामाची जागा आता बैठे कामाने घेतलेली आहे. आपले जे कॅलरी इनटेक आहे ते खूप एक्सेस होते कॅलरी एक्सपेंडिचर पेक्षा, म्हणजे आपण साठवणूक खूप होते आपल्या कॅलरीजची, व जी एक्सेस कॅलरी असते जी आपण एक्सपेंड करत नाही तर ती स्टोअर होते आपल्या शरीरामध्ये फॅटच्या माध्यमातून. व एक्सेस कॅलरी स्टोअर झाल्यामुळे जे लिव्हरमध्ये फॅट डिपॉझिट होतं त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स डेव्हलप होतो. इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमुख कारण हेच आहे की आपल्या लिव्हरमध्ये आणि पॅनक्रियाजमध्ये फॅट डिपॉझिट होणे. तर हे कशामुळे डिपॉझिट होतं, तर आपलं एक्सेस कॅलरी इनटेक झाल्यामुळे. व स्ट्रेस असेल, स्ट्रेसमुळे पण वाढते, स्मोकिंग असेल, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, या गोष्टीमुळे मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे.
1: तर याविषयी आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर. तत्पूर्वी एक फोन आलाय, तो फोन घेऊया आपण. नमस्कार, आकाशवाणी परभणी केंद्राचा हॅलो डॉक्टर कार्यक्रम, कोण बोलतंय?
2: हां नमस्कार. नमस्कार मॅम.
1: नमस्कार.
2: नाही आम्ही इथून आपल्या हिंगोलीतून बोलतो.
1: हां हां.
2: असे याचा आपल्याला त्रास अशक्तपणा वाटते थोडा साखरेचं म्हणून.
1: हो का?
0: ओके.
1: बरं बरं. डॉक्टर आहेत आपल्याकडे, डॉक्टर सागर चौलवार, ते उत्तर देत आहेत, आपण त्यांना बोला.
0: अशक्तपणासोबत अजून तुम्हाला काही दुसरी लक्षणं की भरपूर तहान लागणे किंवा वजन कमी होणे, ताप येणे असं काही आहे का?
2: हो ना, ताप पण येते कधी कधी. हो.
0: ओके. ताप, खोकला, वजन कमी होणे असे काही लक्षणं आहेत का तुम्हाला?
2: तसा ताप येते, खोकला आहे पण येते कधी कधी सर.
0: ओके. तर तुम्ही त्यासाठी मधुमेहाचा आपला जो कार्यक्रम आहे तर मधुमेहाशी निगडीत यामध्ये काय लक्षणं असू शकतात की प्रचंड थकवा जाणवणे किंवा वजन कमी होणे हे मधुमेहाचे काही लक्षणे आहेत, तर यासाठी तुम्ही सिंपल ब्लड टेस्ट आहे ब्लड शुगर रॅन्डम ती टेस्ट करणे. व तुम्ही जे म्हणता की तुम्हाला ताप पण येतोय, तर ताप येणे हे म्हणजे की इन्फेक्शनचे लक्षण आहे. तर सोबत तुम्हाला कोणतं इन्फेक्शन आहे का, त्यासाठी तुम्ही ब्लड CBC नावाचं टेस्ट आहे ते टेस्ट करून घ्या व तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण यामध्ये ताप आहे म्हणजे इन्फेक्शन आहे व ते तुम्हाला अशक्तपणा जाणवतोय म्हणजे थोडे दिवस झाले त्या इन्फेक्शनसाठी. तर तुम्ही हा तुम्हाला जर शंका असेल की तुम्हाला मधुमेह आहे तर तुम्ही सिंपल ब्लड ग्लुकोज टेस्ट करा, जवळच्या लॅबमध्ये उपाशीपोटी टेस्ट करून घ्या आणि HbA1c नावाची टेस्ट करून घ्या, त्यामध्ये तुम्हाला

0: तुम्हाला शुगरचं जर डाऊट असेल तर तो क्लिअर होऊन जाईल.
1: बरं बरं, त्याच्यासाठी काय व्यायाम वगैरे सर असतात का डॉक्टर साहेब?
0: हो, शुगरसाठी व्यायाम असतात, त्यासाठी तुम्हाला एक कार्डिओ म्हणून एक्सरसाइज असते की ज्यामध्ये 15 ते 20 मिनिट तुम्हाला जसं आपण धावपट्टीवर पळतो त्या टाईपचं, किंवा ब्रिस्क वॉकिंग, फास्ट चालणे. तर ह्या खूप इम्पॉर्टंट व्यायाम आहे फास्ट चालणे, म्हणजे दोन्ही लांब लांब पाऊल टाकून भरभर चालणे, पण पळण्याच्याऐवजी किंवा स्लो दमानी चालू नये किंवा खूप फास्ट पण चालू नये, तर ब्रिस्क वॉकिंग म्हणतो आपण त्याला. तर ते तुम्ही 15 ते 20 मिनिट करणे, व त्यासोबत वेट ट्रेनिंग. वेट ट्रेनिंग म्हणजे काय की वजन उचलणे. आणि अजून एक आहे की स्क्वॅट. स्क्वॅट म्हणजे काय की उठबशा आपण जसं म्हणतो, तर दिवस ज्यांचं बैठे जीवनशैली आहे त्यांनी उठबशा करणे, म्हणजे दर 2 तासाला 8 ते 10 स्क्वॅट्स करणे. तर हे तुम्ही करू शकता, कारण जसे तुमचे पायाचे मसल स्ट्रॉंग राहतील तसं तुमचं मधुमेह पण कंट्रोलमध्ये येतो.
1: बरोबर, असं का?
0: हो,
1: आम्ही त्या उठबशा काय 25-30 उठबशा काढत असतो. नमस्कार.
0: हळूहळू त्याची रिपिटेशन वाढवायची, म्हणजे आज 25 नंतर 30 पुन्हा 35 असं तुम्ही डेली थोडं थोडं वाढू शकता.
1: 100 पर्यंत काढल्या चालतील का? 100 पर्यंत?
0: हो, एकदम नाही करायचं, हळूहळू हळू तुमचं वाढवत जायची कॅपॅसिटी, कारण हा जेणेकरून तुमच्या शरीरावर त्याचा लोड येऊ नये. तुमचं वय किती आहे?
1: आपलं 48.
0: ओके ओके. तर तुम्ही सुरुवातीला कसं, या वयामध्ये काही जणांना सवय नसते तर सांध्याचे पण प्रॉब्लेम येऊ शकतात, जसं की नी पेन. त्यामुळे जेवढे आपल्याला सहन होतील तेवढेच व्यायाम करणे, किंवा त्यामध्ये आपल्याला तुमचा BMI माहीत असणे पण गरजेचं आहे. तुमचं वजन किती, तुमची उंची किती, ज्यांचं वजन जास्त असतं त्यांना काही एक्सरसाइज चालत नाहीत.
1: वजन 55 आहे. 55.
0: ओके ओके.
1: बर बर बर,
2: धन्यवाद दादा फोन केला त्याबद्दल.
1: बर बर बर, ठीक आहे मॅडम. बर बर.
2: बरं डॉक्टर, मधुमेह असा विषय आहे ना की कितीतरी प्रश्न आहेत श्रोत्यांच्या मनामध्ये, तर ते प्रश्न काही संपतच नाही. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते पण प्रश्न संपत नाही आहेत. तर असा एक प्रश्न विचारून घेते पटकन की हल्ली बघतो आहोत आपण, आधी म्हणजे मधल्या काही पिरियडमध्ये 1-5 वर्षांपासून असं म्हणत होतं की 40 नंतर मधुमेहची तपासणी करणं आवश्यक आहे, निदान करून घेणं आवश्यक आहे, शरीराच्या सगळ्या तपासण्या करणं खूप आवश्यक आहे. पण आपण हल्ली बघतो आहोत की अगदी कमी वयाच्या मुलांना देखील मधुमेहाचं निदान होत आहे, तर काय सांगाल? हे खूप चिंतेची बाब आहे.
0: लहान मुलांमध्ये जे मधुमेह पाहायला मिळतो तो मोस्टली टाइप 1 डायबिटीज असतो.
2: अच्छा.
0: त्यामध्ये लाईफस्टाईलचं प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड ती गोष्ट नाही आहे, तर ते शरीरामध्येच आपल्या बीटा सेल्स कमी झाल्यामुळे. तो एक ऑटोइम्युन आजार आहे ज्यामध्ये आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होऊन आपल्या बीटा सेल्सवर अटॅक करतात, व बीटा सेल्सची कमतरता झाल्यामुळे इन्सुलिनचे लेवल कमी होतं व त्यांना मधुमेह होतो. तर लहान मुलांमध्ये चिडचिडपणा येणे, वजन वाढणे, अंगावर इतरत्र मस येणे, अशक्तपणा जाणवणे, अभ्यासात लक्ष न लागणे, जास्त थोडं खेळलं की थकून जाणे, ही लक्षणे जाणवतात.
2: तर याविषयी आपण अधिक जाणून घेऊया डॉक्टर. तत्पूर्वी एक फोन आलाय, तो फोन घेऊया आपण. हॅलो, आकाशवाणी परभणी केंद्र. हॅलो डॉक्टर, कार्यक्रम.
1: हो हो सर, मॅडम.
2: आपला आजचा विषय आहे जाणून घेऊया मधुमेहाला, प्रश्न विचारा आपला.
1: अरे ते आमच्या मंडळीला म्हणजे पोटाचा त्रास हे होती, ताप राहत नाही मला.
2: बर, आणखीन काही लक्षणं दिसतात का ते सांगा. म्हणजे डॉक्टर आपल्या सोबत आहे, डॉक्टर सागर चौलवार.
1: पोट साफ राहत नाही आणि थकवा जाणवतो, नाक कुंदर आहे ते.
0: ओके, तर त्यांना थकवा जाणवत असेल तर त्यांना त्यांच्या काही रुटीन टेस्ट तुम्ही करून घ्या, ज्यामध्ये हिमोग्लोबिन त्यांचं कमी आहे का, किंवा ब्लड शुगर जास्त वाढलेली आहे का, किंवा किडनीच्या टेस्ट असतात, क्रिएटिनिन, ह्या तुम्ही बेसिक टेस्ट करून घ्या. व त्यांना त्यांचं रिसेंट हिस्ट्री आपल्याला बघावी लागेल की त्यांचं वजन काही कमी होते, जेवण जात नाही, ह्या काही लक्षण आहेत का त्यांना?
3: हो आहे आहे.
0: बर, वजन तुमचं किती कमी झालेलं आहे, काही तुम्ही असं चेक केलेलं आहे की कपडे लूज येतात, असं काही हिस्ट्री आहे तुमची?
3: 42-43 वर येते.
0: तर तुम्ही सुरुवातीला रक्त तपासून घ्या तुमचं, त्यामध्ये हिमोग्लोबिन, ब्लड शुगर आणि क्रिएटिनिन ह्या तुम्ही बेसिक टेस्ट करून घ्या, त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती येऊन जाईल की काय प्रॉब्लेम आहे.
3: ते टेस्ट केलं होतं तेच सांगू लागले डॉक्टर साहेब.
0: हा, तर त्यासाठी तुम्ही जेवणामध्ये बदल, जेवणामध्ये काजू पिस्ता ह्या गोष्टी खाणे, व बीट, शेंगदाण्याचे लाडू वगैरे ह्या गोष्टी तुम्ही खाणे, हे गरजेचे आहे.
3: म्हणजे वारंवार पोट साफ राहत नाही वारंवार?
0: हा, तुम्ही थोडं फायबरचं प्रमाण वाढवा जेवणामध्ये. सलाड आपण जे म्हणतो, काकडी, टमाटो, गाजर, बीट, पाणी भरपूर प्या, पालेभाज्या भरपूर प्रमाणात खा, तर तुमचं पोट साफ राहील.
3: असं का?
0: हो हो.
2: ठीक आहे ताई, ओके.
3: हो
2: हो, धन्यवाद डॉक्टर. मधुमेह आणि हृदय विकार याचा संबंध घातक आहे आपल्या शरीरासाठी, काय सांगाल?
0: निश्चितच आहे. मधुमेहासोबत ब्लड प्रेशरचं प्रमाण हे 30% आहे, म्हणजे ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यामध्ये

0: हाय ब्लड प्रेशर हे 30% प्रमाण आहे.
1: बरं.
0: कारण मधुमेह झाल्यानंतर काय होतं की आपल्या रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होतं, त्यामुळे हृदयाचे जे रक्तवाहिन्या आहेत, कोरोनरी आर्टरीज म्हणतो आपण, त्यामध्ये ब्लॉकेजेस तयार होऊ शकतात जर तुमचा मधुमेह बऱ्याच दिवसापासून अनियंत्रित असेल तर. यामध्ये स्क्रीनिंगचा रोल येतो. स्क्रीनिंग म्हणजे काय की लक्षणे जाणवायच्या आधीच रुटीनली ब्लड टेस्ट करून घेणे हे का गरजेचे आहे, कारण जेव्हा मधुमेहाची लक्षणे जाणवतात तेव्हा बराच वेळ निघून गेलेला असतो, कमी कमी 4 ते 5 वर्ष निघून गेलेले असतात. जेव्हा तुम्ही स्क्रीनिंग टेस्ट करता त्यावेळेस तुम्हाला लवकर मधुमेहाचं निदान होतं, म्हणजे तुम्हाला लक्षणं जरी नसतील तरी टेस्ट करून घ्यायला, त्याला स्क्रीनिंग टेस्ट म्हणतात. स्क्रीनिंग टेस्ट केल्याचा फायदा काय होतो, जर तुमचा सुरुवातीच्या स्टेजचा मधुमेह असेल त्याच वेळेस जर तुम्ही मधुमेहाला कंट्रोलमध्ये आणलं तर भविष्यात येणारे कॉम्प्लिकेशन्स हे टळू शकतात. कारण आपल्या शरीरामध्ये मॉलिक्युलर मेमरी नावाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये कसं असतं की बॉडीमधल्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये मेमरी सारखं ते फंक्शन करतात, की तुमचे एकदा शुगर अनियंत्रित राहिली की त्यांचा जो प्रोग्राम आहे तो अनकंट्रोल्ड मधुमेहाच्याच लाईनवर चालतो. तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये जरी आणली पण त्याचे जे कॉम्प्लिकेशन सेट होतात बिफोर हँड तर ते चालूच राहतात बॅकग्राऊंड.

0: आपल्या शरीरामध्ये मॉलिक्युलर मेमरी नावाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये कसं असतं की बॉडीमधल्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये मेमरी सारखं ते फंक्शन करतात, की तुमचं एकदा शुगर अनियंत्रित राहिली की त्यांचा जो प्रोग्राम आहे तो अनकंट्रोल्ड मधुमेहाच्याच लाईनवर चालतो. तुम्ही शुगर कंट्रोलमध्ये जरी आणली पण त्याचे जे कॉम्प्लिकेशन सेट होतात बिफोर हँड तर ते चालूच राहतात बॅकग्राऊंडला. त्यामुळे तुम्ही ती मॉलिक्युलर मेमरी सेट होण्याच्या अगोदरच मधुमेह कंट्रोलमध्ये आणणे गरजेचे आहे. नंतर शुगर कंट्रोलमध्ये करून पण तेवढा बेनिफिट होत नाही जेवढा तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये शुगर कंट्रोलमध्ये आणून जर केला जातो. त्यामुळे मधुमेहाला सुरुवातीच्या काळामध्येच कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. एकदा त्याने जर किडनी हृदय मेंदू यावरती परिणाम केल्यानंतर त्याचे बेनिफिट कंट्रोल करण्याचे फार कमी होतात, किंवा एकदा डॅमेज झाल्यानंतर परत शुगर फार कंट्रोल करून जास्त फायदा होत नाही जेवढं सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुम्ही शुगर कंट्रोल करून फायदा होतो.
1: अच्छा.
0: व मधुमेहाचा तो कॉम्प्लिकेशन होऊ न देणे हाच आपल्या उपचाराचा मुख्य भाग आहे, की मधुमेहाचे कॉम्प्लिकेशन न होऊ देणे.
1: बरोबर आहे डॉक्टर. मला वाटतं की मधुमेही रुग्ण आणि मधुमेह होऊ नये यासाठी तत्पर असणारे सगळे श्रोते यांना वारंवार वैद्यकीय सल्ला दिला जातो की आपला आहार योग्य असायला हवा, दैनंदिन जीवनशैली आपली शिस्तीची असायला हवी, तर मधुमेहापासून आपण दूर राहू शकतो. परंतु आत्ता आपण जसं सांगितलं की मधुमेहामुळं आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर त्यांचा परिणाम होत असतो, तर हे धोके लक्षात घेता आपल्या कार्यक्रमाच्या समारोपाकडे येत असताना आपण काय सांगाल की मधुमेह होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करावेत, आणि मधुमेह झालाच तो नियंत्रणात ठेवणं किती आवश्यक आहे या उत्तराने आपण आपल्या कार्यक्रमाचा समारोप करूया. काय सांगाल आपण? एक फोन घेऊयात तत्पूर्वी. फोन आकाशवाणी परभणी केंद्र. हॅलो डॉक्टर कार्यक्रम, कोण बोलते?
2: हॅलो,
1: नमस्कार.
2: मी वैशाली बोलते जालन्यावरून.
1: बोला बोला ताई.
2: आजचा विषय मधुमेह आहे ना?
1: हो हो, जाणून घेऊया मधुमेहाला. विचारा आपला प्रश्न. आपल्या सोबत आहेत परभणीतील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर सागर चौलवार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न हा, नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की नेमकं इन्सुलिन रुग्णास द्यायची वेळ कधी येते आणि ती कशामुळे येते, आणि एकदा इन्सुलिनची सुरुवात झाल्यानंतर मग ते आपल्याला म्हणजे आजीवन घ्यावं लागतं का?
0: ओके. तर तुमच्या घरी असं कोणी पेशंट आहे का? कोणी पेशंट आहे का इन्सुलिन जो चालू आहे त्यांना?
2: माझ्या घरी म्हणून नाही, पण माझ्या परिचयामध्ये असे बरेच जण आहेत की ज्यांना इन्सुलिनची सुरुवात झालेली आहे.
0: ओके. तर कसं असतं, ज्या जो टाईप टू डायबिटीज म्हणतो आपण त्याला, की जे ज्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स असतो, शरीरामध्ये इन्सुलिन पुष्कळ असतं पण त्याचं रेझिस्टन्स आल्यामुळे त्यांचा मधुमेह वाढतो, तर त्यामध्ये टॅबलेट्सवर त्यांचा मधुमेह कंट्रोलमध्ये येतो. पण जर HbA1c नावाची टेस्ट आहे त्यामध्ये जर त्याचं प्रमाण 10 अधिक असेल तर अशा रुग्णांना इन्सुलिनची गरज भासते, कारण हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनचे लेवल कमी होते. आपल्या ज्या मधुमेहाच्या गोळ्या असतात त्या कधी काम करतात? जर तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन असेल मुबलक प्रमाणात तरच गोळ्यांचा इफेक्ट होतो. पण जर शरीरामध्ये मुळातच इन्सुलिनचं प्रमाण कमी असेल तर गोळ्याचा फायदा होत नाही, किंवा त्या गोळ्या निकामी ठरतात. व ज्यांना मधुमेहाच्या गोळ्यावरती ज्यांचा मधुमेह कंट्रोलमध्ये येत नाही तर त्यांना शेवटचा पर्याय हा इन्सुलिनच उरतो. व ज्यांना टाईप 1 डायबिटीज असतो, टाईप 1 डायबिटीज म्हणजे काय, की त्यांच्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण फार कमी असतं, तर त्यांना इन्सुलिनशिवाय पर्याय नाही. व हे इन्सुलिन म्हणजे काही हानिकारक नसतं, ते नॉर्मलीच आपल्या शरीरामध्ये सेक्रेट होत असतं. मधुमेहाच्या रुग्णामध्ये त्याचं एक प्रमाण कमी असेल म्हणा किंवा रेझिस्टन्स म्हणा, त्यामुळे त्यांना त्याची गरज भासते. त्याचा साईड इफेक्ट एकच आहे की त्यांना वजन वाढतं, किंवा एक्सेस प्रमाणात घेण्यात आलं तर शुगर लो होऊ शकते. हे दोन त्याचे एक साईड इफेक्ट आहेत. पण त्याला पण जर तुम्ही व्यवस्थित लाईफस्टाईलची जोड दिली, जसं की व्यायाम करणे, आठवड्यातून 150 मिनिट्स तरी तुम्ही व्यायाम करणे, व योग्य आहार घेणे ज्यामध्ये लो कार्बोहायड्रेट डाएट आणि स्ट्रेस कमी करणे, यामुळे सुद्धा मधुमेहचं प्रमाण कंट्रोलमध्ये येतं व तुमच्या टॅबलेटचा डोस आहे किंवा इन्सुलिनचा डोस आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो. कारण काही लोक मधुमेह बऱ्याच प्रमाणात असतो तेव्हासुद्धा अतिशय गोड खातात, भात जास्त खातात, गोड पदार्थ खातात, चहा पितात, तर त्यामुळे परत इन्सुलिन लेवल वाढत जातं. तर त्याने मध्ये मध्ये गोड खाणे टाळावे, गोड खाणे पूर्णपणे बंद करणे, व आहारामध्ये फायबर प्रोटीन हे वाढवणे व कार्बोहायड्रेट कमी करणे, जसे की भात कमी करणे, चपाती मल्टीग्रेन चपाती खाणे. तर कार्ब कमी केलं आणि फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त ठेवलं तरीसुद्धा इन्सुलिनचा डोस आहे तो कमी होऊ शकतो. व अधूनमधून खाणे टाळावे, जसं की मध्ये चहा पिणे, काहीतरी गोड खाणे, हे खाणे टाळावे, त्यामुळे सुद्धा मधुमेह बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो.
2: अच्छा. आणि माझा अजून एक प्रश्न असा आहे सर, की HbA1c सामान्य पातळी म्हणजे नेमकी कुठली पातळी असते?
0: ज्यांचं हिमोग्लोबिन नॉर्मल आहे कारण काही पेशंटचं काय

0: असतं, हिमोग्लोबिन पण कमी असतं. म्हणजे हिमोग्लोबिन मुळात जर तुमचं 7-8 असेल तर एच बी ए वन सी टेस्ट त्या केसमध्ये काही कामाची ठरत नाही. कारण एच बी ई जर कमी असेल तर ही A1C टेस्ट पण तुम्हाला बरोबर फाल्सली निगेटिव्ह येऊ शकते. तर तुमचं हिमोग्लोबिन जर नॉर्मल असेल 11 पुढे तर एच बी A1C ची व्हॅल्यू जी आहे इफ इट इज 6.5 जर जास्त असेल तर याचा अर्थ मधुमेह आहे. 6.4 ते 5.7 म्हणजे
1: रुग्णांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सुवर्ण संधी.
2: अधिक माहितीसाठी संपर्क करा पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 6262878708 या नंबरवर.
3: तर आपण समारोपाकडे येऊयात. कारण मी जसं म्हटलं मध्ये की मधुमेह हा असा विषय आहे की असंख्य प्रश्न आहेत, असंख्य समज गैरसमज आहेत. काय सांग.
0: तर मधुमेह हा मुख्यत्वे लाईफस्टाईल व आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे सध्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर माझं हेच सर्वांना श्रोत्यांना आव्हान असेल की तुम्ही जेवणामध्ये गोड पदार्थ व तेलकट पदार्थाचं प्रमाण टाळणे व दिवसातून शक्य असेल तर 2 जेवण करावे. जेवणामध्ये तुमची अर्धी प्लेट आहे ती सॅलडने भरलेली असावी, सॅलड आणि भाजीपाला. 1/4 प्लेटमध्ये तुमचं प्रोटीन असावे, 1/4 प्लेटमध्ये तुमचे कार्बोहायड्रेट असावे. सॅलडमध्ये काय तर काकडी, टोमॅटो, बीट, गाजर. कारण यामुळे काय होतं की फायबर्स आपल्या शरीरामध्ये जातात व फायबर्सचं काम काय असतं की ते स्लोली तुमचं शुगर रिलीज करतात. फायबरमुळे तुमचं वजन नियंत्रणात राहतं, शुगर नियंत्रणात राहते, शरीरामध्ये इन्फ्लेमेशन सुद्धा कमी होतं, तुमचं पोट पण साफ राहतं. तर त्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये इसप गोल पावडर सुद्धा भेटतं, त्यामध्ये सुद्धा मुबलक फायबर्स असतात किंवा ओट फायबर सुद्धा असतात. तर फायबर तुम्ही व्यवस्थित जर खाल्लं तर तुमचं ज्यांचं वजन एरोबिक्स हे करणं गरजेचं आहे, एरोबिक्स हे करणं गरजेचं आहे.
3: खूप खूप
4: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत अरण्यातील सेवाव्रती, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. रसिकाओ नमस्कार. आजचा हा आपला कार्यक्रम विशेष आहे कारण आज आपण एका अशा दाम्पत्याला भेटणार आहोत, त्यांच्या सेवाकार्याची ओळख करून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय केवळ सेवा असं मानलं. पण हा प्रवास नेमका कसला आहे? हा प्रवास आहे वैद्यकीय शिक्षण घेऊन सुखकर आयुष्याची वाट निवडण्याऐवजी. हे जे दाम्पत्य आहे हे गेलं दुर्गम अशा वनवासी भागात आणि तिथं त्यांनी आरोग्य सेवेचं व्रत स्वीकारलं. डॉक्टर अल्बर्ट श्वाइझर यांच्या जीवनकार्यानं प्रेरित झालेला हा जो सेवा विचार आहे हा पुढे त्यांना बस्तरच्या रानावनात घेऊन गेला आणि तिथे त्यांचं सेवाव्रत किंवा तिथे त्यांचं जे संपूर्ण पुढचं आयुष्य आहे ते प्रत्यक्ष कृतीत अवतरलं. 1990 विवाहानंतर त्यांच्या पत्नीनं त्यांना दिलेली साथ आणि त्यानंतरचं पुढचं आयुष्य. रसिकाहो, मी बोलतीये कुणाविषयी तुम्हाला लक्षात येतंय का? रसिकाहो, हे आहेत अरण्यातील सेवाव्रती ज्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय, असे डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. रसिकाहो, रसिकाहो, जेव्हा ते बारसूरमध्ये पोहोचले तेव्हा समोर होती अतिशय कमी अशी साधनं, पायाभूत सुविधांचा अभाव होता, नक्षलवादाची सावली होती, जंगलातले धोके होते आणि त्याच्या बरोबरीनं स्थानिकांचा बाहेरून आलेल्या व्यक्तीवरचा अविश्वास सुद्धा होता. पण त्यांनी तिथे जाऊन समाजाला बदलण्यापेक्षा आधी त्यांना समजून घेण्याचा, त्यांच्यातलंच एक होण्याचा असा मार्ग स्वीकारला. आज त्यांच्या या प्रदीर्घ सेवाकार्याला पद्मश्री सन्मानानं एक ओळख दिलेली आहे. ही ओळख आधीपासूनच होती रसिकाहो, पण पुरस्कार स्वीकारताना सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की हा सन्मान आमचा नसून इथल्या जनजाती समाजाचा आहे. ही नम्रता, हा सेवाभाव आणि बस्तरच्या माणसांशी जोडलेलं हे विलक्षण नातं. रसिकाहो, यामागची संपूर्ण कहाणी, हा प्रवास आज आपण स्वतः डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याकडून ऐकणार आहोत, तेव्हा आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीताजी, आकाशवाणीच्या या विशेष संवादात आपलं मनपूर्वक स्वागत.
5: नमस्ते.
6: धन्यवाद. नमस्कार.
4: सुरुवातीला पद्मश्री पुरस्कार जो मिळालेला आहे त्यासाठी आपलं अगदी मनपूर्वक अभिनंदन.
5: धन्यवाद.
4: आपण इथूनच सुरुवात करूया. जेव्हा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा नेमकी मनात काय भावना होती? म्हणजे पहिला दिवस आठवला असेल ना?
5: हा, निश्चित मनामध्ये एक सुंदर भावना निर्माण अशी झाली की मी हा विचार असा केला की जशी एक आई आपल्या मुलाला काही गोड पदार्थ तोंडात घालून त्याचं कौतुक

0: होती. तसाच भारतमातेनी आमचं कौतुक म्हणून आमच्या मुखामध्ये हा एक प्रसाद घातलेला आहे. त्यामुळे आईचं आणि मुलाचं जे नातं असतं, जे सहजता आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये दिखावटी काही नाही आहे. तशा स्वरूपात मी हा आम्ही हा स्वीकारला. आणि दुसरा विचार आला, घोर जंगलात राहणाऱ्या ज्या कुपोषित आदिवासी मुलांच्या सेवेमुळे, म्हणजे आमचं कर्तव्यच आहे, सेवाही म्हणू शकत नाही आम्ही, ते कर्तव्यच होतं आमचं, त्या मुलांमुळे हा पद्म पुरस्कारापर्यंत आम्ही पोचलो. तर त्या मुलांचं दुःख, त्या मुलांची व्यथा, त्या मुलांचं आरोग्य, हा विषय हायलाइट सगळीकडं होईल पद्मश्री पुरस्कारामुळे.
1: म्हणूनच मग ते वाक्य की हा सन्मान आमचा नसून जनजाती समाजाचा आहे, असं तुम्ही म्हणालात नाही का?
0: जनजाती समाजाचाच आहे
1: ही कृतज्ञता आहे ना खरं तर.
0: नाही पण ही वास्तविकता तशीच आहे. आम्ही बस्तरला गेलो नसतो किंवा हे काम केलं नसतं तर आम्ही एक सामान्य म्हणून राहिलोच असतो ना. पण आम्हाला ते का दिलं, कारण आम्ही अशा एका घनघोर अरण्याच्या प्रदेशामध्ये जाऊन हे इतके वर्ष काढली. पेशंटला ट्रान्सफर करत होतो जगदलपूरला, रायपूरला, दंतेवाड्याला, हे आम्ही काम सतत करत गेलो. वेगवेगळे संकट आली, वेगवेगळे प्रश्न आले, निराशा आली, आशा निराशाचं नेहमी चालतं सगळं, पण तरी आम्ही न हरता ते करत बसलो. आणि आमची संस्था आहे वनवासी कल्याण आश्रम, त्यांनी आम्हाला फुल सपोर्ट केला की हे मेडिकलचं जे काम आहे आदिवासींचं ते तुम्ही व्यवस्थित करत राहा. आणि आम्ही सर्व सुविधा पुरवल्या, आम्ही करत गेलो, त्यामुळे आज हा पुरस्कार मिळाला आहे.
1: मी येणारच आहे त्या सगळ्या पुढच्या टप्प्यावर, पण एक सुरुवातीची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दोघांच्या आयुष्याला समाजसेवेची दिशा देणाऱ्या प्रेरणेपासून करूया. म्हणजे डॉक्टर रामचंद्रजी, तुम्हाला प्रश्न आहे की डॉक्टर अल्बर्ट श्वाइजर यांच्या चरित्राने तुम्ही प्रभावित झाला होतात असं अनेक ठिकाणी तुम्ही म्हटलंय, आणि त्याच्याबरोबरीनं तुमच्या घरचं वातावरण, तुमच्या मातोश्री, घरातलं एकंदर वातावरण, आणि तिथून कुठेतरी एक अशीही भावना होत होती की आपण काहीतरी केलं पाहिजे, तर नेमकं ते काय होतं, कशा तऱ्हेनं रुजली ही भावना?
0: नाही, माझ्या मनात अशी भावना काही नव्हती, म्हणजे समाजसेवा करावी किंवा वनवासी आदिवासी समाजासाठी काम करावं अशी कुठलीही भावना मनात नव्हती. पण मी एक दिवस लायब्ररीमध्ये दैनिक सकाळमध्ये अल्बर्ट श्वाइजरचं चरित्राचं परीक्षण वाचलं. मग मी आमच्या सातारच्या लायब्ररीमध्ये मी शोधलं की असं हे पुस्तक मिळत आहे का, तर माझ्या सुदैवानी अल्बर्ट श्वाइजरचं आत्मचरित्रच मिळालं मला इंग्रजीमध्ये. आणि मग त्यांनी स्वतः लिहिलेलं ते छोटेखानी पुस्तक आहे, पण त्या पुस्तकातनं मला अशी पुसट कल्पना आली की एखाद्या व्यक्तीचं असं सुद्धा जीवन असू शकतो की जो माणूस एक पियानो वाजवणारा माणूस, पण त्याला असं समजलं की आफ्रिकेतल्या घोर जंगलामध्ये काही आदिवासी अज्ञात आजाराने मरतायत, तर मी त्यांच्यासाठी काय करावं, ही संवेदनशीलता एखाद्या व्यक्तीच्या मनात आली आणि तो माणूस कृतिशील झाला, इतका प्रचंड कृतिशील झाला की त्यांनी 32 वर्षी मेडिकलमध्ये प्रवेश घेतला. त्याला लोकांनी विचारलं की तू काय कर, तू पियानो वाजवणार, तू तिथे जाऊन काय करणार, तो म्हणला मी डॉक्टर होईन, आता किंवा होणार, तू 32 वर्षी आता घेईन म्हणे मेडिकलला प्रवेश. आणि 37 वर्षी डॉक्टर होऊन तो त्या आफ्रिकेच्या जंगलात गेला त्या लोकांसाठी. आपण कल्पना करू शकतो की 1.5-2 महिने प्रवास करून तो त्या भागात पोहोचायचा, एवढं घनघोर जंगल त्यावेळेस आफ्रिकेचं, जगाला अज्ञात असलेला प्रदेश, अशा प्रदेशात जाऊन आमच्या स्वतःच्या हिमतीनं त्यांच्यासाठी मेडिकल सगळ्या सुविधा उभ्या करणं, त्याला नंतर नोबेल पुरस्कार मिळाला. ही एक गोष्ट होती, म्हणजे आमची आईला कुठली विचारधारा नव्हती, कुठलंही काही नाही, पण आमची आई जातीपतीच्या पलीकडे जाऊन विचार करणारी
1: शिक्षिका
0: होत्या. पण आमच्या घरात अशा सगळ्या महिला यायच्या आणि त्या मदतही मागायच्या, मदत आई त्यांना करायची, त्यांची दुःख सांगायला यायच्या. माझं आतापर्यंत जो जीवनाचा मार्ग आहे, मला सुद्धा कुतूहल आहे की मी या मार्गात कसं आलो, कुठली विचारधारा नसताना, काहीच बेस नसताना मी इतके वर्ष हे काम का करतोय, हा अजूनही माझा स्वतःचा शोध आहे. पण आईच्याकडनं थोडीशी कुठून तरी तो करण आला असावा. आणि मग आमचे अधिकारी जे होते, भास्करराव कळंबी, हा म्हणजे एक संतच माणूस होता ना तो, म्हणजे साध्या कपड्यातला इतका मोठा संत आपल्या समोर बसतो, आपल्याला मार्गदर्शन करतो, हे आपलं भाग्यच आहे शेवटी. त्या सगळ्यांमुळे असं वाटायला लागलं पण हे काम करावं. आणि आदिवासी समाजाची जी प्रश्न आहेत, त्यांची जी दुःख असतात, ती तुम्हाला पुढं पुढं जायला प्रवृत्त करतात. या प्रश्नाची आपण कधी विचारही केलेला नाही, इतके गंभीर प्रश्न त्यांच्या जीवनामध्ये असतात आणि त्याला ते हसत हसत तोंड देत असतात. ही गोष्ट फार आश्चर्याची वाटते की
1: शिकण्याजोगा
0: अभावामध्ये, इतक्या संकटांमध्ये आम्ही ते जगू शकतात, हे लोक आणि हसतात, हसत मुग राहून राहणं ही काही सामान्य गोष्ट नाही. खोटं तर कोणी हसू शकणार नाही सदा सर्व काळ. तर ही जनजाती समाजाची ही जी प्रवृत्ती आहे, जे जीवन निष्ठा आणि आनंद मानण्याची गोष्ट आहे,

0: ऐतिहासिक हो आपण ऐकत आहात डॉक्टर रामचंद्र गोडबोले आणि सुनीता गोडबोले यांच्याशी केलेल्या मनमोकळ्या गप्पा. समाजसेवेची वाट निवडून बस्तरच्या माणसांसाठी उभ्या राहिलेल्या या सेवाव्रती दाम्पत्याची गोष्ट. डॉक्टर, तुम्ही सातारचे आणि सुनीताताई तुम्ही मूळच्या पुण्याच्या, बरोबर ना? तुमच्या मनातही समाज कार्याची ओढ लहानपणापासून होती, पण या दोन्ही प्रेरणा एकत्र कशा आल्या, ध्येय कसं तुमचं एक झालं?
1: मी जेव्हा वनवासी कल्याण आश्रमाचं काम करत होते, एकूण सगळा जे मी ठाणे रायगड थोडस नाशिक जिल्हा असे सगळे बघितलं, आणि कारण आमच्या संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं, तू जरा बघ, एकदम ह्याच्यामध्ये जाऊ नका की आपल्याला काम करायचंय तर कशा पद्धतीने आपल्याला राहायला लागेल, कशा पद्धतीने काम करायचंय त्याची जरा माहिती घे आणि मग ठरव तू. त्याप्रमाणे मी फिरले. मग ती 3 वर्ष मी कामही केलं डांबिवली केंद्र जे आहे कर्जत जवळचं, पुणे मुंबई रस्त्यावरचं कर्जत, तर तिथे होते मी. आणि ते सगळं पाहत असताना हळूहळू माझ्या मनामध्ये विचार झाला की जीवनभर आपण हे काम का करू नये. अशा आहे तो माझ्या मनातला जरी विचार असला तरी तो घरी मी तेवढा बोलवून दाखवलेला नव्हता.
0: प्रेरणा कुठून आली होती? ही
1: प्रेरणा मला विद्यार्थी परिषदेची. मी महाविद्यालयीन जीवनामध्ये अगदी कट्टर कार्यकर्ती, म्हणजे मनापासून काम करणारी सक्रिय कार्यकर्ता, आणि एक घरात माझ्या लहानपणापासून राष्ट्र संघाचं वातावरण आहे. माझी मोठी बहीण सगळ्यात ती हुशारही आहे आणि तिला अशा सगळ्यावरती सगळ्याची माहिती असायची, वाचन भरपूर, माझ्याशी खूप मोठी आहे ती, त्यामुळे वाचन भरपूर. मग ते असे वादविवाद सगळे घरात व्हायचे, विचार मंथन व्हायचं, म्हणजे थोडक्यात वादविवाद म्हणण्यापेक्षा. त्यामुळे कळलं की आपल्या देशाचं चित्र सध्या काय आहे, कसं आहे, असं हळूहळू असावं, म्हणजे ते बीज गेलं असावं. आणि मग त्यातनं हा विचार, मग मी कल्याण आश्रम जेव्हा मला कळलं की तिथे आपण काम करू शकतो, मी आधी नानाजी देशमुखांचेही एक टॅप करून बघितलं होतं की बाबा मी जाऊ शकते का तिथे, पण कळलं असं की दाम्पत्यलाच म्हणजे तिथे प्राधान्य आहे. अख्खे एकटी मुलगी किंवा एकटा, म्हणजे बॅचलर कोणीच नाही, मुलगाही नाही आणि मुलगीही नाही, असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे मला पुण्यातच कळलं ती माहिती, त्यामुळे मग तिथपर्यंत जायचा प्रश्नच नव्हता. तोपर्यंत काही जणांना कळलं की ही असं काही काम करू इच्छिते, म्हणून मग कल्याण आश्रमाचे आमच्या ओळखीचे काही कार्यकर्ते होते, त्यांनी सांगितलं की तू ये. मग मी त्या कामामध्ये गेल्यानंतर माझा हा विचार झाला, मग मी तो घरी बोलून दाखवला. ज्या वेळेला अशी वेळ आली की बाबा आता मुलं बघणार आणि एकूण लग्नाचं सगळं, त्यावेळेला घरात आई वडिलांना आणि सगळ्यांना सांगितलं की मला अशाच प्रकारचं काम करणारा नवरा हवा आहे कार्यकर्ता, म्हणजे मला माझ्या मनासारखं ते काम करता येईल आणि जी आवड आहे माझी ते करता येईल. मला नोकरी करायची आवड नाही आणि मला असं खूप अशा संसाराची पण आवड नाही की आपल्याकडे 4 साड्या पाहिजेत, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, फ्लॅट, हे काही विचार माझा सुरुवातीपासूनच नव्हतं ते. त्यामुळे त्या पद्धतीने मग ते घरचे म्हणाले की हे सगळं तुझी तुमचं संघटनच देऊ शकतं असा कार्यकर्ता, म्हणून मग संघटनेतल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी बोलणं झालं आणि मग त्यांनी

0: त्यांचं नाव सुचवलं आणि माझं नाव यांना सुचवलं.
1: अरे वा,
0: दोघं एकमेकांना ओळखत होतो पण लग्न मात्र संघटनेनेच ठरवलं.
1: म्हणजे आपलं काम 83 पासून सुरू झालं ना डॉक्टर, लग्न 90 ला. पण मग दोघांनी एकत्र येऊन म्हणजे प्रत्यक्ष दुर्गम भागातच आपल्याला जायचा हा निर्णय दोघांनी मिळून घेतला होता का तिथून ठरला वनवासी कल्याण आश्रम आणि तुम्ही जिथे होतात तिथे?
0: हो हो, कसं आहे की ह्यांना आधीच ऑफर त्यांनी केली होती ना, की म्हणजे जशी त्यांची आई गेली मग वडील एकटेच होते, मग सगळं ते घरात बोलणं झालं, मग यांनी ठरवलं की बाबा आपण करायचंय. तर त्यांना बस्तर आणि किंवा म्हणजे मेघालय असं होतं. मग बस्तरला एवढ्यासाठी की तिथे काही महिला केंद्र आधीपासून सुरू आहे, तर त्या ठिकाणी सुनीता आणि रामची जोडी अगदी फिट बसेल त्या ठिकाणी, कारण दवाखाना आहे आणि महिला कार्यही आपण.
1: दवाखाना होता?
0: हो, दवाखाना होता.
1: अच्छा, पण झाडाखाली पण तुम्ही दवाखाना भरवत होता असे फोटो आणि
2: मेडिकल कॅम्प
1: झाडाखाली. पण जेव्हा हा निर्णय झाला की आपल्याला तिथे जाऊन काहीतरी काम करायचं, तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? ते तयार होते का?
2: आमचे वडील इतके साधे होते की त्यांना बिचाऱ्यांना मी त्यांना परवानगी मागितली नाही आणि त्यांनी समोर संमती देऊन टाकली, अशीच गोष्ट झाली ती.
1: अच्छा.
2: त्यांनी फार विरोधही केला नाही किंवा नियतीने ठरवलं होतं तिकडे जायचं, ते बरोबर तिकडे गेलो आम्ही.
0: आणि तसे सासरे जेव्हा नंतर आले बारसूरला आमच्याकडे तेव्हा खूप रमले आणि यांना म्हणले ते की अरे मला सुद्धा जर असं कळलं असतं की असं काही काम असतं तर मी पण केलं असतं.
1: अरे वा, म्हणजे
0: त्यांना त्याचं कळलं महत्व की हे आपला मुलगा करतोय ते काय आहे आणि ते किती गरजेचं आहे.
2: आमच्या दवाखान्याच्या मागच्या बाजूला संध्याकाळी मी आणि वडील बसायचो, दिवसभर दवाखाना झाला तर समोरून आमच्या इथून 4 किलोमीटर आबुजमाळ प्रदेश आहे, तो भारतातला सर्वात अविकसित अजूनही भाग आहे. तर तिथून काही वनवासी आदिवासी चिंचा घेऊन आले होते, अशा कावडी असे 8-10 लोक आले आणि ते असे समोरून असे गावाकडे चालले होते. तर माझ्या वडिलांनी मला विचारलं की हे कोण आहेत, कसे कुठे चालले आहेत? तर मी म्हटलं की हे चिंचा आता आबुजमाळून घेऊन आले आहेत. केव्हा निघाले? सकाळी 7 वाजता निघाले आणि आता संध्याकाळी 5 वाजले. तर हे 10-12 तास चालत चालत आलेले तिथे, सगळं इंद्रावती पार करून आलेले आहेत आणि आता चिंच विकणार आणि पैसे घेऊन येणार. आणि आता जो आपल्याकडे आदिवासी पेशंट आहे तो जॉन्डिस ट्युबरक्युलॉसिस विथ डायबिटीस असा तो पेशंट आहे आणि तो इंद्रावतीच्या पलीकडनं 2 वेळा नदी पार करून त्याला आणलेला आहे आणि तो काफी म्हणजे मोठा सिरियस पेशंट आहे. याला ट्रान्सफर करायचा जगदलपूरला, त्यासाठी हे लोक घरून पैसे घेऊन आलेले आहेत आणि आता हा पैसा आला तर हे घेऊन जाणार आहेत. तेव्हा माझे वडील बघत बसले आणि ते म्हणाले अरे काय आश्चर्य, हे जीवन कधी आम्ही अनुभवलंच नव्हतं म्हणे. तर मला माहित नव्हतं हे काय जीवन आहे, पण आमच्या तरुणपणी कोणी सांगितलं असतं तर आम्ही असं काम केलं असतं, पण तुझ्या भाग्यात हे काम आलं असं वडिलांनी एक कबुली दिली. आधी नाराज होते वडील, पण नंतर नाराजी त्यांची कमी होऊन गेली.
1: तुम्ही खरं ईश्वराचं काम करताय हो. नाही खरंय ना, म्हणजे पहा ना, बारसूरमध्ये जेव्हा तुम्ही पोहोचलात तेव्हा दवाखाना होता म्हणालात पण तो तसा बंद होता, चालूही नव्हता, बरोबर ना? घर पण 2 खोल्यांचं होतं, जंगल, साधनं नाहीत फारशी. मग पहिल्या काही दिवसात जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा संवाद कसा होत होता त्या लोकांशी, त्यांचा विश्वास कसा संपादन केलात? आणि त्यातूनही सुरुवातीला असं वाटलं का की हे कठीण आहे किंवा नक्षलवादाची छाया पण आहे, तर भीती पण वाटली होती का? काय होतं नेमकं वातावरण?
0: बरोबर नाही, कसं आहे दवाखाना बंद होता त्यामुळे पेशंटचं यायचं प्रमाण कमी, म्हणजे कारण आले तर मग अरे डॉक्टर साहेब नाहीये असं म्हणून, त्यामुळे मग ते पुन्हा पुनर्जीवित करायला लागलं की तुम्ही या, आता दवाखाना सुरू झालेला आहे. म्हणजे आम्ही जाण्याच्या आधी 4-5 वर्षापासून तिथे काही 7-8 मुली 18 ते 20-22 वयोगटातल्या त्या तिथे राहत होत्या, कारण कार्यकर्ते संघटन आमचं अखिल भारतीय आहे त्यामुळे एक कार्यकर्ते तिथे होते, त्यांनी ह्या मुलींना प्रेरित केलं आणि त्या तिथे राहत होत्या, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून गावागावातनं प्रसार होऊ लागला की बाबा असं असं दवाखाना सुरू झालेला आहे आणि तुम्ही आता या इकडे. म्हणजे कारण तिथे काहीच सोय नव्हती ना, म्हणजे सरकारी दवाखाना होता पण त्याच्याकडे फक्त पोस्टमार्टम करता जायचं अशीच धारणा, म्हणजे साप चावला आणि जावं लागलं तर त्याच्याकडे जायचं, अदरवाईज बाकी सर्व औषधांकरता हे आणि आश्रमातून त्यांना जे मिळणारं प्रेम आणि ताबडतोब इलाज ह्याच्यामुळे त्यांचं म्हणजे लवकर एकदा माहीत झाल्यावर जी रीग सुरू झाली ते अगदी फार म्हणजे लवकर झालं ते सगळं. कारण एकतर आठवडी बाजार आहे आमच्या गावाला, त्यामुळे आठवडी बाजारात जेव्हा सांगितलं लोकांना भेटून की आता हे झालंय सुरू दवाखाना आणि तुम्ही या आता डॉक्टर आलेला आहे असं.
1: ताई पण एक गोष्ट काय महत्वाची आहे माहितीये का, तुम्ही तिथे लोकांशी संवाद साधण्यासाठी गोंडी आणि हलबी भाषा शिकलात.
0: हो,
1: स्थानिक भाषा शिकणं, त्यांच्या घरात जाणं, त्यांच्यासोबत राहणं, याच्यामध्ये नेमका तुम्हाला काय बदल जाणवला? कसं काय एकंदर ते वातावरण कसं होतं आणि कसं काय तुम्ही जमवून घेतलं हे सगळं?
0: मला स्वतःला थोडीशी भाषेची आवड आहे.

0: असं माझ्या लक्षात आलं, म्हणजे कारण कॉलेजला असतानाही मी जर्मन वगैरे भाषा घेतली होती, वेगळी भाषा शिकायची म्हणून, त्यामुळे ते असेलही एक. आणि मला असं वाटत होतं पहिल्यांदा भाषा ऐकल्यावर मुलींचं की आपल्याला ती जमेल की नाही कसं काय, पण 91 साली आम्ही मुलींचं वसतिगृह सुरू केलं, मग त्या छोट्या छोट्या अगदी होत्या ना मुली 5-6 वर्षाच्या, त्यांना तर हिंदी अजिबातच येत नव्हतं, त्यामुळे मग त्यांच्यामुळे मी जास्त लवकर शिकले भाषा, कारण त्यांच्याशी बोलताना कायम गोंडीतनच बोलायला लागायचं. मग हिला एकीला विचारायचं मोठ्या कुणाला तरी कार्यकर मुलींपैकी की हे आता मला यांना सांगायचंय की तुम्ही बस जेवायला चला किंवा पानात काही टाकू नका, भात व्यवस्थित खा.
1: आम्हाला ऐकायला मिळेल का, 1-2 वाक्य मिळतील का?
0: हो नक्की नक्की. आले उभय तेदनाद, आले नेलाय पोडे मायनाद, नेलाय एरमिंदना दमाय, नेलाय काम की नदी दयाश्रम तर नेलाय मिंद की बा. आश्रमात तुम्हाला चांगलं वाटतंय ना, छान वाटतंय ना, तुम्ही इथे शिकायला आलाय, त्यामुळे चांगलं शिका आणि चांगल्या राहा.
2: हलबी भाषा माझ्या पेशंट आमच्याकडे हलबी याचे त्यांनी सांगितली ही गोंडी भाषा.
1: आणि हलबी भाषेतलं 1-2 वाक्य सांगा ना.
2: कसं हारिक लागेसे की कसं लागेसे, येते आकाशवाणी पाठिलो असो, येते मुलाखत होईसे, अच्छा लागेसे की हारिक लागेसे की नाही लागेसे, अच्छा हारिक लागेसे केबेबल येते नाही ला उनी काजे मजा येईसे.
1: ही थोडी थोडी समजण्याजोगी
2: मराठी जवळ,
0: थोडी मराठी शब्द पण आहे
2: आणि ती तेलगुला जवळ आहे गोंडी.
1: अच्छा,
0: हा ही तेलगुला जवळ दक्षिणी वळणाची. जेव्हा भाषा बोलायला लागले ना काही, म्हणजे काही अडथळाच नाही म्हणलं तरी चालेल असं झालं, कारण गावामध्ये एकतर मी एकटी जाऊ शकले आणि सगळ्यांना असं वाटायचं की अरे, कारण तिथे कोणीही इतक्या पटकन भाषा शिकलेलंच नाही, व्यापारी सुद्धा नाही, त्यांच्या गरजेपुरतं ते तेवढं काहीतरी बोलतात गोंडीत.
1: ओके,
0: म्हणजे त्यांना काय आता बाबा मोहाची फुलं विकायचे तर इरू इरू आले इरू वरा, म्हणजे वरा म्हणजे या आणि ते तुमचं इरू म्हणजे मोहा आमच्याकडे द्या असं तेवढंच बोलतात. पण आम्ही जे बोलायचो ना ते त्यांच्यासारखीच मी बोलते एकतर, आणि त्यांचे जे काही एक्सप्रेशन्स असतात
1: हेल आणि त्यांच्या
0: पद्धतीने हेल असतो हे सगळं, त्यामुळे त्यांनी मला खूप लवकर त्यांना पण मजा वाटली आणि मलाही, म्हणजे त्यांनी कधी चुका काढल्या नाहीत माझ्या बोलण्यातल्या, कायम मला प्रोत्साहन दिलं.
1: चरीसरण किती दिवस गेले ही भाषा शिकण्यामध्ये?
0: काय वर्षभर झालं असेल.
1: वा,
0: फार लागला नाही वेळ. हो.

0: डॉक्टर, कसं आहे आरोग्य सेवा सुरू करत असताना, म्हणजे आता तिथे तुम्ही गेलात ते वनवासी आदिवासी, त्यांना आपण मूळ तिथले रहिवासी म्हणतो, एकतर अंधश्रद्धा आहे, मांत्रिकावरचा विश्वास आहे, आणि आधुनिक उपचार पद्धती जी आहे त्याच्याविषयी भीती सुद्धा आहे. तर लोकांच्या मनात याच्याविषयी बाबा विश्वास तयार करायचा आहे, बदल घडवून आणायचा आहे, तर काही वेगळी पद्धत तुम्ही स्वीकारली होती का यासाठी?
1: पद्धत अशी, म्हणजे आम्हाला तिथे गेल्यावर लक्षात आलं की काही नियम आपण घालून घ्यायचे. पहिला असा की नियम की पेशंट आला रे आला की नाव लिहायला जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळात ट्रीटमेंट चालू करायची. 4 तास, 5 तास, 8 तास चालत चालत आलेले आहेत.

0: आणि सहज तर असे आलेले नाही आहेत, आजार खूप वाढल्यामुळेच ते एवढ्या लांब चालत चालत आलेले आहेत. तर त्यांना तेवढा वेळ घालवायचा नाही, त्यांना हा विश्वास वाटला पाहिजे की इथं आमच्यावर लगेच उपचार सुरू होतात. दुसरी गोष्ट अशी की पैसे विचारायचे नाहीत, पैसे आहेत का नाहीत, किती आहेत काय, तर विचारायचे नाही, ट्रीटमेंट चालू करून द्यायची. आणि त्यामुळे मी आम्हाला तिथं रिस्पॉन्स जास्ती मिळाला की मी असा विचार करतो की सगळं ज्ञान माझ्यापाशी नाही आहे, पण आम्हाला त्यांचा आजार बरा करायचा आहे. तो आजार बरा करण्यासाठी इथं आलेला आहे. इथं होणार नाही, जगदलपूरला तुम्ही निघून जावा, दंतेवाड्याला निघून जावा असं ऐकण्यासाठी नाही आलेला. तो आलेला आहे आपला उपचार ठीक करण्यासाठी. तर मग माझ्या मी करू शकत नसीन तर जिथे होत असेल तिथे मी त्याला घेऊन जाईन. म्हणजे तो निडी आहे आणि तुमच्यापाशी नॉलेज आहे, निडी आणि नॉलेजला जोडायचं हे काम आमचं. आणि मग त्याचा रिझल्ट मिळाला की तो बरा होऊन जातो घरी. तर ते झालं पाहिजे. म्हणजे केवळ मेडिकल असं नाही, एज्युकेशन असेल, ॲग्रिकल्चर असेल, लीगल असेल, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात त्यांच्या जीवनामध्ये. कुठलाही प्रश्न असेल आपल्यापाशी आदिवासी आला आणि त्यानं प्रश्न विचारला, संकट सांगितलं की आपण त्याला मदत केलीच पाहिजे, डिफॉल्ट झालंच पाहिजे आपल्या हातनं. तशामुळं लोकांना हे बसलं की तिथं इथं उपचार नाही झाला तरी ते जिथं उपचार होईल तिथे घेऊन जाऊन उपचार करून आणतात. आणि दुसरी गोष्ट अशी की आदिवासी कधीही शहरात जायला घाबरतो. एकतर भाषा येत नाही, राहायचं कुठं माहीत नाही, तिथली जे चकाचौन असती, एकदम जबरदस्त वातावरण, तिथलं शहरी वातावरण असतं, तिथं घाबरून टाकतं. इथं आपण इतके साधे आहोत, पायात चप्पल नाहीये, तिथं कसं आपण जाणार, घाबरून उभा राहतो. पण आपला कार्यकर्ता बरोबर असतो त्यांच्या, आणि तो विशेषतः माडिया आदिवासी कार्यकर्ता असतो, तर तो त्यांच्याशी गोंडीतनं सगळं समजावून सांगतो, डॉक्टरलाही हिंदीतून समजावून सांगू शकतो. आणि जिथं जिथे लुटले जाऊ शकतील त्या प्रत्येक क्षणी आपला कार्यकर्ता बरोबर राहतो. आणि ते लुटू जाऊ नये तेवढं आपण बघतो. तर ते सगळं बरोबर आणून जिथून आणलं तिथं परत पोहोचवलं, ही आपली जी एक प्रेमाची एक गोष्ट होती, त्यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. विश्वास आहे ती. हा, त्याच्याशिवाय पर्यायच नाही. तुम्हाला प्रेम नसेल तुम्ही कामच करू शकणार.
1: बरोबर. असे किती कार्यकर्ते तयार केलेत तुम्ही? यावेळेला तर आमच्याकडे जवळजवळ 50-60 मुली होत्या. 50-60 जवळजवळ मुली होत्या आमच्या इथे, महिला. मी म्हणलं मगाशी तशा 6-7 जणी ज्या होत्या त्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक गावांमध्ये संपर्क करून जवळजवळ 50-60 मुलींना, त्यावेळेला कारण शिक्षणाचं प्रमाण खूपच कमी होतं 90-च्या वेळेला. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांना एक हे होतं की अरे आपल्याला काहीतरी चांगलं हिंदी शिकायला मिळेल, म्हणजे थोडस लिहिता वाचता येईल. आणि आम्ही शिवणकामही शिकवत होतो, त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातनं त्या यायच्या. मग त्यांना त्यांच्या समाजासाठी पण तुम्ही काही काम केलं पाहिजे, तुला आवडेल का असं राहायला, असं त्यांना हळूहळू गप्पा मारत मारत ते सगळं तयार करायचं. तर अशा त्या 50-60 त्यावेळेला कार्यकर्त्या होत्या.
2: डॉक्टर, तुम्ही आत्ताच म्हणालात की पैसे विचारायचे नाहीत आणि अशा तऱ्हेने तुमचं काम सुरू झालं होतं, बरोबर. आता पैसे त्यांच्याकडे किती असतील, तुम्हाला किती देत असतील, हा एक वेगळा भाग आहे, पण त्यातूनही खर्चाचं गणित हे कसं पुढे जात होतं तिथे 83 पासून ते नंतर?
0: नाही, आमच्या मागे ही जी संस्था आहे वनवासी कल्याण आश्रम, या संस्थेचा एक विश्वास शहरी लोकांमध्ये खूप मोठा आहे, त्यामुळे दान लोक देतात. बघा, अगदी मुंबईत सरी तुम्ही असलेला आहात, तुम्ही आहात सगळे, पण तुम्हा लोकांना सुद्धा मनात राहतच की नाही की जंगलातला एक आदिवासी आहे आणि तो बिचारा एवढ्या संकटातून चाललोय, एवढ्या गरिबीत आहे, एवढ्या आजारात अडकलेला आहे, त्याला आपल्याकडनं मदत व्हावी अशी प्रत्येकाच्या मनात भावना असतीच ना. तर लोक मदत करतात आपल्याला. आणि पेशंट जेव्हा जातो, आपण त्याला जगदलपूरला घेऊन गेलो किंवा दंतेवाड्याला, रायपूरला घेऊन गेलो, तर आपण कसं करतो की जाण्यायेण्याची सुविधा आपण आपल्याकडनं करतो, म्हणजे त्याला पैसे द्यावे लागत नाही. शहरात गेल्यावर इन्व्हेस्टिगेशनसाठी जे खर्च लागतो तो आपण पेशंटला द्यायला सांगतो. आपण त्याला स्पष्टच विचारतो, तुम्हाला पास कितना पैसा आहे. आता आपण नेहमी त्यांची सेवा केली, विश्वास संपादन करायला वर्षानुवर्ष लागतात ना.
2: बरोबर.
0: पण एकदा विश्वास झाल्यावर मग ते सांगतात, मेरे पास 800 रुपये आहे. मग आपण त्याला सांगतो की 800 रुपये आहेत ना, ठीक आहे, 100 रुपये तुला इतर काही खरेदी ठेव, 500-600 रुपये तू खर्च कर, पण त्याच्यावरचा पैसा मग आपण घालतो त्याच्यामध्ये. पण गाडी अर्थ कामा नये, त्याचं डायग्नोसिस झालं पाहिजे. विदाउट डायग्नोसिस पेशंट परत जाता कामा नये, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करा, त्याचं नीट डायग्नोसिस झालं पाहिजे, मग त्याची ट्रीटमेंट, मग लाईन ऑफ ट्रीटमेंट आणि मेडिसिनची सगळी सुविधा हे झाल्यावरच त्याला परत घेऊन जायचं. त्याला हे आपण ठेवल्यामुळं पेशंटची सुविधा होती आणि ते मोकळेपणा सांगतात किंवा माझ्यापाशी इतकेच पैसे आहेत, याच्यापेक्षा नाही आहेत. पण ठीक आहे, आपण डॉक्टरला विनंती करतो की हा पेशंट आलेला आहे, तुम्ही जर घेतले नाही तर बरं आहे, पण घ्यायचं असेल तुम्हाला तर आम्ही संस्था देईल पैसे. तर ही गोष्ट असल्यामुळे पेशंटला आपण कर्तव्य सांगतो की बाबा तू काही पैसे घातले पाहिजेस.

0: सगळं फ्री फ्री आपण अपेक्षा करू नये, पण अडली गाडी तर आपण पैसे द्यायला तयार असतो,
1: त्यांनाही किंमत कळली पाहिजे ना,
0: कळली पाहिजे गोष्टीची. आणि मग ते बरे होऊन गेले की त्यांचा विश्वास वाढतो.

0: रसिक हो, आपण ऐकत आहात समाजसेवेची वाट निवडून बस्तरच्या माणसांसाठी उभ्या राहिलेल्या या सेवावृत्ती दाम्पत्याची गोष्ट. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की म्हणजे एखाद्या गंभीर रुग्णासाठी जंगलात धावत जाण्याचे प्रसंग जेव्हा आले असतील तुमच्याकडे, तर अशा वेळेस डॉक्टर म्हणून आणि सुनीताताई तुमची भूमिका कशी असायची अशा प्रसंगी?
1: आम्ही धावत जाण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा पेशंटच धावत येतो.
0: हा,
1: पेशंट 15 किलोमीटर
2: तसंच होत होतं.
1: 15 किलोमीटर मुलाला आता सेरेब्रल मलेरिया आहे, मलेरियाची केस आहे आणि सेरेब्रल मलेरिया, मस्तिष्क मलेरिया म्हणतात, फारच गंभीर अवस्था आहे ती.
0: अच्छा,
1: अशा वेळेला ते जंगलात न करणार कसं ना, ते पळवत 10 किलोमीटर 15 किलोमीटर 20 किलोमीटर आपल्यापाशी आणणार. आपल्याला समजलं की आपण पटकन त्याला गाडीत घालून आपल्यापाशी आणायचं, त्याची प्रायमरी जेवढी ट्रीटमेंट आहे ती सगळी करायची, क्विनाईन ड्रीप लावायची इव्हन, आणि 15 तासामध्ये त्याला जगदलपूरच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून टाकायचा. 10 दिवस 12 दिवस 15 दिवसांनी तो मूल शुद्धीवर येतं. शुद्धीवर आल्यावर बरे होऊन परत येतात, तेव्हा आपल्याला मोठा आनंद मिळतो. पण ह्यासाठी आपल्याला तयार राहावं लागतं की कोणत्या वेळेला कोणता पेशंट पळत पळत येत असेल सांगता येत नाही, कारण इमर्जन्सीमध्ये ते तुम्हाला येऊन कसे सांगणार.
0: म्हणजे 24 तास काम आहे तुमचं.
1: आपण अलर्ट राहायचं, आपली अम्ब्युलन्स, आपली डिझेल, आपला ड्रायव्हर, आपली मेडिसिन, आपण तयार राहायचं. ते अलर्ट आले की वेळ जाता कामा नये. 15 तासात त्याला चांगल्या ट्रीटमेंटपाशी नेऊन पोचून त्याला ऍडमिट करून टाकायचा. आपण जेवढं शक्य आहे तेवढं सगळं करायचं, पण 15 तासामध्ये जगदलपूरच्या महाराणी हॉस्पिटलला आम्ही ऍडमिट करणार त्याला. मग त्यातनं वाचून परत येतात ती मुलं.
0: म्हणजे हा सगळा तुमचा आता संसारच असा होता. मला खरंच हे जाणून घ्यायला आवडेल की नव्यानं सुरू झालेला संसार, म्हणजे या सगळ्या 24 तासाच्या कामामध्ये तुमचा संसार कसा चालला होता? आठवत असतील ना असे काही प्रसंग सांगितले तर नक्की आवडेल ऐकायला.
1: नाही, खूप आहे. असं एक आदिवासी मुलगी, ती आमच्यापाशी आली, तिचे वडील तिला घेऊन आलेला होता. आई तिची सावत्र आई होती, ती काही आली नाही जंगलातून, ते वडील तिला घेऊन आले त्या मुलीला आणि आणलं. आणि आम्ही त्याला आय व्ही वर सलाईन बिराईन लावून इंजेक्शन गोळ्या सगळं सुरू केलं. रात्री 12-1 नंतर ती म्हणायला लागली की मी मरणार आहे, मला समोर काहीतरी दिसत आहे आणि तुम्हाला घेऊन जायला आलेले आहे, मी मरणार आहे. तर आम्ही तिला समजावून सांगत होतो सगळे की असं काही तू विचार करू नकोस, असं काही तू जिवंत राहशील. आणि मग ती असं करता करता करता ती झोपून गेली, बेशुद्ध झाली. तर वडिलांना वाटलं की ती गेली आहे, पण वडील रडायला लागले आणि ती माझी मुलगी गेली. मग मी सुनीताला बोलून आणलं की त्यांना समजावून सांग ती मुलगी आहे, समजावून सांग की त्याला, त्या मुलीला सांग की असं काही नाही होणार, आणि मी पल्स बघतोय, हा

0: वाटचं हे बघतोय, सगळं जिवंत आहे ती मुलगी.
1: बर.
0: पण ती मुलगी म्हणत होती की मला घेऊन जायला आलाय कोणतरी आणि मी घेऊन जाणारच आहे आता. आणि वडिलांची खात्री झाली की मुलगी गेली, म्हणून वडिलांनी इतक्या रात्री दोन लोक बरोबर आली त्यांना पाठवलं की हे प्रेत आहे आणि तुम्ही घेऊन जा.
1: अरे बापरे.
0: आणि ते दोन लोक जंगलात घरचे लोकांना घेऊन यायला लागले आणि आम्ही त्याला सांगतोय की अरे ती मुलगी जिवंत आहे असं काही नाहीये, जरा पहाट होऊ दे आपण तशी तशी मुलीला आपण जगदलपूरला हलवूया अँब्युलन्स मधनं, मुलगी बरी होऊन येईल तू चिंता करू नकोस. आणि कसं आहे रिडर्स डायजेस्ट मला आवडत आहे रिडर्स डायजेस्ट पहिल्यापासूनच, तर रिडर्स डायजेस्ट मध्ये बघा की युरोपामध्ये अमेरिकेमध्ये एकेका पेशंटला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत ते लोक प्रयास करतात.
1: बरोबर.
0: किती प्रयत्नवार असतो त्यांच्याकडे, तो माझ्याकडे असल्यामुळे मी त्यांना शेवटपर्यंत सांगतो की तुमचं मूल बरं होणार आहे तुम्ही चिंता करू नका. पण त्यांनी नाही ऐकलं. मी सुनीताला बोलवलं, सुनीताने समजावून सांगितलं आणि संबंध रात्र आमची त्या मुलीसाठी जागण्यात गेली. आणि सकाळी उठून ती लोक आली गावातून आणि घेऊन जायला लागली. म्हटलं नेऊ नका तुम्ही, आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला तयार आहे, मुलगी जिवंत आहे, बघा तिची नाडी चालू आहे, मी तुम्हाला स्टेथोस्कोप ना ऐकून दाखवतो, हृदयाचे आवाज चालू आहेत, तुम्ही असं कसं करता. पण त्या वडिलांना ते हारून गेले आणि शेवटी की लोक आली होती जंगलातून, त्यांना एवढा लांब घेऊन जाणार ते, म्हणजे मुलीला घेऊन जाणार, त्यांच्या दृष्टीने ते प्रेत आहे, आमच्या दृष्टीने जिवंत मुलगी आहे. पण घेऊन जाण्यासाठी मग त्यांना दारूपा जावी लागते, एवढ्या लांब येणार, 15 किलोमीटर चालत येणार, 15 किलोमीटर चालत जाणार मुलीला घेऊन, तर दारू पिऊन ते म्हणले आम्ही न्यायला आलोय, आम्ही आता ऐकणार नाही. वडिलांनाही समजावून सांगितलं, पण मी सांगितलं, सुनीताने सांगितलं, ते ऐकले नाही, त्या मुलीला ते घेऊन गेले आणि ती मुलगी नंतर गेलीच ती. अशी त्यांची ती कितीतरी जात असतील, ते असे अंधारात जन्माला येतात, अंधारात निघून जातात, आपल्याला त्याचा पत्ताच लागत नाही. जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत त्यांची सुख दुःख कशी सांभाळणार.
1: पण आता यात काही बदल झालाय का?
0: खूप फरक पडलेला आहे. आता मांत्रिक जरी असेल तरी मांत्रिक सुद्धा हे सांगतो की मलेरिया टेस्ट करून या, मलेरिया जर असेल तर तुम्ही डॉक्टरकडे ट्रीटमेंट करा आणि निगेटिव्ह असेल तर मग आमच्याकडे आणा. पण 6-7 वेळा मांत्रिकाकडे गेल्यावर मगच ते लोक नाही झालं तर डॉक्टरकडे आणतात. मांत्रिकावर त्यांचा विश्वास आहेच आणि हा विश्वास 1000 वर्षांचा आहे ना. तुम्ही आम्ही तर काय 1950 नंतर गेलो आहे त्या भागामध्ये, म्हणजे अँटीबायोटिक आणि या सगळ्याचा शोधच मुळे 1935-50 साली झालेला आहे. त्याआधी तो जगला कसा सगळा समाज इतक्या 1000 वर्ष.
1: पण अशा प्रसंगामध्ये हतबल व्हायला होत असेल ना,
0: निराशा येते, निराशा येते
2: व्हायला होतं. कारण काय, आपण त्यांना कितीही समजावलं तरी त्यांना त्यांच्या ज्या मान्यता त्यांच्या डोक्यामध्ये जे काही एक समीकरण असतं त्याच्यामधून ते फार लवकर बाहेर पडत नाहीत. म्हणजे हा अनुभव तर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीतही आला. कारण कार्यकर्ते असल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण एवढे बोलतो रोज, काय काय गोष्टी सांगतो, वेगवेगळ्या जे अनुभव सांगतो पेशंटचे, की तो आला होता दवाखान्यात आणि त्यांनी असं केलं, किंवा एखादी बाई आली असेल तर तिला मी कसं समजावून सांगितलं, हे मी मुलींशी बोलायचे ना बोलता. आम्हाला असं वाटतं की आपण आपले अनुभव सांगतो तर त्यातनं त्यांना त्याचं लक्षात येईल की आपण पण हे विचार सोडला पाहिजे हा, की म्हणजे मांत्रिकाकडे जाऊ नका असं आम्ही कोणालाच सांगितलं नाही, कारण तो एक निगेटिव्ह भाग होतो. पण तुम्ही लवकरात लवकर उपचार ते शोधून करा. जर तुमचा मुलगा सारखा आजारी पडतंय तर तुम्ही डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ म्हटलं मांत्रिक काही फार काम करत नाही अशा पद्धतीने. पण आमच्या वसतिगृहातली मुलगी एक जेव्हा आजारी पडली आणि तिला 104 ताप होता, म्हणजे डॉक्टर साहेब तिथे एकटेच होते वसतिगृहामध्ये आणि म्हणजे बाकी मुली होत्या, पण मी आणि नेमकी आणखीन एक जी आमची सगळ्यात तिथली मुख्य कार्यकर्ती दोघी आम्ही प्रवासामध्ये होतो. तर त्या आम्ही आल्यानंतर ह्यांनी मग सांगितलं असं असं झालंय, मुलींनी तिला सांगितलं, मग ती बघायला गेली त्या मुलीला, तिला सेपरेट एक होती छोटी तिथे ठेवलं, तिने पाहिलं तोपर्यंत तिला कांदिण्या झालेल्या होत्या, म्हणजे ते आलं होतं दाणे दाणे सगळे वरती.
1: त्यांनी
2: तपासणी केली तेव्हा नव्हते, त्यामुळे तिला गोळ्या आणि मला वाटतं एक इंजेक्शन पण दिलेलं, कारण 104 ताप होता. ते आणि आल्याबरोबर ती जी चिडली यांच्यावरती, हा डॉक्टर साहेबांवरती, की तुम्ही असं केलंच कसं, तुम्ही तिला औषध दिलंच का, मग काय करायचं नाही म्हणे. अहो इथे मांत्रिक आहे, इथल्या अमुक अमुक पाड्यामध्ये शेजारीच आमच्या बाबासाहेबचे पाडे, त्यातल्या एका पाड्यात तो मांत्रिक होता, त्याला बोलवून आणायला पाहिजे आपल्याला, त्यांनी आधी केलं पाहिजे. ही येतो छोटी माता आहे, हिला नाही नाही नीट केलं तर ते खोप होईल वगैरे वगैरे, तिच्या त्यांच्या पद्धतीने सगळं उभारलं बोलून. आम्ही दोघं एकही अक्षर बोललो नाही, कारण माहिती होतं की हा त्यांचा आत्ताचा ह्या ह्याच्यात आपण त्यांना आत्ता समजवण्याच्या स्थितीत नाही आहेत. ते रात्रभर यांना झोप नाही, कारण एक पेशंट शेजारच्या खोलीत कणतोय आणि आपण त्याला औषध करू शकत नाही. त्या डॉक्टरला औषध द्यायची माहिती असून तो करू शकत नाही.

0: नाही याचं दुःख तुला कळणार नाही म्हणाले. त्यामुळे तर ते मुलींना मग आम्ही तेव्हा त्याच्यानंतर आम्ही आरोग्य हा विषय पण आमच्या ट्रेनिंगमध्ये विशेष करून जोडला.
1: पण आता इतक्या वर्षानंतर अजूनही तिथे मांत्रिकांच्या कडून केले जाणारे उपचार किंवा ज्या काही पद्धती आहेत त्या आहेत तिथे अजूनही?
2: अजूनही
0: आहे, कारण इंटेरियरचा अजून कितीतरी. आता जे आम्ही मेडिकल कॅम्प घेतो ते तेवढ्या करताच घेतो की त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे, जे आम्ही दवाखाना चालवत असताना करू शकलो नाही कारण ती गरज नव्हती. तेव्हा दवाखाना आवश्यकच होता कारण आसपासच्या परिसरात काही नव्हतं. आणि आता मात्र सरकारी दवाखाना चांगला आहे पण त्यांच्या पण मर्यादा आहेत. ते समजावून सांगतात, ते करतात पण तरी त्यांना समजत नाही तेवढं. आणि मुळात मगाशी यांनी म्हणून मांत्रिकाकडे आधी जायचं ना, म्हणून मग आम्ही इंटेरियरला मेडिकल कॅम्प लावायला सुरुवात.
1: एक प्रश्न कसं आहे ना की आता पहा बरीचशी शिबिरं लागतात, एक्झिबिशन्स असतात, तिथे ना आदिवासी औषध देणारे असे स्टॉल्स असतात आणि त्यांच्याकडे बऱ्याचशा पावडरी असतात, जडीबुटी असते, तर अशा काही गोष्टींची ओळख तुम्हाला तिथे राहून झाली होती का, झाली आहे का म्हणजे अशी?
2: नाही झाली, विशेष म्हणजे नाही झाली. कारण खरं सांगायचं तर आम्हाला पेशंट ट्रान्सफर करणं आणि त्याला बरं करून आणणं आणि रोजची ओपीडी ह्या इतका इतका प्रचंड उद्योग आहे तो तिथे असताना की ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला खरं म्हणजे वेळ काढायला पाहिजे होता, काहीतरी अजून हे करायला पाहिजे. जसं आमच्या इथे स्नेक बाईट आहे, कित्येक गावं अशी आहेत की स्नेक बाईट होतातच ना, जंगलामध्ये स्नेक बाईट होतात आणि काही नॉन व्हेनॉमस असतील, विषारी नसतील, पण काही ना काहीतरी विषारी त्यांना दोष होतच असणार. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला, लोक जडीबुटीनेच उपचार करतात, शक्यतो पेशंट शहराकडे जातच नाही, स्नेक बाईटचा पेशंट ते तिथंच बरे करतात. आहे त्यांच्याकडे औषधं आहेत पण सर्व औषधं ते आपल्याला सांगत नाहीत, त्या गोष्टीच्या मागे लागून असं करायला पाहिजे. पण आहे हा
0: परिस्थिती अशी होती की तुमच्या समोर आलेल्या प्रश्नांना ताबडतोब उत्तरं शोधणं हाच आधी सगळ्यात महत्वाचा होता. आज आम्ही एवढ्या 25-30 वर्षानंतर म्हणू शकतो की यातला रिसर्च व्हायला पाहिजे. हे आताच आमच्याकडे एक जोडपं आलं होतं, त्यांनी ते शरपुंखा वगैरे, कारण ते मलेरियामध्ये स्प्लीन तुमची खूप वाढते तर ती पुन्हा जागेवर आणायचं काम ती शरपुंखा करते म्हणे. फक्त त्याचा त्या मुळीचा काढा ना, मला आम्ही त्यांना म्हटलंय की आता तुम्ही हे असं काय काय काय काय सगळं ते काढा एक लिहून.
1: आता लिहून काढण्यावरून विषय निघाला, तुमचा हा सगळा जो अनुभव आहे तो पुस्तक रूपाने येणार आहे का?
2: येणार मराठीमध्ये सगळं लिहिलेलं आहे
1: सगळे अनुभव. हा
2: केवळ मेडिकल असं नाहीये, अन्याय निवारणाचे सुद्धा अनेक कामं आपण करतो.
1: आता येणारच आहे त्या प्रश्नावर पण.
2: कल्याण आश्रमामध्ये त्याला हितरक्षा म्हणतात, म्हणजे वनवासींच्या हितांची रक्षा करणं.
1: बरोबर,
2: तेही आम्ही उद्योग करत राहिलो.
1: त्यांचे कायदे नियम पण वेगळे आहेत ना पूर्णपणे.
2: पंचायत व्यवस्था त्यांची वेगळी असते, गावामधली गावामधली पंचायत व्यवस्था असती, पंचायतीमध्येच ते न्याय निवाडा करतात आणि तो इन्स्टंट असतो, फटाफट निर्णय होतात. संध्याकाळपर्यंत त्याचे तो काय जुर्माना असेल, काय त्यांची त्यांनी दंड केला असेल, काय करत असतील शिक्षा, ती सगळी त्यांना संध्याकाळपर्यंत दिली जाते. त्यांच्याकडे जी काही सजा असेल ती क्लिअर होऊन जाते त्यांच्याकडनं. पंचायत व्यवस्था त्यांची कारगर आहे आणि ती इन्स्टंट आहे, फार वेगाने काम करते.
1: तुम्ही तिथे राहिल्यानंतर सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यानंतर सहजच तुलना होत असेल ना की इथलं आयुष्य आणि पुणे मुंबईकडचं आयुष्य किती वेगळं आहे.
2: खूपच, मी तुम्हाला सांगतो ना की आम्ही बस्तरमध्ये फिरतो तेव्हा तुम्ही कल्पना करू शकता की ज्या माणसापाशी केवळ 1000 रुपये आहेत तो हसत असतो, तेव्हा आम्हाला वाटतं की आम्ही किती श्रीमंत आहोत. 1000 पेक्षा आमच्याविषयी किती जास्त, 10 लाख आमच्याकडे आहेत, 5 लाख आहेत, आम्ही किती श्रीमंत आहोत.
1: खरं समाधान ते.
2: आणि आम्ही शहरामध्ये आलो, पुणे मुंबईला आलो की लेखिकापाशी 1.5 कोटी आहेत, अरे आम्ही किती गरीब झालो तिथे जाऊन. असं आम्हाला तुलना ही म्हणजे ही प्रचंड तुलना होती की तिथला समाज त्या मानाने 10 किलोमीटर पळणारा समाज आहे आणि आमचा तो 150 किलोमीटर पळणारा समाज आहे. तर आमची अशी म्हणजे तर अवस्था होती की ते 10 किलोमीटर बरोबर पळायचं, 150 किलोमीटर बरोबर पळायचं, अशी आमची द्विधा अवस्था होती.
1: पण तुम्ही छान समतोल साधलाय.
2: साधलेलाय, करावा लागतो, प्रश्नच नाही, व्यवहारातही टिकायला पाहिजे.
0: आज जी लोकसंख्या आणि जे काही आपण म्हणजे बघतो त्याच्या तुलनेत बघायला गेलं तर असंच वाटतं की त्यांना काही कशाचं पडलेलंच नाहीये, असे पण पुष्कळ आहेत.
1: अच्छा.
0: आणि त्यामुळे या समाजाकडे आतापर्यंत जे दुर्लक्षित राहिला, उपेक्षित राहिला, हे त्याचं कारण तेच आहे ना की आम्ही गेलोच नाही त्यांच्यापर्यंत.
1: बरोबर.
0: त्यामुळे अरे असं कसं एकदम, म्हणजे जेव्हा काही जण बघायला येतात आमच्याकडे तेव्हा अच्छा म्हणजे इथे कपडे वगैरे व्यवस्थित घातलेत, म्हटलं मग नको का आता त्यांनी घालायला, तुम्हाला काय वाटतंय स्वातंत्र्याला आपल्या एवढी वर्ष झाली. मी कुठल्याही वनवासी भागाला मागासलेला किंवा समाजाला मागासलेला हा शब्दच मला अजिबात आवडत नाही. आम्ही कुठेही सुधारणा, एकतर आमच्या डोक्यामध्ये हे पक्क आहे की आम्ही कुणाला सुधारायला गेलेलो नाही.
1: वा,
0: तर त्यांच्या बरोबर राहून त्यांच्या सहवेदनेनी त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर

0: आपण उत्तर काढण्यासाठी गेलेलो आहोत. हे आमच्या डोळ्यासमोर कायम असल्यामुळे कधीच असं झालं नाही की एखादी गोष्ट त्यांनी त्यांची जी काही असेल, म्हणजे इव्हन अगदी त्यांचं जे नशा आहे, व्यसनाधीनता आहे, त्याबाबत सुद्धा आम्ही खूप सांभाळून बोलतो. म्हणजे ही व्यसनाधीनता आहे हे त्यांनाही माहिती आहे ना की आपलं चुकीचं आहे, पण त्यांना तुम्ही तेच तेच सारखं बोलून काय उपयोग ना, किंवा नुसतं बोलून काहीच उपयोग नाही, की त्यांची कमी कशी होईल हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला पाहिजे.
1: म्हणजे प्रश्न सतत बोलण्यापेक्षा नेमकं उत्तर काय आहे याच्यावर लक्ष
0: द्यायला, आणि त्याच्याकरता त्यांच्याशी संवाद, त्यांच्याशी आपलेपणा, प्रेम, हे त्याचं खरं उत्तर आहे.

0: डॉक्टर, आरोग्य सेवेसोबतच मुलींचं शिक्षण आहे, कुपोषण आहे, महिला सक्षमीकरण आहे आणि बालहक्क या क्षेत्रात सुद्धा तुम्ही काम केलं आणि ते नंतर नंतर वाढतच गेलं. अर्थात हा जो विस्तार झाला हा गरजेतून झाला की आरोग्य सुधारायचं असेल तर समाजाच्या इतर प्रश्नांवर सुद्धा काम करावं लागेल या जाणीवेतून झालं.
1: कारण शेवटी ते सगळे इंटरडिपेंडंटच आहेत ना. कसं आहे, तिथे मानसिकता अशी आहे की आम्ही निसर्गाचे आहोत ना, त्यामुळे निसर्गात नाही का कोणी तो प्राणी पक्षी आजारी पडतात मग त्यातले काही जिवंत राहतात काही जातात. तसं म्हणजे चार चार पाच पाच मुलं आहेत पण आमच्या त्यातली तीन मुलं गेली. काही जणांना सात सात आठ आठ मुलं पण त्यातली तीन चार गेलेली. म्हटलं का गेली, का गेली, काय काय मालूम नाही. अरे म्हणजे काय, तुम्ही त्याच्यावर काही विचार नाही का केला का असं होतं. मग तो प्रश्न आला की अरे नाही यांना हे असं सगळं समजत, तेवढं त्यांना एक्सपोजर नाही, तेवढं त्यांच्यापर्यंत कोणी गेलं नाही. आणि मुख्यच म्हणजे माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की एक टोळी जसं असतं ना कुठली, त्यामुळे ते पूर्वी ज्या होत्या म्हणजे आधी मानवाचं त्या डोळ्याच होत्या ना, त्यातनं तो विकसित झाला. तसं हे मधल्या ह्याच्यात ते थोडेसे असे इकडे ना तिकडे असे राहिले असं एक वाटतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात, म्हणजे बोलावं खूप लागतं, संवाद महत्वाचा. त्यामुळे त्यांना पचेल असं बोलणं असं सगळं करावं लागतं.
0: पण मग या सगळ्या सेवा कार्यामध्ये ना महिलांना सामावून घेणं, त्यांचा सहभाग तिथे प्रत्यक्षात असणं हे किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी?
1: फारच महत्वाचं. कारण आमच्या भागामध्ये तर महिलाच महत्वाच्या आहेत, पुरुष निठल्ले आहे खरं म्हणजे. ही आहे, ही वस्तुस्थिती आहे. खूप काम करतील पण त्यांच्या मनात असेल तेव्हा. हा, ह्याच्यामध्ये बदल थोडासा, ज्या सांप्रदायिक काही संघटन तिथे काम करतात, गायत्री परिवार आहे, एक दिव्य जीवन संघ ऋषिकेश आहे, चपका म्हणून गाव आहे त्याचे, ते रामनाथ संप्रदाय आहे, प्रयागचे काहीतरी सदाफल महाराज वगैरे, ह्यांचे जे दीक्षित लोक आहेत ना त्यांच्यामध्ये पटकन सुधारणा होते. त्यांना आपलं घर स्वच्छ, आपण सगळं व्यवस्थित असावं, हे असावं. त्यामुळे ते पण जे बाकी जे आहेत त्यामुळे आमच्याकडे महिला या शेती कामापासून सर्व कामं त्या करतात. बाकी सांसारिक कामं तर कुठल्याच बाईला सुटलेली नाहीयेत, त्यामुळे तशी ती त्यांनाही सुटलेली नाहीयेत. सर्व प्रकारची कामं, वनोपज गोळा करणं, ती विकणं, आपल्या घरात जे जे काही असेल, भाजी म्हणा हे म्हणा जे लावलं असेल ते सगळं बाजारामध्ये विकून पैसा उभा करणं, हे सगळं त्यांचंच काम आहे. जास्त करून
2: दारू तयार करून विकणं हा महिलांचाच उद्योग आहे. मोहाची दारू,
1: मोहाची आमच्याकडे सल्फी म्हणून जे झाड आहे ताडीच्या ह्याच्यातलं प्रकारातलं त्याची, तर ते मला म्हणजे खूप जाणवतं. आम्ही काही बोललो पण असं आहे की आता लगेच असे उपाय त्यावेळेला सुद्धा आम्ही नाही काही सुरू शकलो. आर्थिक त्यांचा तोच स्रोत आहे ना, वनोपज आणि हे अशा प्रकारे ह्याच्यातनं जास्त मिळतं. आम्ही फार पूर्वी हा विषय मांडलेला आहे, खरं हे असं आपण विकून तेच पुन्हा म्हणजे तुमच्या तुमच्या घरात नाहीये कोणी समजा किंवा असेल पिणारा तरी तुम्ही त्यालाच प्रोत्साहन देताय, हे आपल्याला कसं वाटतंय काय. पण अजूनही

0: त्याच्यावर उत्तर नाही आम्हाला सुद्धा हे मिळालं, कारण बचत गटाचा आम्ही प्रयोग करून बघितला पण तो केव्हा 95 वगैरे 95 96 तेव्हा ते फार नाही त्यांची ती कन्सेप्ट त्यांना, म्हणजे जसं आपल्या इकडे वेले वगैरे म्हणजे मी पुणे जिल्हा किंवा आमच्याकडे बचत गट म्हणजे कल्याण आश्रमानेही केलंय आणि इतरही खूपच संस्था आपल्याकडे ज्ञानप्रबोधिनीसारख्या संस्थेने मला सगळे रेकॉर्ड पण दिलं की तुम्ही कसं करा काय करा आम्ही ट्रेनिंग पण देऊ अशा पद्धतीने झालं होतं. पण ते तेवढं आमच्याकडे त्यांना ती कन्सेप्टच नाही समजली की बाबा आम्ही तेव्हा 2 रुपयापासून सुरुवात केली होती की प्रत्येक महिलेने 2 रुपये फक्त द्यायचे असं, पण ते तेवढं नाही त्यांना ते पटले. शिक्षणाचा खूपच कमी होतो ना शिक्षण, म्हणजे आता सुद्धा अगदी जेमतेम 60-65% शिक्षणाचं प्रमाण आहे.
1: हा तर भाग आहे, पण त्याच्याही पेक्षा तिथे असेही अजून काही भाग आहेत की तिथपर्यंत वीज पोहोचलेली नाहीये, संपर्काची कुठली साधनं नाही आहेत फारशी, तर अशा वेळेस कसं प्रबोधन केलं जातं, कसं काय तुम्ही लोकांना समजावून सांगता आणि तिथपर्यंत या सुविधा पोहोचवण्यासाठी केलंय का काही?
2: त्याच्यामध्ये काय आहे, एक टूल असं आहे की ग्राम प्रमुख निश्चित करायचा आणि ग्राम समिती बनवायची असं एक टूल आहे त्याच्यामध्ये. तर जेवढे जनजाती समाजाचे प्रश्न आहेत ना त्या सगळ्याचं उत्तर एकच आहे ते की त्यांची त्यांनीच त्यांचा विकास घडवून आणायचा त्यांच्या गावाचा. तर ग्राम समिती आणि ग्राम प्रमुख तयार करायचा आणि त्यांचे वर्ग घ्यायचे, त्यांचं प्रशिक्षण शिबिरं घ्यायची, त्यात त्यांना तुम्ही सगळ्या गोष्टी समजावून सांगायच्या की भाई हे झाड आहे, हे झाड तुम्ही विकायला निघालात, या झाडाची किंमत किती आहे बाजारामध्ये, 1 लाख आहे, तुम्हाला 2000-3000 ते व्यापारी झाडं तुमची घेऊन टाकतात, इतकं लुटलं जातं. तर हे अशा सगळ्या गोष्टी, मेडिकलची गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टी समजावून सांगून त्यांना त्याचा अवेअरनेस आणायचा, त्यांचं नॉलेज वाढवायचं आणि अवेअरनेस वाढवायचा, हे काम त्या ग्राम समितीच्या मार्फत असे आमच्या
0: उभं राहू आपल्या गावात
2: गावामध्ये
1: सक्षम करणं थोडक्यात त्यांना.
2: हा, त्यांचं सक्षमीकरण तसंच झालं पाहिजे, म्हणजे गावामध्ये पुरुषांची ग्राम समिती असेल, महिलांची ग्राम समिती असेल, त्या महिलांनी आपल्या गावाचा विचार करायचा की आम्ही आमच्या सगळ्यांचा विकास कसा होणार, काय करायला पाहिजे. बरं, ग्रुप असतो ना, त्यामुळे ग्रुप सरकारी स्कीम ग्रुपला लवकर मिळतात एका इंडिव्हिज्युअल कोणाला मिळण्यापेक्षा. संस्थानाही बरं, एनजीओ नाही चांगलं पडतं, एक ग्रुप मोठ्याच्या मोठा येतो आणि त्याला ट्रेनिंग देता येतं, असं सगळ्या अनेक गोष्टी आहेत. फक्त ही चेतना निर्माण जी आहे ती फार सावकाश चालणारी प्रक्रिया आहे आणि बस्तर सारख्या ठिकाणी तर खूपच सावकाश चालणारी प्रक्रिया आहे.
1: तुम्ही 2002 नंतर पुन्हा काही काळ महाराष्ट्रात परतला होतात, बरोबर ना? आता महाराष्ट्रात काम करत असताना सुद्धा बस्तरची ओढ तुम्हाला स्वस्त बसू देत नव्हती, पुन्हा गेलात तुम्ही तिथे 2010 पुन्हा तिथे परतण्याचा निर्णय घेतलात. तर पहिल्या प्रवासापेक्षा वेगळं असं काय होतं मनात परतताना, कारण मधला काळ एक त्या वेगळ्या भूमीत गेला होता, थोडीशी सवय बदललेली होती, काय होतं तेव्हा मनात?
2: पहिल्यांदा कसं होतं की मुख्य जो भाग होता तो म्हणजे हा जो संवेदनशील क्षेत्र हे नंतर सुरू झालं, 2002 नंतर सुरू झालं.
1: नक्षलवाद म्हणायचं का तुम्हाला?
2: त्याला तसंच म्हणतात, तिथे आमच्या इकडे तर नाव घेत नाही कोणी तसं, त्याला अंदरवाले असं म्हणतात त्या व्यक्तीला. तर तो जो वातावरण ते वाढत गेलं, 2002 नंतर खूप वाढत गेलं, आधी तेवढं नव्हतं वातावरण पूर्वीच्या काळी, 2010 नंतर ते खूपच वाढत गेलं. आणि मग आम्ही जेव्हा पुन्हा गेलो त्यावेळेला हा सगळा प्रदेश सगळ्या अशा घटनांनी व्याप्त होता असाच प्रदेश होता, त्यामुळे मग मुक्काम करणं शक्य नव्हतं गावामध्ये, तर मुक्काम करून परत असं नाही, दिवसा जायचं दिवसाच परत यायचं, खूप मर्यादा यायला लागल्या सगळ्या वातावरणामुळे, ते वातावरण खूप बदलत गेलं होतं. पण प्रशासन मात्र जास्ती रिस्पॉन्सिबल होत गेलं हळूहळू, असं दोन्ही गोष्टी होत्या, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह दोन्ही झालेलं ते, त्यामुळे प्रशासनाचा सपोर्ट वाढत गेला आणि संवेदनशील क्षेत्र आणि त्या घटनांमुळे थोडं जाणं नाही हे होत राहिलं. पण आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही,
1: भीती वाटली का मग नंतर?
2: भीती तर असतीच प्रत्येकाला, तिथे राहणाऱ्या प्रत्येकाला भीती असते.
0: पूर्वी जे आम्ही इतक्या सहजतेने कुठल्याही गावात पटकन जायचं हे करायचं, आता म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीत त्या सरपंचाला सांगणं आहे, तिथे आम्ही हे बाबा पोषक आहार केंद्र सुरू करतो आहोत त्याच्यासाठी त्यांची बैठक घेऊन ग्रामसभेमध्ये सर्वांना सांगा तुम्ही, किंवा आमचा कार्यकर्ता येऊन तिथे सांगतो की हे कशा पद्धतीने आम्ही करणार आणि ते तुम्हाला मान्य आहे ना, त्यांनी तो अर्ज द्यायचा की हे आम्हाला मान्य आहे, त्याच्यानंतर मग आम्ही ते आमच्या पद्धतीने मग सुरू करणार, असं सगळं होतं. की अविश्वासाचं वातावरण तयार झालं हे मात्र आम्हाला खूप जाणवतं आणि ते आमच्या बाबतीत म्हणून नव्हे,
1: तुमचा प्रत्यक्ष संपर्क असा काही
2: नाही. अनुभव म्हणजे कसं बघू, पूर्वी म्हणजे साधारण 2000 पूर्वीची गोष्ट सांगतो तुम्हाला, बस्त त्यावेळेचं 10 वर्षाचं बस्तर आम्हाला माहिती आहे, नंतर 10 वर्षाचं, त्याच्यानंतर 10 वर्षाचं आणि पुन्हा दुसऱ्या 10 वर्षाचं सगळे बस्तर आम्ही अनुभवतो आहोत. तर आदिवासी थोडासा एक दबलेला असायचा किंवा त्याला हिंमत व्हायची नाही, तुम्ही त्याच्या

0: घरातून आरपार निघून जरी गेला तरी तो विचारणार नाही की कोणा, तो घाबरून बसून राहणार. तुम्ही तुमच्या घरातून स्वयंपाकघरातून पार करून गेलात तरी तो तुम्हाला विचारणार नाही.
1: नवीन पैलू आहेत बरं का, आम्हाला
0: घाबरत नाही, घाबरण्याचा पायका म्हणजे शहरी माणसाला घाबरतोच ना, जंगलातला आदिवासी असतो तो शहरी माणसाला घाबरतोच तो, प्रश्नच नाही. पण नंतरच्या काळात हे बदलत गेलं, एका पाऱ्यावरून दुसऱ्या पाऱ्यावर जाताना समोरच्या त्यांच्या झोपडीमध्ये एखादा आदिवासी बसलेला आहे तर आपण रस्त्यावर न चालताना तो पटकन तुम्हाला, आजही तशी स्थिती आहे, तो तुम्हाला विचारतो साहेब, आपल्या तो साहेब म्हणणार, साहेब कहाँ जा रहे आप.
1: अच्छा.

0: मध्ये एखादा आदिवासी बसलेला आहे, तर आपण रस्त्यावरनं चालताना तो पटकन तुम्हाला, आजही तशी स्थिती आहे, तो तुम्हाला विचारतो, साहब आपल्या, तो साहेब म्हणणार, साहेब कहाँ जा रहे हैं आप?
1: अच्छा
0: तो हम लोग इस पारे से वो पारे जा रहे हैं, किस लिए जा रहे? नहीं, फलाना फलाना एक व्यक्ति, उसको मिलने के लिए जा रहे। अच्छा अच्छा वो घर का वो आदमी है क्या, उसको मिलने जा रहे? तो क्यों जा रहे हो? नहीं, हमारा मेडिकल कैंप लेना है, इसलिए हम अनुमति लेने के लिए उपसरपंच के पास जा रहे हैं हम लोग, उतना करके वापस जाएंगे। हाँ ठीक है, कोई बात नहीं। म्हणजे
1: ये भीती कायम आहे.
0: ते विचारणार तुम्हाला की कोण आलाय, कशासाठी आलाय। पूर्वी विचारायची हिंमतच होत नव्हती, आता विचारायला लागले। ही चांगलीच गोष्ट आहे, वाईट गोष्ट नाही आहे, पण पूर्वी ती दबलेली गोष्ट होती, आता ती आली, अशी फरक तर पडत चालला समाजामध्ये।
1: अच्छा अच्छा
0: म्हणजे संवेदनशील क्षेत्र वाढलं, त्या ॲक्टिव्हिटीज सुरू झाल्या, सगळं झालं, त्याचे काही फायदे काही नुकसान दोन्ही आहे, समाजाला ते दोन्ही भोगावं लागलं।
1: पण इतकं सगळं असूनही 2012 ते 2025 या काळामध्ये दक्षिण बस्तरमध्ये जवळपास 90 आरोग्य प्रशिक्षण किंवा आरोग्य तपासणी शिबिरं झाली, 9,000 अधिक रुग्णांची तपासणी तुम्ही केली. आता या जास्त जुना आकडा आहे. बरं, या सगळ्या काळामध्ये तुमची प्रत्यक्ष मेहनत किती होती आणि तुम्हाला लाभलेली साथ कशी होती लोकांची?
0: लोकांची साथ मिळतीच, तुम्ही त्यांचे आजार बरे करताय म्हटल्यावर ते तुमच्याकडे येणारच ना। कुणाला असं वाटेल की माझ्या आजारात तुम्ही शिल्लक राहावं, तसंच राहावं मी, असं कुणाला वाटणार नाही। त्याच्यामुळे तुम्ही जर खऱ्या सच्चे दिल से आप सच्चे दिल से उनके पास जा रहे हो, तो आपको कोई चिंता आहे नाही। संवेदनशील क्षेत्र असून सुद्धा आम्हाला कधी त्याची भीती वाटली नाही। त्याचं कारण काय आहे माहिती का, की माझ्याबद्दल मी कोण आहे, चांगला काय वाईट आहे, ते ऍक्टिव्हिस्ट आदिवासींना विचारतात की ही माणसं योग्य चांगली आहेत का वाईट आहेत। आदिवासींनी तुमच्याबद्दलचं प्रमाणपत्र देणं जरुरी आहे, तुम्ही तुमचं स्वतःचं प्रमाणपत्र तुम्ही द्यालच मी चांगलाच आहे म्हणून, पण जंगलातल्या आदिवासींनी तुमच्याबद्दल सांगितलं पाहिजे की तुम्ही चांगले आहात, व्यवस्थित काम करता, पैसे घेत नाही, लुटत नाही। आदिवासींनी सांगितलं की तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं,
1: हा विश्वास तुम्ही निर्माण केलाय तिथे।
0: आणि 1-2 वर्ष नाही ना, 30-35 वर्षाचा विश्वास आहे, त्यामुळे लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास असतो, तो विश्वासच तुम्हाला तुमचं रक्षणही करतो, तोच लोकांनाही तुमच्या प्रती प्रेरित करतो।

श्रोते हो, अरण्यातील सेवाव्रती पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्ते सुनीता आणि डॉक्टर रामचंद्र गोडबोले यांच्या माधुरी रावराणे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या ऐकणार आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. उद्या पुन्हा भेटूया वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित. दुपारचा 1:05 झालेली आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी सुलभा सौमित्र. श्रोते हो, कालच आपण जागतिक पर्यटन दिवस साजरा केला. म्हणजे प्रवास, पर्यटन कसं केलं पाहिजे. प्रवास हा किती छोटा शब्द आहे नाही, पण या एका शब्दात कितीतरी गोष्टी सामावलेल्या आहेत. कधी तो प्रवास असतो एखाद्या गावाकडच्या रस्त्यावरचा, कधी रेल्वेच्या खिडकीतून मागे पडणाऱ्या झाडांचा, कधी समुद्राच्या किनाऱ्यावरचा, कधी आपल्या मनातल्या एखाद्या जुन्या आठवणींचा. आणि काही प्रवास असे असतात जे आपण कितीही दूर गेलो तरी ते संपतच नाहीत, कारण त्या प्रवासात एखादं गाणं आपल्यासोबत असतं. आणि आपल्या मराठी माणसांच्या अशाच अनेक प्रवासांना, आठवणींना आणि भावनांना साथ देणारा एक स्वर, एक सूर, बरोबर ओळखलं, लता मंगेशकर. रस्ते बदलतील, ऋतू बदलतील, आठवणी बदलतील, पण सोबत असेल एक आवाज, लता दीदींचा.

जानकी या सिनेमातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे आत्ताचं गाणं होतं. श्रोते हो, काही गाणी ऐकताना आपल्याला असं वाटतं की हे गाणं आपण ऐकत नाही आहोत, हे गाणं आपल्याला आठवतं आहे आणि या गाण्यात आठवणींचा असा सुगंध आहे की मन आपलं आपोआपच भूतकाळात जातं.

खरं आहे ना, या गाण्यात सुद्धा आठवणींचा सुगंध असलेलं हे गाणं आहे. सुरेश भट यांनी लिहिलं होतं. श्रोत्या, प्रवासात आपल्याबरोबर सामान असतं, कपडे असतात, पुस्तकं असतात, कॅमेरा असतो, पण त्याहून महत्त्वाचं काहीतरी आपण सोबत घेऊन निघालेलो असतो, आपल्या आठवणी.

योगेश यांचं हे गीत होतं मराठा ती तुका मिळवा वाया सिनेमातलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि संगीत दिलं होतं आनंद घन यांनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. श्रोते हो, गाव, माती, शेत, वारा आणि या सगळ्यांना आवाज देणारा लता दिदींचा स्वर. त्यांच्या आवाजाची एक खास गोष्ट म्हणजे तो स्वर गाणं म्हणत नसे, दृश्य उभं करत असे. आपल्याला काही दिसत नसलं तरी गाणं ऐकताना दृश्य दिसायला लागतं आणि हीच तर गाण्याची ताकद आहे. आणि म्हणूनच काही गाणी प्रवासात ऐकली की रस्ता लांब असला ना तरी प्रवास कधीच कंटाळवाणं होत नाही.

लता मंगेशकर, लता मंगेशकरांचा सूर आपल्या सगळ्यांच्या सामूहिक स्मृतीचा एक भाग आहेत. आपल्या पिढ्यांना जोडणारा एक आवाज. आजची पिढी वेगळं संगीत ऐकते, उद्याची पिढी आणखी वेगळं ऐकेल. पण एखाद्या शांत दुपारी कुठेतरी लता दिदींचा आवाज लागेल आणि कुणीतरी अचानक म्हणेल, हे गाणं माझ्या आईला खूप आवडायचं. बस तिथेच त्याचं अमरत्व आहे.

आकाशात देव आहे का मला माहीत नाही, पण या आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहे आणि लताचा स्वर आहे, असं पु ल देशपांडे म्हणाले होते. लता मंगेशकर नावाचा सुरांचा हिमालय. हे थेंब वाटा शोधत तलावापर्यंत जातील, विहिरीमध्ये दिसतील, नदीमधून समुद्राला जाऊन मिळतील आणि ढगांचं रूप घेऊन

0: दुपारचा 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्जिकल स्ट्राईकची दशक पूर्ती. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचा भाजपाचा आरोप. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदकतालिकेत 12व्या स्थानावर. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या भूमीवरचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या घटनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली. सर्जिकल स्ट्राईक हा भारताच्या दहशतवाद विरोधी धोरणातला महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मन की बातमध्ये सांगितलं. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी 18 भारतीय सैनिकांना वीरमरण आलं. आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. थोर क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. राष्ट्राच्या सन्मानासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याची त्यांची वृत्ती देशातल्या तरुणांच्या धैर्याचं आणि निर्धाराचं प्रतीक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत तिहेरी तलाक विरोधी कायद्याविषयी.
2: त्रिवार तलाकच्या प्रथेमुळे असुरक्षित झालेल्या मुस्लिम महिलांच्या जीवनात आशा आणि सुरक्षितता निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलं आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर समाजात अनिष्ट परिणाम करणाऱ्या रूढींचं निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून करता येऊ शकतं हे त्रिवार तलाक विरुद्ध कायदा करून या सरकारनं सिद्ध केलंय. हा कायदा भारतीय संविधानानुसार मुस्लिम महिलांना समान अधिकार प्रदान करतो. या कायद्यामुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक कायदेशीर पर्याय उपलब्ध झालेत. हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांच्या जीवनात महत्वाचे बदल दिसून आले. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुढच्या वर्षभरातच त्रिवार तलाकच्या घटनांमध्ये 80% जास्त घट नोंदवली गेली.
1: आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेची 11वी वार्षिक बैठक आणि संवादात भाग घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज दोहा इथं पोहोचल्या. या कार्यक्रमात सदस्य प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि इतर भागधारक एकत्र येऊन बँकेचं भविष्य, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टांवर चर्चा करतील. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि त्या कमकुवत करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून केला जात असल्याचा आरोप भाजपाने आज केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जनतेची दिशाभूल करण्याचा आणि देशात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा ठपका ठेवला. निवडणूक आयोगाने विरोधकांचे दावे फेटाळून लावलेले असतानाही ते वातावरण दूषित करत आहेत असा आरोपही नड्डा यांनी केला.
3: आरोप लगाओ, देश का माहौल बिगाड़ो और भाग जाओ, यही विपक्ष की कार्यशैली बन गई. इन्हें न राष्ट्र की सुरक्षा से सरोकार है और न जनता की भलाई से और न ही देश के मान सम्मान से. इनका एकमात्र उद्देश्य सत्ता हथियाना है.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशननं समाज माध्यमावरच्या संदेशात सांगितलं. 5 दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ आजपासून 3 दिवस संपाची हाक कर्मचारी संघटनांनी दिली होती. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटातल्या 10 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर पश्चिम बंगाल विधानसभेच्या सभापतींनी 8 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घ्यावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. ममता बॅनर्जी यांच्या गटाचे सदस्य सोहनदेव चट्टोपाध्याय यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका 8 जुलै रोजी दाखल झाली होती, त्यामुळे 3 महिन्यांची कालमर्यादा लक्षात घेता 8 ऑक्टोबरपर्यंत यावर निर्णय घ्यावा असं न्यायालयानं सांगितलं. दिल्ली एनसीआर भागात गेल्या 4 ऑगस्ट रोजी धावत्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराची सर्वोच्च न्यायालयानं आज स्वतःहून दखल घेतली. अशा घटनांमुळे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचं अपयश अधोरेखित होत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. तसंच 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नकार दिला. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या 22 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. या प्रकरणातल्या महत्वाच्या 3-4 साक्षीदारांचे जबाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं मागवले आणि आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करू असं सांगितलं. या प्रकरणातले 92 साक्षीदार फिरले ही चिंतेची बाब आहे असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांनी नोंदवलं. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. 4 सुवर्ण, 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा एकंदर 39 पदकांसह भारत सध्या पदकतालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारताच्या या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मुष्टीयुद्धात लौलिना बार्गोहेन हिनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे तिचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना मुसळधार पावसानं रद्द करण्यात आला. भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालं असून श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना होईल. याशिवाय तिरंदाजी, धावणं, थाळीफेक, रिले, अडथळ्यांची शर्यत, लांब उडी, भालाफेक, मुष्टीयुद्ध, हॉकी, नौकानयन, स्क्वॉश, नेमबाजी, सर्फिंग, सेपा कटकरा, हॉलीबॉल, टेनिस या क्रीडा प्रकारांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरणार आहेत.
0: केदारनाथ पदयात्रेच्या मार्गावर चिरबासा भागात दरड कोसळल्यामुळे अडकलेल्या सुमारे 1500 भाविकांना आज सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. गौरीकुंडपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिरबासा भागात दरड कोसळल्यामुळे अनेक भाविक अडकल्याची माहिती सोनप्रयाग पोलिसांना मिळाली होती. SDRF, NDRF आणि DDRF यांच्या संयुक्त पथकानं काल रात्री अडकलेल्या भाविकांची सुटका केली आणि त्यांना सुरक्षितपणे गौरीकुंडपर्यंत पोहोचवलं. दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची ये जा बंद असली तरी हेलिकॉप्टरच्या मदतीने केदारनाथपर्यंत यात्रा सुरू आहे. उत्तराखंडमध्ये हवामानात सुधारणा झाल्यामुळे आज चारधाम यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. हवामानाचा अंदाज आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन परवा दुपारपासून ते काल दुपारपर्यंत ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 10 महिन्यात दिलेल्या 14 आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी 22 ऑक्टोबरला घेऊ असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठानं सांगितलं. गानकोकिळा भारतरत्न

लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लता मंगेशकरांनी भारताला जगात नावलौकिक मिळवून दिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली संदेशात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्जिकल स्ट्राईकची दशक पूर्ती. देशातल्या स्वायत्त आणि घटनात्मक संस्था कमकुवत करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचा भाजपाचा आरोप. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता प्रसारित करत आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आणि जिल्ह्याच्या अनेक भागात पाणीटंचाई, पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांचं आवाहन. यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सांगली जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. घराघरातही लाडक्या गणरायाची भक्तिभावानं पूजा अर्चना केल्यानंतर विधिवत विसर्जन करण्यात आलं. तासगाव तालुक्यातील 4 गावात एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात आला. सांगली शहरात हलते आणि सजीव देखावे सादर करण्यात आले ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. श्री गणपती पंचायतन संस्थांच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तासगावात 247वा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. सांगली मिरज कुपवाड शहर नगरपालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कृत्रिम जलकुंड आणि निर्माल्य संकलन करण्याच्या उपक्रमाला नागरिकांनी चांगली साथ दिली. देशभरात 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबवलं जात आहे. या अंतर्गत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. संबंधित सर्व विद्यार्थी, अर्जदार आणि उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह समिती कार्यालयात समक्ष उपस्थित राहून त्रुटींची पूर्तता करावी असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्य तसंच सांगलीचे उपायुक्त नागनाथ चव्हाण यांनी केलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात 16 ते 24 सप्टेंबर दरम्यान माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं राज्यभरात लोकसंवाद 2026 हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संतोष माने यांनी तरुणांसाठी असणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना आणि आगामी रोजगार मेळाव्यांची सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगानं 22 सप्टेंबरपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत निपक्षपातीपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांनी दिल्या. विकासाची संकल्पना केवळ भौतिक सुविधांच्या निर्मितीपुरती मर्यादित न ठेवता नागरिकांच्या शारीरिक, मानसिक तसंच बौद्धिक गरजांची पूर्तता करणाऱ्या सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देणं आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यात नमो उद्यान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विटा नगर परिषद हद्दीतील खानापूर रोड लगतच्या खुल्या जागेत विकसित करण्यात येणाऱ्या नमो उद्यानाच्या कामाचं भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं 8व्या PNG महाकरंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत पुण्याच्या मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला प्रथम, कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या हमको हिंदी नही आतीला द्वितीय, तर नागठाण्याच्या आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या पैरा या एकांकिकेला तृतीय.

0: क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. अनघा देशपांडे आणि प्रसाद शिवगण यांनी स्पर्धेचं परीक्षण केलं. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं काही भागात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं जलव्यवस्थापनासह आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील परिस्थितीचा नियमित आढावा घेत आहेत. टंचाईग्रस्त भागात आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष यांनी दिली. जिल्ह्यात सध्या 24 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी केलं आहे. तर श्रोतेहो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:45 झालेली आहेत. आता कार्यक्रम भावधारा.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया सतीश सोळंकुरकर यांच्या अज्ञात झऱ्यावर रात्री या कथासंग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: हा कथासंग्रह शीर्षकावरूनच वेगळा वाटतो. अज्ञात झऱ्यावर रात्री आपण कुठल्या तरी गूढ ठिकाणी पोचलो आहोत. झऱ्याच्या बाजूला बसलो आहोत. तिन्ही सांज झाली आहे आणि दुरून कुठून तरी श्रीकृष्णाच्या बासरीचा आवाज कानावर यावा तसा पावा वाजवल्याचा ध्वनी कानावर पडतो आहे असाच भास होतो. होतो ना? लेखक अर्पण पत्रिकेत म्हणतात, जुन्या आठवणी सांगताना आईचा चेहरा आनंद मोगरी डोह तुडंबल्यासारखा दिसत राहतो. आईच्या मोगरी श्वासांना हा संग्रह अर्पण केला आहे. मनोगतात लेखक लिहितात, आई आहे, सर्व काही आहे. आईचं असणं हे सर्वार्थाने माझं जगणं आहे. आपण सर्वच जण आई वेडे असतो, कारण की हे बंध जन्मांतरीचे असतात. श्रोते हो, तुम्ही सुद्धा आई भक्त आहात, मी देखील आहे आणि सर्वच जण असतात तसे लेखक देखील आहेत. त्यामुळे मुखपृष्ठावर सुंदर खिडकी, खिडकीत बसायची आईची जागा, आईची काठी, पुस्तकं, औषधं अशी रचना आहे. मुखपृष्ठावरूनच आपल्याला आई, आजी किंवा कोणचं तरी लाडकं आदरणीय व्यक्तिमत्व नक्कीच आठवतं. मलपृष्ठावर लेखकाचा फोटो आहे आणि परतीच्या घोड्याला कोणासंगे पाठू या कथेमधील काही अंश आहे. 13 लघुकथा या पुस्तकात आहेत. त्या वेगळ्या विचारांच्या असून शहरी वातावरण असून देखील शहरापासून दूर नेणाऱ्या आणि निराळ्या वाटणाऱ्या प्रसंगांच्या आहेत. या कथांच्या शीर्षकांवरूनच त्यांचं वेगळंपण समजतं. जसं की अज्ञात झऱ्यावर रात्री, मुंग्या, गायीच्या भरलेल्या डोळ्यांची, ज्याच्या खिशात एकही पैसा नाही, मुलाचा बाप, खरी कमाई, नदी नाही, पाणी नाही, लव लता, परतीच्या घोड्याला कोणासंगे पाठवू, या कथा शीर्षकापासूनच त्यांचं वेगळेपण दाखवतात. लेखक महोदय हे छान प्रकारे गोष्टी सांगतात, पाल्हाळ न लावता पण कथ्य निवडून कथा रंगवून सांगतात. वातावरण निर्मितीसाठी आवश्यक तेवढेच परिसराचे वर्णन करतात. शब्दांचा फाफट पसारा नाही, पात्रांची भारंभरताड गर्दी नाही, उगीचच लांबणारे असे दीर्घ प्रसंग देखील नाहीत. अशा रीतीने लेखकांनी मनाला आवश्यक त्या प्रमाणात कथेतील कथामूल्य सांगायला उपयोगी तेवढीच कथा लिहिली आहे. प्रत्येक कथेचा एक पारंपरिक प्रारूप असतं. सुरुवात, मध्य, उच्चांक आणि शेवटी शेवट येतो. या प्रकारात या सर्व कथाबरोबर चपखल बसतात. या पुस्तकातील काही काही वाक्य मात्र मनाला खूप हळवं करून सोडतात. नायिकेचं नाव असतं तानी. कवितांचं अर्धवट तुटले पण मागे ठेवून तान्या दिसेनाशी झाली. आपलाही एक पाय दुखावला गेला आहे असे नायकाला वाटू लागले. परतीच्या घोड्याला कोणासंगे पाठवू ह्या कोळीची कुबडी घेऊन पाय ओढत ओढत नायक ओसरीकडे जाऊ लागला. तसेच आपण देखील वेगळ्या विचारांच्या कुबड्या घेऊन आपल्या नैमित्तिक रुटीन जीवनाकडे वळतो. हे पुस्तक ताजेतवाने करते. महान कवी ग्रेस यांची कविता अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा या कवितेवरून बेतलेल्या या कथा मनात रुंजी घालतात.
0: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला सतीश सोळंकुरकर यांच्या अज्ञात झऱ्यावर रात्री या कथासंग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आलं हे बारमाही वाढणारं गवत आहे असं म्हटलं जातं. त्याची उंची 1.5 फुटापासून 4 फुटापर्यंत असू शकते. आल्याच्या खोडावर उभ्या 2 रांगेत आल्याची पानं असतात. पानांची लांबी 20 ते 30 सेंटीमीटर असते. आल्याला हिरवट पिवळ्या रंगाची दाट फुलं येतात. हळदीप्रमाणे आल्यालाही खोडाला फुटवे फुटतात. आल्याला बी येईपर्यंत जमिनीत खोडाची वाढ होतच राहते. कमी निचऱ्याच्या आणि कडक जमिनीत आले चांगले येत नाही. जमिनीतील आल्याच्या कंदाची वाढ होण्यासाठी मध्यम भुसभुशीत जमीन असावी लागते.

चौथ्या आठवड्यात आल्याच्या कंदाची लागवड करतात. नवीन पिकाचे कंद जमिनीतून काढल्यानंतर उसाच्या पाचटाखाली 3 ते 4 महिन्यांसाठी झाकून ठेवतात. या कालावधीत कंदांना मूळ येतात. मूळ आलेल्या कंदांना जमिनीत मे महिन्यात पुरल्यानंतर बेण्यास मुळे फुटून पीक स्थिर होते. कंदाच्या उगवणीसाठी उष्ण आणि दमट हवा लागत असल्याने आणि पावसानंतर पिकांवर कीड जास्त पडत असल्याने पीक पावसा अगोदर उगवून येईल असे लावावे. अगोदरच्या वर्षीच्या आल्याच्या कंदाचे तुकडे म्हणजे पुढील वर्षाच्या आल्याचं बीज. लागवडीसाठी 5 सेंटीमीटर लांबीचे 25 ते 15 ग्रॅम वजनाचे तुकडे निवडावेत. ते रोगविरहित चांगले जून आणि 1-2 रसरशीत डोळे असलेले असावेत. 25 ग्रॅम वजनाचे तुकडे लावल्यास उत्पन्न जास्त मिळतं. चांगले 15 क्विंटल बेणे 1 हेक्टर लागवडीसाठी लागतं. यासाठी सुमारे 25 क्विंटल बेणे 1.5 ते 2 महिना आधी साठवणीत ठेवावे लागते. 1200 ते 2400 मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या भागात आल्याची लागवड करून त्याचं पीक चांगलं घेता येतं. जिथे ओलिताची सोय आहे अशा ठिकाणी दर 10 ते 14 दिवसांनी पाणी दिल्यास आल्याचे उत्तम पीक येऊ शकते. पण लागण केल्यावर लगेच हलकेच पाणी द्यावे. आल्याच्या वाढीसाठी मुख्यतः नत्र, स्पुरद आणि पालाश ही अन्नद्रव्य लागतात. नत्रामुळे झाडांना भरपूर हिरवी पालवी फुटते तर स्पुरद आणि पालाशमुळे पिकांची जोरदार वाढ होते. आल्याच्या लागवडीच्या वेळी जमिनीच्या प्रतीनुसार हेक्टरी 60 ते 100 किलो स्पुरद आणि तेवढेच पालाश द्यावे. नत्र हेक्टरी 60 ते 70 किलो 2 हप्त्यात द्यावे. निम्मे नत्र उगवणी पूर्ण झाल्यानंतर लगेच द्यावे आणि राहिलेले नत्र त्यानंतर 1 महिन्याने द्यावे. याशिवाय हिरवळीची खतं म्हणून ताक किंवा दहींचा यांचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आल्याची जानेवारीमध्ये काढणी करण्यापेक्षा डिसेंबरमध्ये केल्यास जास्त उत्पन्न मिळतं. म्हणजे 8 ते 10 महिन्यांनी काढणी केल्यास 10 ते 20 टन प्रति हेक्टर आलं मिळतं.

0: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी दिलेली माहिती. विषय आहे त्वचा विकार.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण त्वचा विकारांविषयी माहिती बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. त्वचेला बाधा आणणारे विकार म्हणजेच त्वचा विकार. ते काही प्रमाणामध्ये संसर्गजन्य व काही असंसर्गजन्य असू शकतात. सध्या त्वचाविकारांचं प्रमाण खूप वाढलेलं आपण बघतोय. यामध्ये प्रामुख्याने हवेमधील प्रदूषण, ओझोनच्या लेअरमध्ये होणारे बदल, फक्त सोशल मीडियावर प्रमोशन केल्यामुळे वापरले जाणारे प्रोडक्ट, यामध्ये कोणत्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता जे प्रोडक्ट आपण वापरतो तेही शरीरासाठी हानिकारक असू शकतात. तसेच स्वतःची काळजी न घेणं, शक्यतो हायजीन मेंटेन न करणं, यामुळे सुद्धा त्वचाविकार बघायला मिळतात. काही त्वचाविकार हे संसर्गजन्य असतात. जंतू, विषाणू, बुरशी किंवा परोपजीवी यांच्यामुळे हे इन्फेक्शन शरीरावर दिसून येतं किंवा त्वचेवर दिसून येतं. फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतं. याची लक्षणं अशी आहेत की खाज येते, लाल किंवा वर्तुळाकार डाग शरीरावरती पडतात, शरीर सोलल्यासारखी वाटते. यामध्ये स्वच्छता ठेवणं ही सर्वात महत्वाची ट्रीटमेंट आहे. त्या भागामधील ओलावा टाळणं सुद्धा गरजेचं आहे. स्वच्छ कपडे घालणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती अँटीफंगल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. दुसरा भाग येतो ते म्हणजे जंतू संसर्गामुळे होणारे त्वचाविकार. त्वचेवर फोड येणे किंवा वेदनादायक सूज असणं, मग त्या फोडामध्ये पू जमा होतो किंवा कधी कधी सर्वांना

0: अंग वेदना किंवा ताप हे सुद्धा लक्षण यामध्ये दिसतं. तो जो फोड आहे किंवा तिथे आलेली सूज आहे त्यावर योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. त्या सुजेमधून किंवा त्या फोडामधून जर पू येत असेल तर त्या ठिकाणी योग्य ती अँटीबायोटिक्स घेणं गरजेचं आहे. आणि संपूर्ण शरीरामध्ये जर याचं प्रमाण दिसत असेल किंवा ताप येत असेल, अंग दुखी होत असेल, तर त्या पद्धतीची चिकित्सा पद्धती अवलंबणं गरजेचं आहे. काही त्वचा विकार हे व्हायरल बघायला मिळतात. यामध्ये हर्पीस किंवा वॉट्स याचं प्रमाण दिसून येतं. याच्या लक्षणांमध्ये फोड, जळजळ, खाज ही जास्त प्रमाणामध्ये असतं आणि याची औषध चिकित्सा प्रणाली सुद्धा वेगळी आहे. यामध्ये यासोबत प्रतिकार शक्ती वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आपल्याला ह्या गोष्टी प्रामुख्याने बघायला मिळतात. पण फक्त टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन ती लक्षणं तिथेच कमी करण्याऐवजी शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे योग्य ती चिकित्सा यावर व्हायला हवी. त्यानंतर असंसर्गजन्य त्वचा विकार, त्यामध्ये ॲलर्जी किंवा डर्मटायटिस सारखे भाग आपण बघतो. याचं कारण असतं की काही केमिकल्स आपल्या शरीराला सूट होत नाहीत, काही साबण आपल्या स्किनला सूट होत नाहीत, काही क्रीम सूट होत नाहीत, काही ऑर्नामेंट्सशी सुद्धा आपल्याला ॲलर्जी असते. यामध्ये खाज, लालसरपणा, सूज ही लक्षणं बघायला मिळतात. शक्यतो दागिन्यांच्या ॲलर्जीमध्ये सुद्धा गळ्याभोवती किंवा कानाभोवती फोड येणं किंवा लालसरपणा येणं, तिथे खाज येणं ही लक्षणं बघायला मिळतात. त्यासाठी अँटी ॲलर्जिक ट्रीटमेंट करावी लागते किंवा काही मलम डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथे लावावी लागतात. त्यासोबतच ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्यावर काम करणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. यामध्ये एक्झिमा हा सुद्धा एक आजार येतो. त्वचा कोरडी पडते, तिथे खाज येते आणि त्वचा सोलल्यासारखी होते. त्वचेमध्ये आर्द्रता ठेवणं हेही त्याच्यातलं एक महत्त्वाची ट्रीटमेंट येते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते मॉइश्चरायझर वापरणं किंवा टॉपिकल ट्रीटमेंट घेणं यामध्ये गरजेचं आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सीमिन बावडेकर यांनी त्वचा विकार याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य जयश्री पाटील आणि सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया कचरा व्यवस्थापनामध्ये युवक महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. त्यांच्याशी बातचीत केली आहे ऐश्वर्या बेहरे यांनी. आताची नवीन पिढी आहे, नवीन पिढीनं काही नवीन गोष्टी सुद्धा आत्मसात केलेल्या आहेत, त्या पद्धतीनं काही जुन्या गोष्टी सुद्धा त्यांना आवडत आहेत. तर मग युवक म्हणा किंवा महिला बचत गट म्हणा यांचा सहभाग आपण या स्वच्छता अभियानामध्ये किंवा कचरा व्यवस्थापनामध्ये कशा पद्धतीनं करू शकतो?
1: नक्कीच नक्कीच, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण युवकांची जी शक्ती आहे ती योग्य दिशेला जाणं आजकाल गरजेचं आहे आणि ती जातीच आहे. काही मंडळ असतात ते पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा आयोजित करतात, तर ते जर प्रमाण आपण आणखीन प्रमाणात त्या युवकांकडून करून घेतलं किंवा त्यांना आणखीन मोटिवेट केलं आणि त्याला प्रशासनाची बक्षिसाची जोड वगैरे दिली तर ते नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश उत्सव, नवरात्री उत्सव ह्याकडं तो कल जास्त वाढेल. आणि तुम्ही बचत गट किंवा महिला वर्ग जो म्हणताय, तर बचत गटांना तर खूप चांगला हा लघुउद्योग म्हणून केला जातो की जे निर्माल्य आहे गणपतीत किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणून, तर त्यापासून ते कंपोस्टिंग तयार करतात. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे फुलं वगैरे जी असतात निर्माल्यातली, त्याच्यापासून आपण उदबत्ती किंवा धूप कांड्या ह्या खूप छान पद्धतीनं घरी पण करू शकतो आणि त्याचा उद्योग म्हणून पण आपण पुढे आणू शकतो. एक चार महिला

0: जर एकत्र आल्या तर त्यांना ते मोटिवेट पण होईल. काही शासनाच्या जर योजना असतील तर त्या पण जोडून देऊ शकतो आणि त्या निर्माल्याचा योग्य विनियोग पण होईल. ह्याच महिला किंवा बचत गटांना आपण जर पर्यावरणपूरक सजावटींच्या वस्तू बनवायला जर दिलं तर त्या खूप चांगल्या गोष्टी बनवू शकतात. बांबूंपासून काही वस्तू बनवल्या जातात, ह्या अशा काही सजावटींच्या वस्तू बनवून परत त्या विकू शकतात आणि तो एक उद्योग म्हणून पुढे येऊ शकतो. माझा कचरा माझी जबाबदारी ह्या तत्वानं जर प्रत्येक जण चाललं तर ह्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं सॉर्ट आउट होऊ शकतात. आपल्या स्वतः वैयक्तिक पातळीवर सुद्धा इंधनाचा वापर कसा कमी करता येईल, त्याच्यापासून जे वायू प्रदूषण होतंय ते पण वाचेल आपल्याकडून. अशा गोष्टींमधून आपण छोट्या छोट्या सवयींमधून बरंच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपला छोटा का होईना हातभार लागू शकतो. मग अशाच पद्धतीनं आपण हळूहळू आपल्या परिसरापर्यंत पोहोचू शकतो, आपल्या शेजारी पाजाऱ्यांमध्ये पण हे अवेअरनेस करू शकतो. कारण आपल्या ओल्या कचऱ्यापासून जर काही कंपोस्ट तयार करून आपण जर तो आपल्या भाजीपाला उगवण्यासाठी वापर केला आणि ती जर शेजाऱ्यांना दिली तर त्यांना ती प्रेरणादायक ठरेल आणि ते पण त्याच्यामध्ये सहभागी होतील. असे एक 4 R जर आपण घेतले, रिसायकल केलं, रिफ्यूज केलं, रिड्यूस केलं आणि रियूज केलं, तर हे 4 R जर आपल्या आयुष्यात उपयोग करून घेतला तर पर्यावरणाशी संबंधित समस्या तशा फारशा काही उद्भवू शकणार नाहीत. कारण निसर्गानं आपल्याला एवढं भरभरून दिलंय की आपण घ्यायला कमी पडतो आणि आपल्यामुळे जो त्रास होतोय तो जर कमी करायचा असेल तर काही नियम आपण स्वतःसाठी पाळलेच पाहिजेत.
1: अगदी.
0: तर ह्या पर्यावरणाच्या समतोलासाठी फार प्रबोधन वगैरे करायची गरज पडणार नाही भविष्यात, तर जर आपण सावध झालो तर.
1: खरंय. तर श्रोते हो, आपण सावध झालो तर कचरा ही समस्याच राहणार नाही, जमेल तसं आपण मात्र याचा प्रचार करायला हवा. परिसर या कार्यक्रमामध्ये आज आपण कचरा व्यवस्थापनामध्ये युवक, महिला आणि समाज यांचा सहभाग याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज सिब्बते हसन यांचं सतारवादन आपल्याला ऐकत आहोत. सतारीवर राग भीमपलास. मध्यलयगत रूपक तालात आहे, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अमित चौबे यांनी केलेली आहे. ऐकूया सिब्बते हसन यांनी सतारीवर वाजवलेला राग भीमपलास.

माफ करा, सिब्बते हसन यांनी सतारीवर वाजवलेला राग भीमपलास आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अमित चौबे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचारविनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले. यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. एल निनोचं सावट असूनही देशात खरीपातल्या पेरण्यांचं उद्दिष्ट जवळपास पूर्ण झालं आहे असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगून त्यांनी खतांच्या उपलब्धतेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. पिकांवर फारसा परिणाम झाला नसला तरी अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणं शक्य आहे असं नंतर ते वार्ताहरांना म्हणाले. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ, राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के लिए.
0: निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. हा केवळ एका पक्षाशी संबंधित मुद्दा नसून संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा मुद्दा आहे असं ते म्हणाले. दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं लावून धरली आहे. दरम्यान SIR प्रक्रियेमुळे सामान्य नागरिकांचा अधिकार हिरावला जात असल्याचा गंभीर आरोप करत काँग्रेसनं आज नागपूरमध्ये जोरदार आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत तिहेरी तलाक विरोधी कायद्याविषयी.
2: त्रिवार तलाकच्या प्रथेमुळे असुरक्षित झालेल्या मुस्लिम महिलांच्या जीवनात आशा आणि सुरक्षितता निर्माण करण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या सरकारनं केलं आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर समाजात अनिष्ट परिणाम करणाऱ्या रूढींचं निर्मूलन कायद्याच्या माध्यमातून करता येऊ शकतं हे त्रिवार तलाक विरुद्ध कायदा करून या सरकारनं सिद्ध केलंय. हा कायदा भारतीय संविधानानुसार मुस्लिम महिलांना समान अधिकार प्रदान करतो. या कायद्यामुळे त्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी अधिक कायदेशीर पर्याय उपलब्ध झालेत. हा कायदा लागू झाल्यानंतर मुस्लिम महिलांच्या जीवनात महत्वाचे बदल दिसून आले. कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुढच्या वर्षभरातच त्रिवार तलाकच्या घटनांमध्ये 80% जास्त घट नोंदवली गेली.
0: बँक कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित देशव्यापी संप स्थगित केला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं असोसिएशननं समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं. 5 दिवसांचा आठवडा आणि इतर मागण्यांच्या समर्थनार्थ आजपासून 3 दिवस संपाची हाक कर्मचारी संघटनांनी दिली होती. दोन्ही संघटनांच्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांवर हात उचलणं पूर्णपणे अयोग्य आहे असं मत न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं.

0: यांच्या पीठानं नोंदवलं. या मारहाणीच्या प्रकरणासह 19 फौजदारी प्रकरणांमध्ये म्हात्रेचा हात आहे असं न्यायालयानं सांगितलं. या प्रकरणानंतर अशाच एका वेगळ्या प्रकरणातही शिवसेनेचं नाव आल्याची नोंद न्यायालयानं घेतली. मुंबई उच्च न्यायालयानं म्हात्रेला 7 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर केला होता. तसंच या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी आणि ठरवून दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावी असंही सांगितलं होतं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या 10 महिन्यात दिलेल्या 14 आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी 22 ऑक्टोबरला घेऊ असं न्यायमूर्ती शर्मिला देशमुख आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठानं सांगितलं. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतरांना नोटीसा जारी केल्या. तसंच 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करायच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नकार दिला. सोहराबुद्दीन चकमक प्रकरणातल्या 22 आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज नोटीस जारी केली. या प्रकरणातल्या महत्वाच्या 3-4 साक्षीदारांचे जबाब सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठानं मागवले आणि आरोपींना दोषमुक्त करण्याच्या निर्णयावर विचार करू असं सांगितलं. या प्रकरणातले 92 साक्षीदार फिरले ही चिंतेची बाब आहे असं मत न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी यांनी नोंदवलं. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच आहे. 4 सुवर्ण 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा एकंदर 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. भारताच्या या स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: महिलांच्या 25 मीटर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकाला गवसणी घातली. ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिला मात्र पदक जिंकता आलं नाही. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो वजनी गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदकाची कमाई केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मुष्टीयुद्धात लवलीना बार्गोहेन हिनं महिलांच्या 75 किलो वजनी गटात दक्षिण कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यामुळे तिचं पदक निश्चित झालं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना मुसळधार पावसानं रद्द करण्यात आला. भारताचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित झालं असून श्रीलंका आणि नेपाळ यांच्यातल्या विजेत्या संघाबरोबर त्यांचा सामना होईल. याशिवाय तिरंदाजी, धावणं, थाळीफेक, रिले, अडथळ्यांची शर्यत, लांबउडी, भालाफेक, मुष्टीयुद्ध, हॉकी, नौकानयन, स्क्वॉश, नेमबाजी, सर्फिंग, सेपॅकटकरॉ, हॉलीबॉल, टेनिस या क्रीडा प्रकारांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरणार आहेत.
0: दरम्यान मुष्टीयोद्धा प्रिया घंगास हिनंही महिलांच्या 60 किलो वजनी गटात उपांत्य फेरीत प्रवेश करून भारताचं आणखी एक पदक निश्चित केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत तिरुअनंतपुरम इथं काल पहिला सामना भारतानं 8 गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4 गडी बाद केले. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतानं अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 50 चेंडू बाकी असताना 300 धावा केल्या. विराट कोहलीच्या नाबाद 139 आणि कर्णधार शुभमन गिलच्या 110 धावांचा यात मोलाचा वाटा होता. कुलदीप यादव सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या विजयामुळे भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतला दुसरा सामना येत्या बुधवारी होणार आहे. IIT मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे यानं परीक्षेत कथितरित्या कॉपी करताना पकडला गेल्यानंतर आपल्या मैत्रिणीला फोन करून पश्चाताप व्यक्त केला होता अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी आज दिली. साहिल यानं या घटनेनंतर काही तासात आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात येणार. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार विनिमयासाठी समिती नेमण्याच्या आश्वासनानंतर 3 दिवसांचा देशव्यापी संप स्थगित. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामीनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. एल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रबी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं आहे. ते आज यंदाच्या रबी हंगामासाठी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय कृषी परिषदेत बोलत होते. पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवावा असं ते म्हणाले. निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी उद्या पक्ष कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत खरगे यांनी सांगितलं की काँग्रेसनं निवडणूक आयोगातल्या कारभाराचा मुद्दा गांभीर्यानं घेतला आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांची लयलूट करत आहेत. 4 सुवर्ण 17 रौप्य आणि 18 कांस्य अशा 39 पदकांसह भारत सध्या पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग पूर्वी. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे

बोला आहेत, मोरे लाल प्यारे को आणि द्रुतबंदिशीचे बोल आहेत तुम चली जाओ. त्यांना तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी आणि हार्मोनियम साथ आहे सुधांशु घारपुरे यांची. ऐकूयात तर योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग पूर्वी.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगेश हंसवाडकर यांनी गायलेला राग पूर्वी ऐकला. त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती सुधांशु घारपुरे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. सायंकाळचे 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत AIचे फायदे आणि तोटे. कल्याणी नेवे हिने घेतलेली मुलाखत.

0: हाय फ्रेंड्स, यो आणि चाचा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: हाय फ्रेंड्स, यो आणि चाचा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.

0: मंडळी, हल्ली सर्वच जण ए आय वापरताना आपल्याला दिसतात, पण ह्या ए आय चा वापर नेमका कसा करावा, त्याचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, ह्याबद्दल माहिती सांगणार आहे आपली मैत्रीण कल्याणी नेवे.
1: मित्रांनो, उद्याचं जग नक्की कसं असेल याविषयी आपल्या सगळ्यांच्याच मनात विलक्षण कुतूहल असतं. आपल्या दैनंदिन जीवनात उद्या नवीन काय घडेल याविषयी निरनिराळ्या विषयांमधले तज्ज्ञ अभ्यासक त्यासंबंधीच्या अनेक शक्यता वर्तवत असतात. या शक्यता सुखावणाऱ्या असतात, तर कधी कधी काही गोष्टी आपल्याला घाबरवून सोडवणाऱ्याही असतात. अनेक जणांना आपली नोकरी उद्याच्या जगात शाबूत राहील का याची चिंता असते, तर आपल्या मुलांना नक्की कोणत्या क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध असतील या विचारांनी अनेकांची झोप उडते. एकीकडे उद्याचं जग भन्नाट वाटतं, तर दुसरीकडे ते काळजीचा विषयही ठरतं. या सगळ्यामधला समान धागा तो म्हणजे बदल. जो बदलांना सामोरं जाण्याची धडाडी दाखवेल तोच या लाटेत टिकून राहू शकेल, हे आज सगळीकडे सातत्यानं सांगितलं जातंय. आजच्या जगात बदलांचा वेग झपाट्यानं वाढत चाललाय. अमेरिकेमध्ये चालक विरहित गाड्या प्रत्यक्ष वापरात आहेत. चीनमध्ये कृत्रिम हातांच्या क्षेत्रात झालेली प्रगती नवसंजीवनी प्राप्त करून देणारी आहे. जर्मनी मधल्या काही कारखान्यांमध्ये माणसांची गरजच नाही, आता यंत्रमानव तिथं काम करतात. सौदी अरेबियानं 2017 साली सोफिया नावाच्या एका महिला यंत्रमानवाला अधिकृत नागरिकत्व दिलंय. IBM कंपनीच्या वॉटसन नावाच्या सॉफ्टवेअरनं अनेक वकिलांच्या नोकऱ्यांवर परिणाम घडवून आणलाय. जगभरात अनेक ठिकाणी यंत्रमानव सर्रास शस्त्रक्रिया करायला लागलेत. भारतात काही ठिकाणी स्मार्ट सिंचन प्रणाली वापरली जात असून यामध्ये शेतीला आपोआप योग्य तेवढंच पाणी देण्यासाठीची यंत्रणा संगणकाद्वारे चालवलेली पाहायला मिळते. चेन्नईमध्ये एका हॉटेलात ग्राहकांना ऑर्डर आणून देणं, अन्नाची डिश टेबलवर ठेवणं इत्यादी सर्व कामं यंत्रमानव करतात. प्रगत तंत्रज्ञानाची ही तर अगदी मोजकीच उदाहरणं आहेत. मित्रांनो, हे सगळं शक्य होतं ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे. यंत्र किंवा कम्प्युटर्स माणसासारखंच वागू, बघू, चालू, ऐकू किंवा विचार करू शकतील का, अशा अनेक शतकांपासून अनेकांनी कल्पना केल्या होत्या. यंत्रांना कृत्रिमपणे हुशार बनवायच्या याच प्रयत्नांना कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतात. शिकण्याची क्षमता असलेलं संगणकीय सॉफ्टवेअर म्हणजे AI. या शिकण्यातून नव्यानं उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये माणसासारखेच निर्णय घेण्याची क्षमता संगणकामध्ये येऊ शकते. 1956 मध्ये न्यू हॅम्पशर येथील डार्टमाउथ कॉलेजात झालेल्या एका परिषदेत प्रथमच या शब्दाचा वापर झाला. ही परिषद भरवण्यात

0: जॉन मॅकार्थींचा पुढाकार होता. 1880 नंतर म्हणजेच एक्सपर्ट सिस्टीम आल्यावर AI क्षेत्राला नवी दिशा मिळाली आणि 2000 सालानंतर कम्प्युटर विजन, रोबोटिक्स, न्यूरल नेटवर्क्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अशा अनेक संकल्पना आणि तंत्र निर्माण झाले. बुद्धिमत्तेचा हा नवीन अवतार आज आपल्या सर्वांच्या जीवनात वेगाने रुजतोय. आपल्या दैनंदिन आयुष्यात आरोग्य, करमणूक, इतरांशी संपर्क साधणं, वाहतूक यासकट अनेक बाबतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आपल्याला अतिशय उपयुक्त ठरते. 1997 IBM कंपनीच्या डीप ब्ल्यू संगणकानं जागतिक विजेता गॅरी कॅस्परोव विरुद्धच्या बुद्धिबळाच्या सामन्यात विजय मिळवला होता. यावरून कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना किती महत्वाची आहे याचा अंदाज आपल्याला येतो. मित्रांनो, गोखले एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि रिसर्चचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर चेतन चव्हाण यांच्याकडून आपण AI विषयीचं मत जाणून घेऊया.
1: AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्याने प्रत्येक उद्योगावर अशा प्रमाणे परिणाम केला आहे ज्याचा आपण कधीही विचार केला नव्हता. एज्युटेक म्हणजे एज्युकेशनल टेक्नॉलॉजी कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम उपलब्ध करत आहे. आता विद्यार्थी AI द्वारे शिकण्याचा अनुभव अंगीकृत करत आहे. ई लर्निंग रिसोर्सेस योग्य व लक्षित प्रतिक्रिया प्रदान करत आहे. AI आणि शिक्षणाच्या विलिनीकरणामुळे उद्योगात शिक्षणाची संपूर्ण नवीन संकल्पना रूढ झालेली आहे. AI चलित शिक्षण पारंपरिक शिक्षण पद्धती बदलताना आपण आज पाहत आहोत. AI जसे चॅटबोट, व्हर्च्युअल ट्युटर यात स्वतंत्र शिक्षणाला चालना देऊन सहाय्य मिळते. शिक्षणासाठी AI चॅटबोट विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवत आहे. त्यांच्या नैसर्गिक भाषा प्रक्रिया आणि मशीन लर्निंग अल्गोरिदम सह हे चॅटबोट विद्यार्थ्यांना झटपट आणि वैयक्तिकृत आधार देतात. त्यांच्याच प्रश्नांची उत्तरे देतात. त्यांना शिकण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना जटिल संकल्पना अधिक सहजतेने समजून घेता येतात आणि मिळालेली माहिती ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवता येते. AI वापरून परस्पर संवादी व्याख्याने, गेमिफाईड क्लासरूम, सानुकूलित अभ्यासक्रमातून विद्यार्थी सहभाग वाढवतोय. शिक्षण क्षेत्रात AI ट्रेंड वेगाने वाढतोय, खास करून एज्युकेशनल टेक्नॉलॉजीमध्ये. शिक्षण ऍप्स, रोबोटिक्स, व्हर्च्युअल सहाय्य आणि मशीन लर्निंग मध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आज होत आहे. AI च्या विविध ऍप्लिकेशनमुळे शिक्षण क्षेत्रात मोठे परिवर्तन झालेले आहे आणि होत आहे. AI शिक्षणासाठी वैयक्तिक अनुभव देऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी करते. गुगल क्लासरूम AI वापरून शिक्षण कार्य डिझाईन, नियुक्ती, अभिप्राय देणे, परस्पर संवाद व्यवस्थापित करतात. विद्यार्थी व त्यांच्या व्यक्तिगत क्षमता आणि आवश्यकतानुसार कसे शिकतात यामध्येही सुधारणा होते. AI दैनंदिन जीवनात शिक्षण प्रक्रियेत वेळ आणि श्रम कमी करून शिक्षण सुलभ करते. अशा प्रकारे AI चे विद्यार्थ्यांना खूप सारे फायदे आहेत. धन्यवाद.
0: मित्रांनो, आपल्या आयुष्याशी संबंधित असलेल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे विलक्षण परिणाम झालेले आहेत. या विकसित तंत्रज्ञानामुळे आपल्याला दैनंदिन जीवन व्यवहारात अनेक फायदे झालेले दिसतात. उदाहरणार्थ, बँक, विमा कंपन्या तसंच म्युच्युअल फंड संस्थांनी आपल्या ग्राहक सेवेसाठीच्या यंत्रणेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केलाय. ग्राहकांना पडणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरं आता ईमेल, फोन अशा माध्यमांचा वापर करून देण्याऐवजी स्वयंचलित यंत्रणांद्वारे म्हणजेच बॉट्सद्वारे देण्याकडे या संस्थांचा कल दिसतो. गुंतवणुकीच्या संदर्भातही कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना आता मोठ्या प्रमाणावर राबवली जाते. कुठल्या माणसानं कुठल्या परिस्थितीत शेअर्स, म्युच्युअल फंड्स यापैकी कशामध्ये गुंतवणूक करावी, या सगळ्याचं प्रमाण नेमकं किती असावं, नेमक्या कुठल्या योजना निवडाव्यात, या गोष्टी आता अनेकदा रोबोट ॲडवायझरी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या यंत्रणेकडून ठरवल्या जातात. आर्थिक क्षेत्राप्रमाणेच वाहतूक क्षेत्रातही AI चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. AI मुळे ट्रॅफिकचा अंदाज लावता येतो. फास्टेस्ट रूट सुचवण्यातही AI ची मदत आपल्याला सतत होत असते. तसेच एकेकाळी स्वप्नवत असणाऱ्या सेल्फ ड्रायव्हिंग कार, संगणक दृष्टी आणि सेल्फ नॅव्हिगेशन क्षमतेमध्ये AI च्या भूमिकेमुळे प्रत्यक्षात येत आहेत.

आरोग्य सेवेच्या क्षेत्रात AI आधारित उपाय अनेक प्रकारे अमूल्य सिद्ध होऊ शकतात. उदाहरणार्थ, विविध आजारांवर उपचार विकसित करण्यात संशोधकांना मदत करण्यासाठी AIचा वापर केला जाऊ शकतो. याचा वापर चाचणी विश्लेषण आणि डेटा एंट्री किंवा अधिक क्लिष्ट प्रक्रियांसारख्या प्रशासकीय कामांसाठी देखील केला जाऊ शकतो. म्हणजेच काय तर संशोधनाच्या मूलभूत तत्वांमध्ये AI हा एक महत्वाचा मोठा अपग्रेड आहे. याचसोबत कृषी व्यवस्थेतही AIचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. पहिल्या दृष्टिक्षेपात AI आणि शेती यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असं आपल्याला वाटेल, परंतु जेव्हा तुम्ही याचा शोध घेता तेव्हा AI जगभरातील शेतीवर कसा प्रभाव टाकू शकतो आणि त्यात सुधारणा करू शकतो हे स्पष्ट होतं. उदाहरणार्थ, AI प्रोग्राम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा आणि संसाधनांचा जास्तीत जास्त वापर कसा करायचा याबद्दल चांगले निर्णय घेण्यास मदत करू शकतात. तसेच हवामान अंदाज, पिकांना पाणी कधी द्यावे याबद्दलच्या सूचना, कोणती कीटकनाशके वापरावी याबद्दलच्या सूचना इत्यादी AI देऊ शकतं. तंत्रज्ञान जगात सायबर सुरक्षा हा बराच काळ चर्चेचा विषय राहिला आहे. सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी तसंच हॅकिंगचे प्रयत्न आणि व्हायरस सारख्या गोष्टींना तोंड देण्यासाठी AI तंत्रज्ञान नवीन मार्ग सादर करू शकते. परंतु तरुणांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी याबद्दल सतर्कता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, AIचा वापर ज्या क्षेत्रात सर्वात जास्त झाला ते म्हणजे शिक्षण क्षेत्र. कुठलाही अभ्यासक्रम ढोबळपणाने शिकवला जाण्याऐवजी प्रत्येक विद्यार्थ्याची समज, जाण, पातळी या गोष्टी विचारात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान त्याने नक्की कोणत्या गतीने शिकलं पाहिजे याविषयीचा आराखडा तयार करू शकते. तसेच वस्तुनिष्ठ प्रश्नांचे मूल्यांकनही AI द्वारे पटकन होऊ शकते. AI मुळे विकसित झालेले ChatGPT सारखे स्मार्ट ट्युटर विद्यार्थ्यांना 24 तास मदत करू शकतात. शिक्षकांना AIचा वापर करून शिक्षण परस्पर संवादी करता येऊ शकते. विज्ञान, इतिहास यांसारख्या विषयांना प्रत्यक्ष अनुभवाचा विषय बनवता येऊ शकतो. अंध किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी AI आधारित टूल्स जसे की स्क्रीन रीडिंग अतिशय उपयुक्त ठरतात. शिक्षण क्षेत्रातील अनधिकृत प्रतिलेखन किंवा साहित्य चोरी AI द्वारे तपासली जाऊ शकते. अशा सगळ्याच प्रकारच्या व्यवसायांमध्ये आणि कामकाजांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे प्रभावी आणि सकारात्मक परिणाम दिसून येतात. माणसाच्या दैनंदिन आयुष्यातल्या कंटाळवाण्या आणि एकसुरी गोष्टीची कटकट कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे बऱ्यापैकी कमी होऊ शकते. AIची 24 तास उपलब्धता हा त्याचा सर्वात मोठा आणि सर्वात उल्लेखनीय फायदा आहे. मानवांप्रमाणे AI सिस्टीम कधीही थकत नाही किंवा विचलित होत नाही. AI मानवांवर अवलंबून नसल्यामुळे त्यांच्या पूर्वग्रह आणि मर्यादांसह ते अधिक सातत्याने अचूक परिणाम देते. त्याचप्रमाणे AI मध्ये मानवी भावना किंवा निर्णय क्षमता नसते, यामुळे ते विविध परिस्थितीत उपयुक्त साधन बनते. उदाहरणार्थ, ग्राहक सेवा चॅटबॉक्स. AI माणसाप्रमाणे रागवलेल्या किंवा गोंधळलेल्या ग्राहकांशी व्यवहार करताना अस्वस्थ होणार नाहीत, निर्णय देणार नाहीत किंवा वादही घालणार नाहीत. यामुळे वापरकर्त्यांना समस्या सोडवण्यास मदत होते. मित्रांनो, AI हे एक शक्तिशाली आणि आश्वासक तंत्रज्ञान आहे. हा एक असा प्रदेश आहे जो महत्वपूर्ण संधी आणि महत्वपूर्ण जोखीम या दोन्हींनी भरलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे जसे फायदे आहेत तसेच काही गंभीर तोटे आणि आव्हानं देखील आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आणि यंत्रमानवांच्या तंत्रज्ञानात जसजशी प्रगती होत जाईल तस तसे मानवी रोजगार कमी होत जातील अशी रास्त भीती अनेकदा व्यक्त केली जाते. ही तंत्रज्ञान माणसाला पर्याय ठरू शकतील आणि स्वाभाविकपणे माणसांना नोकऱ्या मिळणं कठीण होऊन बसेल असा यामागचा अंदाज आहे. कार्ल बेनेडिक्ट फ्रे आणि मायकेल ओसबॉर्न यांनी तयार केलेल्या द फ्युचर ऑफ एम्प्लॉयमेंट नावाच्या अहवालात याविषयी केलेल्या भाष्याचं उदाहरण अनेकदा दिलं जातं. या अहवालानं मांडलेला अंदाज अत्यंत धक्कादायक आहे. पुढच्या 2 दशकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित असलेल्या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेमधल्या एकंदर 47% लोकांचे रोजगार धोक्यात येतील असं त्यात म्हटलंय. याखेरीज मॅकेन्सी ग्लोबल इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या अ फ्युचर दॅट वर्क्स नावाच्या अहवालात 2055 पर्यंत आपल्या नेहमीच्या कामांपैकी जवळपास निम्मी कामं कुठल्या ना कुठल्या प्रकारे यंत्रमानवांकरवी पार पडली जातील असे भाकित केले.
याच संस्थेच्या दुसरा

0: एका अहवालामध्ये 2030 पर्यंत 40 ते 80 कोटी जणांचे रोजगार कृत्रिम बुद्धिमत्तेला बळी पडतील असं लिहिलेलं आहे. यासाठीच आपण प्रत्येकाने भविष्यात येऊ घातलेल्या या संकटांचा सामना करण्यासाठी नवीन कौशल्य संपादित करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. AI श्रमिक बाजारपेठेत व्यत्यय आणू शकते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामुळे बेरोजगारी वाढण्याची आणि अशिक्षित किंवा अप्रशिक्षित वर्गाला आणखी मोठा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. अनेक पारंपरिक उद्योग आणि व्यवसाय देशोधडीला लागण्याची शक्यता देखील आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा थेट तांत्रिक प्रयोगशीलतेशी संबंध असल्यामुळे आधीच प्रगत असलेल्या देशांना याचे फायदे असमान प्रकारे मिळण्याच्या शक्यतेमुळे अतिश्रीमंत अतिगरीब यांच्यामध्ये दरी निर्माण होऊ शकते. मित्रांनो, AI सर्व गुणसंपन्न असलं, अनेक क्षमता त्याच्याकडे असल्या, अनेक कामं त्याच्याकडे सोपवण्यात आलेली असली, तरी AI मानवी बुद्धिमत्तेपेक्षा वेगळं आहे. कारण त्यात मूळ विचारांचा अभाव आहे. तज्ज्ञांनी नमूद केल्याप्रमाणे AI मध्ये संकुचित बुद्धिमत्ता आहे. AI ला निराशेसारख्या मानवी भावना ओळखण्यास शिकवले जाऊ शकते, परंतु मशीन सहानुभूती दाखवू शकत नाही. तिला अनुभवण्याची क्षमता नसते आणि म्हणूनच AI कधीही शिक्षकांची जागा घेणार नाही असा युक्तिवाद आपण मांडू शकतो. शाळांमध्ये AI चा समावेश करण्याचा एक तोटा म्हणजे मानवी घटकांचा अभाव. AI तंत्रज्ञान विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या दिव्यांगत्वाला अल्पसंख्याकांना समजण्यास असमर्थ आहे. त्याचप्रमाणे AI तंत्रज्ञान मानवामध्ये आळस निर्माण करू शकते, कौशल्य कमी करू शकते, अशी अनेक विचारवंतांना भीती आहे. AIचा सर्वात मोठा तोटा म्हणजे जसा जसा AIचा वापर अधिक व्यापक होत जातो तसतसे नैतिक आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाचे धोके अधिक वाढत जातात. तसेच AI कधी कधी चुकीचे परिणाम देखील देत असल्याने आपल्यामध्ये भ्रम निर्माण होतो. जर AI आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान झाला आणि आपल्या विरुद्ध काम करण्याचा निर्णय त्याने घेतला तर तो मानवतेसाठी धोका निर्माण करू शकतो, असे धोक्याचे इशारे स्टीफन हॉकिंग, युवाल हरारी यांसारख्या तज्ज्ञांनी दिलेले आहेत. यानंतर मधुराली मये हिचं AI विषयीचं मत काय आपण जाणून घेऊया.
1: कृत्रिम बुद्धिमत्तेचा विद्यार्थी म्हणून काय फायदा होतो किंवा काय तोटा होतो याचा विचार केला तर लक्षात येतं की कुठलीही प्रोजेक्ट किंवा कुठलीही असाइनमेंट जर करायची असेल तर सहजच ChatGPT किंवा असे कुठले टूल्स उघडले जातात आणि मग फारसा बुद्धीचा वापर केला जात नाही. त्यात चूक बरोबर हे सगळं पडताळून जरी पाहिलं तरी सुद्धा स्वतःच्या बुद्धीचा वापर अगदी पहिल्या पातळीपासून केला जात नाही. हा त्याचा कुठेतरी तोटा आहे का विद्यार्थी दशेतल्या आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो. पण एक अभ्यासाची किंवा एक वेगळ्या विषयाकडे पाहण्याची दिशा सुद्धा मिळते किंवा AI मुळे वेगवेगळी आव्हानं जी आहेत ती कुठेतरी सोपी होतात. मोठमोठ्या शस्त्रक्रिया असतील किंवा मोठमोठे प्रकल्प असतील तेही कुठेतरी आम्हाला सोपे झाल्यासारखे वाटतात. पण सरतेशेवटी हेच की कुठलीही अडचण आली तर आमचा शिक्षक ती भावनिक पातळीवर येऊन समजून घेऊ शकतो. पण AI कडे भावना आणि माणसाकडे असलेली बुद्धी मात्र मिळणार नाही.
0: मित्रांनो, AI हे एक उत्तम साधन आहे आणि ते क्रांतिकारी असू शकतं, परंतु ते आपल्या विरुद्ध देखील वापरलं जाऊ शकतं याचा आपण विचार करायला हवा. मानवी मेंदूची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्ता कधी पार करू शकेल का हा आज वैज्ञानिकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न आहे. 2017 साली चीनमधील चिअर्स पब्लिकेशन संस्थेने सनशाईन मिसेस विंडोज हा जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेने लिहिलेला काव्यसंग्रह प्रकाशित केला. शाओ आईस या मायक्रोसॉफ्टच्या AI प्रणालीने हा कविता संग्रह लिहिला होता. 2760 तासात 10,000 पेक्षा जास्त कविता लिहिल्या गेल्या असून 139 कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. अशीच एक अजून महत्वाची घटना म्हणजे 25 ऑक्टोबर 2018 रोजी ख्रिस्तीज या कलेतील लिलावासाठी जगप्रसिद्ध असलेल्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्तेने चितारलेल्या जगातील पहिल्या चित्राचा लिलाव केला. एडमंड डी बेलामी या काल्पनिक व्यक्तीचे पोर्ट्रेट अस्पष्ट चितारलेल्या या चित्राला $7,000 ते $10,000 मिळतील असा अंदाज होता, परंतु ते चित्र तब्बल $4,32,500 विकलं गेलं. वरील उदाहरणांवरून मानवाकडे असलेल्या सर्जनशीलतेचा कौशल्यांचा ताबा AIने कसा मिळवलाय तसेच ते किती प्रगत होऊन माणसाची बरोबरी करू लागले आहेत याचा अंदाज आपल्याला येतो. यावरून मग माणसाचं भवितव्य काय असा सहजच प्रश्न निर्माण होतो. वरील अविश्वसनीय वस्तुस्थिती पाहिली की यंत्रमानवांकडे तंत्रज्ञानाकडे आपल्या आयुष्याची दोरी तर जात नाही ना. एवढी खबरदारी घेत हे तंत्रज्ञान पुढे नेण्याचं बिकट आव्हान आपल्यापुढे आहे. यंत्रांची विचार करण्याची क्षमता आणि बुद्धिमत्ता या गोष्टींच्या बाबतीत माणसाशी बरोबरी होऊ शकेल का, आणि जर ती झाली तर ती केव्हा होईल हे सांगणं मोठं कठीण आहे. आज माणसाचा गुलाम असलेला हा यंत्रमानव उद्या माणसालाच आपला गुलाम बनवेल अशी भीती अनेकांना वाटायला लागलेली असताना या अटळ भविष्याशी आपण कसं जुळवून घेतो यावर प्रत्येकाचं भवितव्य अवलंबून आहे. आज सिरी किंवा अलेक्सा सारखे व्हॉइस असिस्टंट एका हाकेवर उपलब्ध असताना या तंत्रज्ञानाचा आपण कसा आणि किती वापर करतो यावर सगळा परिणाम अवलंबून आहे. आणि म्हणूनच मानवी मूल्य आणि हितसंबंधांचा आदर राखून जबाबदारीनं आणि नैतिकतेनं AI विकसित करणं आणि वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता जरी विकसित होत असली तरी मानवी विवेक अजूनही श्रेष्ठ आहे. त्यामुळे मित्रांनो, स्मार्ट मशीनपेक्षा स्मार्ट वापरकर्ते होऊया.
2: मंडळी, अत्यंत सुंदर आणि सोप्या भाषेत कल्याणीने आपल्याला AI चे फायदे आणि तोटे याबद्दल माहिती सांगितली.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमात AIचे फायदे आणि तोटे याविषयी कल्याणी नेवे हिने सांगितलेली माहिती ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं पूजा जाधव, ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: एक छोटी सी रिश्वत क्या सच में इतनी छोटी होती है? नहीं, रिश्वत सिर्फ पैसे का लेन देन नहीं बल्कि ईमानदारी और व्यवस्था पर चोट है. याद रखिए, न रिश्वत लेंगे न रिश्वत देंगे. अपने अधिकारों के लिए जागरूक बनिए और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाइए. अगर कोई आपसे रिश्वत की मांग करता है तो चुप मत रहिए. संबंधित सतर्कता या भ्रष्टाचार निरोधक अधिकारी को इसकी सूचना दीजिए. सतर्क रहें, ईमानदार रहें, भ्रष्टाचार मुक्त भारत के निर्माण में अपना योगदान दें.
0: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

हो ना। नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो। ठळक बातम्या। रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन। दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाठवण्याची घोषणा। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीनं आर्थिक मदतीच्या मागणीसाठी पक्ष संघटनांकडून आंदोलनं। निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका। विविध ठिकाणी निदर्शनं। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी 2 रौप्य पदकं। आता सविस्तर बातम्या। रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता आणि मातीतली ओल लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे। यंदाच्या रब्बी हंगामासाठी नवी दिल्लीत आज झालेल्या राष्ट्रीय कृषी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते। यल निनोचा परिणाम आणि पाण्याची टंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारांनी रब्बी हंगामाचं नियोजन करावं असं आवाहन चौहान यांनी केलं। शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगून मृदेच्या आरोग्यावर आधारित खतांचा पुरवठा व्हावा याकरता खेत बचाव अभियान सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली। दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकात केंद्रीय पथक पाठवणार असल्याचंही कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात अराठी इथं पीक परिस्थितीची पाहणी केली। जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या 5ही तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश आहे। या तालुक्यातील पीक परिस्थितीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानाची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले। शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल अशी ग्वाहीही बावनकुळे यांनी यावेळी दिली। दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काढलेल्या शासन निर्णयात शेतकऱ्यांना अपेक्षित थेट आर्थिक मदत नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे। आज लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन केलं। दरम्यान शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी

0: साठी मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी लातूर जिल्ह्याच्या रेणापूरच्या रेणुका देवीला दंडवत घालून साकडं घातलं. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या दुष्काळी उपाययोजना पुरेशा नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या दुष्काळी शासन निर्णयाची होळी करून आंदोलकांनी पाण्याअभावी करपलेली पिकं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर फेकली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं बैठक झाली. या बैठकीत सध्या राज्यातील भेडसावणाऱ्या दुष्काळ निवारणासाठी काय काय करता येईल यावर चर्चा झाली. पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना येत्या 2-4 दिवसात सरकारकडे दुष्काळ निवारणासंदर्भात मागण्या करू असं सांगत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशारा दिला. सन 2037 पर्यंत एसटी महामंडळाचा ताफा 100% इलेक्ट्रिक करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत एसटीच्या मुख्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत बोलत होते. 7 ते 8 वर्ष वापर झालेल्या जुन्या बसचं 2027 पासून टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचं सरनाईक यावेळी म्हणाले. 2000 रुपयांवरच्या विशेष UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. दरम्यान या मुद्द्यावर न्यायालयानं केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि इतरांना नोटीस जारी करून 4 आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून हे शुल्क लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: निवडणूक आयोगानं देशभरात राबवलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेस पक्षानं आक्रमक भूमिका घेत आंदोलन पुकारलं आहे. आज नागपुरात कार्यकर्त्यांनी काळे फुगे हवेत सोडून हातात निषेधाचे फलक घेऊन निवडणूक आयोगाविरोधात निषेध व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं. या निवेदनात ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. लातूर इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि वोट चोरीच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. बीड इथं जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात काँग्रेस तसंच NSUIचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. नांदेड इथं खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. राज्यात वाशिम, सिंधुदुर्ग, धुळे इथंही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. दरम्यान देशातील संवैधानिक संस्थांबद्दल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते आज नांदेड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. देशातील मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी SIR ही मोहीम राबवली जात असल्याचं चव्हाण यांनी नमूद केलं. बीड जिल्ह्यातल्या हिवरा पहाडी इथल्या शाळेत विषय शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. इथल्या विद्यार्थिनींनी थेट वर्गातून सादर केलेल्या विशेष बातमीपत्राची उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दखल घेत तातडीनं शिक्षक नियुक्तीचे निर्देश दिले. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: बीड जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या हिवरा पहाडी इथल्या शाळेत गेल्या काही दिवसांपासून गणित, विज्ञान आणि संगणकासारख्या महत्वाच्या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध नव्हते. शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थिनींनी या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी थेट वर्गातून अभिरूप बातमीपत्र सादर केलं. यासाठी त्यांनी पाणी पिण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्यांचा माईक सारखा वापर केला. ही चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी याची गांभीर्याने दखल घेत जिल्हा प्रशासनाला तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा प्रशासनानं शिवाजी जोगदंड यांची या शाळेत नियुक्ती केली. आदेश मिळताच

0: शिवाजी जोगदंड या शाळेत रुजू झाले.
1: धाराशिव जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होते. या योजनेतील कामं निर्धारित मुदतीत पूर्ण न करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश देत त्यांना आवश्यकतेनुसार काळ्या यादीत टाकण्याची सूचनाही जिल्हाधिकारी पुजार यांनी केली. मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी समुद्रात वाहून जाणारे 2400 TMC पाणी अडवून ते पाटोदा, शिरूर आणि आष्टी या तालुक्याला द्यावं अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे. या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याला धोंडे संबोधित करत होते. या प्रश्नासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून वर्षभरात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धोंडे यांनी दिला आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंह यानं 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलं. गुलवीर सिंहनं या स्पर्धेतलं हे दुसरं पदक पटकावलं आहे. महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या स्पर्धेत विद्या रामराज हिनं कांस्यपदक मिळवलं. नेमबाजीत 25 मीटर पिस्टल प्रकारात ईशा सिंह हिनं रौप्य पदकाचा वेध घेतला. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांनी सरकारसोबत तडजोडीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आपल्यासोबत आंदोलनात असणाऱ्यांना सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी यावेळी केला. आपल्या मागण्यांसंदर्भात माघार न घेता आपली तुरुंगात जायची तयारी असल्याचंही जरांगे यांनी सांगितलं. हवामान. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात शिरलेलं पुराचं पाणी ओसरलं असून तिथं प्रशासनाच्या वतीनं स्वच्छता तसंच आरोग्य तपासणी मोहीम सुरू झाली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रबी हंगामात पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन. निवडणूक आयोगाच्या विरोधात काँग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका. विविध ठिकाणी निदर्शनं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी 2 रौप्य पदकं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण साहित्य क्षेत्रातील विनोदी लिखाण करणारं एक व्यक्तिमत्व आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे सुप्रसिद्ध कथा कविता नभोनाट्य श्रुतिका ललित लेखक विनोदी लेखक एकांकिका दीर्घनाट्य अशा अनेक साहित्य शाखांमध्ये लिखाण केलेले लेखक उदयन ब्रह्म। नमस्कार सर।
1: नमस्कार।
0: उदयन ब्रह्म सरांबद्दल सांगायचं झालं तर 50+ एकांकिका 25+ नभोनाट्य त्यांनी लिहिलेली आहेत। त्यासोबतच जसा मी उल्लेख केला कथा कविता नभोनाट्य श्रुतिका ललित लेखन विनोदी लेखन आणि एकांकिका देखील त्यांनी लिहिलेल्या आहेत। अनेक दीर्घनाट्य त्यांनी लिहिले आहे, अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत। ज्या पुरस्कारांमध्ये आपल्याला विशेषत्वानं उल्लेख करता येईल की श्री राम गणेश गडकरी स्मृती पुरस्कार त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेद्वारे देण्यात आलेला आहे। त्यासोबतच मध्य प्रदेश येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कारांसह त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। सर, आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे।
1: धन्यवाद। थँक्यू।
0: आता जर विचार केला तर कथा कविता ललित लेखन श्रुतिका लेखन नभोनाट्य एकांकिका दीर्घनाट्य हे सगळे प्रकार आपण लिहिलेले आहेत, पण आपण विनोदी लिखाण खूप केलेलं आहे आपल्या लिखाणातनं ते जाणवतं की एक विनोदी लेखक म्हणायला हरकत नाही। तर या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच आपली एखादी विनोदी कविता आम्हाला ऐकायला आवडेल।
1: ठीक आहे। ही कविता एक कल्पना अशी केलेली आहे की पोस्टमन आपल्या बायकोला पहिल्या रात्री जर कविता ऐकवायची असेल तर ती काय ऐकवेल या कल्पनेतून या कवितेचा उगम झालेला आहे। ती कल्पना मी आपल्या श्रोत्यांसाठी सादर

0: करतो.
1: आपलं प्रेम पहिल्या डाकेचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं, अतूट अखंड जोड कार्डाचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं. तुझा लिफाफा माझा स्टॅम्प, तुझा लिफाफा माझा स्टॅम्प, तुझ्या नशिबी पोस्टल लॅम्प, तुझं पार्सल माझ्या पत्त्याचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं. नकळत हळूच राम प्रहरी, नकळत हळूच राम प्रहरी, मिठीत घेईन तुला सुंदरी, मिलन जणू पत्रपेटीचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं. पाळीन तुझ्या सगळ्या ऑर्डरी, पाळीन तुझ्या सगळ्या ऑर्डरी, सखे प्रिय मनी ऑर्डरी, चल प्रेम करू एक्सप्रेस डिलिव्हरीचं, आपलं प्रेम पहिल्या डाकेचं, अतूट अखंड जोड कार्डाचं.
2: क्या बात है. आता या सगळ्या साहित्य प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: आमच्या घरात तसं विनोदी वातावरण होतं, म्हणजे वडिलांच्या बाजूनी सुद्धा, कारण तात्यासाहेब कोलटकर म्हणजे श्रीपाद कृष्ण कोलटकर हे वडिलांना मुलगा मानायचे, त्यामुळे तात्यासाहेबांचं आमच्या घरी येणं जाणं किंवा आमच्याकडचं तिकडे जाणं हे सतत होत असे, आणि वडिलांना त्यांचा खूप मोठा सहवास मिळाला. आणि म्हणजे अनेक त्यांचे स्क्रिप्ट्स वडिलांनी तपासलेले आहेत, वधू परीक्षा नाटकात वडिलांचं नाव सुद्धा आहे, तर त्यामुळे एक विनोदी वातावरण लहानपणापासूनच माझ्यावरती त्या विनोदी वातावरणाचा प्रभाव होता, संस्कार होता. मातुलकुलाकडनं पण विनोदाचं आमच्याकडे देणं होतं आणि वडिलांकडनं पण हे देणं होतं, त्यामुळे कदाचित घरातलं जे वातावरण होतं ते विनोदाला जास्त पोषक होतं आणि त्यामुळे थोडंसं विनोदाकडे माझा कल जास्त होता. वडील तसे कवी होते, त्यामुळे सुरुवातीला माझं लिखाण कवितेकडेही होतं. काही कविता झाल्या, त्यावेळेस खामगावसारख्या गावात आम्ही राहत होतो, ते सांस्कृतिक कल्चरल गाव असं म्हणायला पाहिजे, कारण तिथे सगळे मोठमोठे अत्र्यांसारखे लेखक, पु ल देशपांड्यांसारखे लेखक, हे सांस्कृतिक वैभव त्या गावाला प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी विदर्भ साहित्य संघीच्या शाखेमध्ये येत असत. त्याचे संस्कार लहानपणापासून, त्यांची प्रवचनं व्याख्यानं हे सगळे ऐकल्यामुळे तोही एक हे होता. त्याच्यामुळे मग एक या क्षेत्राकडे मी ओढला गेलो म्हणा किंवा तो माझा पिंड होता. सगळ्यात पहिली कथा माझी, मी जर म्हणेल तर मी तेव्हा काहीतरी सेकंड इयर किंवा फर्स्ट इयर BSC असेल, तेव्हा माझी पहिली कथा मी लिहिली आणि सहज ती एका मासिकाला पाठवून दिली. मला कल्पनाही नाही त्या मासिकाने ती कथा छापली. नंतर काही दिवसांनी मला लोकांनी सांगितलं की अरे तू कथा लिहिली आहे, आम्ही तुझी कथा वाचली. मला खूप आनंद झाला, पण ती कथा मला पाहायला मिळाली नाही. पहिल्या कथेचं बाळणपणचं जे काही बाळ झालं ते काही मला फारसं बघता आलं नाही, पण लोकांनी मला सांगितलं की आम्ही तुमची कथा वाचली म्हणून.
2: पण बघतो की एखाद्याला रडवणं फार सोपं असतं, पण हसवण्यासाठी एक स्पेशल एफर्ट्स घ्यावे लागतात. तर विनोदी लिखाण करताना आपल्या डोक्यात काही बाबी असतात का की माझं लिखाण या पठडीचं व्हावं किंवा असं लिहिल्या जावं?
1: खरं म्हणजे काय आहे की आमच्या वागण्यामध्ये, आमच्या प्रत्येक हालचालीमध्ये हा विनोद दडलेला असतो. मराठी भाषेतला विनोद हा फार प्रगल्भ आहे आणि तात्यासाहेबांना विनोद पीठाचे आद्य शंकराचार्य म्हटले जात असं. की विनोद त्यांनी सुरू केला आणि विनोद मराठी भाषेमध्ये आणला, मोठ्या मोठ्या लोकांचे ते गुरु होते. तर विनोद हा प्रकार खरं म्हणजे आपल्याजवळ आहेच. मराठी भाषेतला बोलण्यामध्ये फार विनोद जास्त येतो, लिखाणामध्ये त्यामानाने विनोद कमी आला, पण नंतर नंतर तो प्रगल्भ होत गेला आणि रमेश मंत्री, पु ल देशपांडे किंवा अनेक हे जे दिग्गज हे होऊन गेले, सुभाष भेंडे यांनी फार मोठं विनोदाचं दालन किंवा आचार्य यात्रे होते, हे तर सगळे धबधबेच होते विनोदाचे. तर यांचा संस्कार लहानपणापासून कुठेतरी होत होता आणि मानवीय प्रवृत्तीकडे जर तुम्ही बघितलं तर त्यांचं सूक्ष्म निरीक्षणातून तुम्हाला कितीतरी गोष्टी दिसतात. त्यांच्या सवयी दिसतात, त्यांचा मधला छानदिष्टपणा दिसतो, त्यांचा स्वभाव दिसतो, छानदिष्टपणा असतो, प्रवृत्ती असते. तर या सगळ्या तुम्ही जर सूक्ष्म निरीक्षण केलं तर तुम्हाला या सगळ्यांमध्ये हा प्रकार तुम्हाला दिसतो. फक्त तुमची नजर त्याच्यासाठी तयार पाहिजे. असं म्हणतात की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यात असतं आणि विनोद हा ऐकणाऱ्याच्या कानात असतो. तुमची जर खेळकर वृत्ती असेल तर तुम्हाला विनोद हा चांगल्या प्रकारे, थोडंसं भावनांचं गाठोडं बाजूला ठेवावं लागतं, पण ते ठेवून जर विनोदाकडे बघितलं तर तुम्हाला अनेक विनोद तुम्हाला क्षणाक्षणाला दिसतील. व्यंगात्मक विनोद नको, कुचेष्टा नको, पण खळाळून हसवणारा निरागस आणि निर्व्याज विनोद हा सगळ्यांनाच हा पोषक असतो आणि सगळ्यांनाच हसवून जातो. आणि आज हास्य एक प्रकारचं टॉनिक आहे. आणि आपल्याला बघितलं असेल तुम्ही की हसायला लोकांना बाहेर जावं लागतं, पण तसं बघितलं तर तुमच्या घरामध्येच हास्य आहे, फक्त

0: जर तुमची तयार पाहिजे.
1: आपण लेखनाच्या किंवा साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये मुसाफिरी केली आहे असं मी म्हणेल, कारण कथा, कविता, नाटक, एकांकिका, सगळ्याच गोष्टी, ललित लेखन का असेना, या सगळ्या गोष्टींमध्ये लिखाण करत असताना एखादा आवडता प्रांत कुठला की त्यात लिखाण करायला खूप आवडलं आणि मजा आली?
0: नाटक हा माझा तसा आवडता प्रांत की संवादातून तुम्हाला व्यक्तिमत्व फुलवायचं, विनोद फुलवायचा, आणि एकांकिका असो किंवा मोठं नाटक असो, याच्यामध्ये काय आहे की एकदम तुम्ही 400-500 लोकांच्या समोर तुमचं कथानक सादर होतं. कथा ही एक 1-to-1 ज्याला आपण म्हणतो तशी असते. कथा हा प्रकार थोडासा निराळा आहे, पण संवादातून विनोद जर तुम्ही फुलवत ठेवले तर ते जे रंगमंचावरचा जो विनोद सादर झाला तो थिएटरमध्ये जो हशा फुलतो ना तो ऐकायला खूप छान वाटतं की तो एकदम ते थिएटर गजबजून जातं आणि तो हल्लकल्लोळ होतो, तो हशांचा जो कल्लोळ होतो तो मनाला खूप सुखावून जातो. आणि विनोद निर्माण करण्यासाठी ज्याला प्रसंगनिष्ठ विनोद म्हणतो आपण, नाटकाच्या भाषेमध्ये प्रसंगनिष्ठ विनोद तुम्हाला खूप निर्माण करता येतात, विविध पात्र देता येतात, निरनिराळ्या सवयी देता येतात. कथांमधून काय असतं की कथेला एक तर थोडेसे डायमेन्शनचा भय असतो. नाटक हे लोकांसमोर सादर होत असल्यामुळे तो प्रत्यक्ष पात्र त्याच्या सवयी, त्याच्या देहबोलीतून, त्याच्या बोलण्यातून, या विविध गोष्टीतून तुम्हाला विनोद साधता येत असतो. कथामध्ये तो थोडासा त्या मानाने त्याला मर्यादा असतात कथांच्या विनोदाला, पण कथा सुद्धा हा स्वतःबरोबर वाचण्याचा प्रकार आहे. म्हणजे दमा बिराजदार सारखे लेखक आहे, त्यांचं जो पुस्तक तुम्ही वाचलं तर माणूस स्वतः एकट्याशीच असतो ते वाचता वाचता, इतका त्याचा प्रभाव आहे. आत्र्यांचा विनोद आहे, पुलंचा विनोद आहे, हे सगळे विनोद वाचण्यातूनही आलेले आहेत. पण रंगमंचावरती सादर होणारा विनोद हा त्या रंगपटामध्ये इतका तो घुमतो आणि त्याचं सुख काही वेगळंच असतं आणि ते सुख मी खूप अनुभवलेलं आहे. त्यामुळे एकांकिकाकडे, या प्रकाराकडे किंवा मोठ्या नाटकांकडे विनोदी प्रवृत्तीचा माझा ओढा थोडासा जास्त होता. मी कथालेखनही पुष्कळ केलं, म्हणजे जवळजवळ आवाजच्या दिवाळी अंकासाठी 21 वर्ष सातत्याने मी विनोदी कथा लिहिली. म्हणजे 21 वर्ष सातत्याने न ब्रेक होता विनोदी कथा लिहिणारा कदाचित विदर्भातला मी एकमेव लेखक असेल. आणि मला तसं त्यांचं पत्रही आलं, त्यांनी एका याच्यात प्रस्तावनेमध्ये हे म्हटलेलं आहे की उदयन ब्रह्म हे 21 वर्ष आमच्याकडे त्यांनी सातत्याने विदाऊट ब्रेक लिखाण केलं विनोदाकडे. त्यामुळे जत्रा, आवाज यामधून मी विनोदी कथा लेखन सुद्धा केलेलं आहे. पण जसं आता तू विचारलं मला की जास्त इन्क्लिनेशन किंवा आवड ही नाटकांकडे होती, त्यामुळे जवळजवळ 50 एकांकिका, त्यातल्या किमान 30-35 तरी विनोदी एकांकिका असतील, आणि 16-17 फार्स ज्याला आपण म्हणतो विनोदी मधला जो फार्स हा प्रकार आहे, हा फार्स जवळजवळ 16-17 फार्स आहे, आणि 6-7 गंभीर नाटक, त्यात एक संगीत नाटक सुद्धा आहे दिवा विजला दिवे लागणीला.
1: गंभीर नाटकाचा उल्लेख केला तर कसे कसे हसायचे हे एका गंभीर नाटकाचं टायटल आहे आणि त्याला राज्य नाट्यमध्ये मला वाटतं 98-99 साली पुरस्कार देखील प्राप्त झाला.
0: हो हो,
1: टायटल वरनं खरं तर असं वाटतं हे नाटक विनोदीच असेल.
0: बरोबर,
1: पण मग या नाटकाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: ते थोड्याशा त्याचा विषय खूपच निराळा आहे आणि माणसाला जीवनात खूप वेगवेगळ्या प्रकारचं हसावं लागतं. म्हणजे त्यामध्ये ज्याला रडणं आवरण्यासाठी सुद्धा ज्याला हसणं म्हणतात ते सुद्धा हसं ज्याला आपण म्हणतो की त्याला एक प्रकारचं जीवनातलं दुःख लपवण्यासाठी जे हसावं लागतं, असे कितीतरी प्रकारचं हास्याचे प्रकार आहेत की जे जीवनामध्ये तुमच्या समोर येत असतात. कसे कसे हसायचे मध्ये थोडासा तो इम्पॉर्टंट माणूस दाखवलेला आहे. म्हणजे कदाचित मला माहित नाही की मराठी नाटकामध्ये हा विषय घेतला गेलेला आहे की नाही, आणि त्याच्यामध्ये संजय मोने होता, सुकन्या होती, आणि यांनी फार सुंदर हे केलेलं आहे. त्याची सिरियल पण झाली होती, आणि अविनाश नारकर होता, हर्षदा खानविलकर होती, ही सगळी फार बडी बडी मंडळी त्या याच्यामध्ये होती. पण हा एक हसण्याचा ज्याला आपण कारुण्य म्हणतो की हसण्यामध्ये सुद्धा कधी कधी कारुण्य निर्माण करतं की जे तुम्हाला कधीतरी जबरदस्तीने हसावं लागतं, त्याला आतमध्ये फार दुःखाची किनार असते. असं जे हास्य असतं त्यामुळे माणसाला जीवनात किती प्रकारचं हसावं लागतं, त्या हसण्याच्या याच्यामध्ये कसे कसे हसायचे असं त्याचं टायटल दिलेलं आहे. म्हणजे त्यातलं दुःख लपवण्यासाठी जे हास्य तिच्या जीवनामध्ये आलेलं आहे तो प्रकार त्यामध्ये जास्त आहे.
1: त्या व्यतिरिक्त आणखी एक नाटक गाजलं ते म्हणजे म्हैस आणि महिला मंडळ.
0: काय म्हैस आणि महिला मंडळ ही माझी पहिली एकांकिका. मला कल्पनाही नव्हती की मी नाटक किंवा एकांकिका हा प्रकार लिहू शकेल. माझा नागपूरमध्ये एक मित्र होता, त्यांनी ते नाटक जेव्हा झालं ती संकल्प

0: दाखवली काय होतं माझी खामगावमध्ये अभ्यासाची जी खोली होती ती आई महिला मंडळाची सेक्रेटरी अध्यक्ष होती आणि त्या खोलीच्या पाठीमागेच माझी अभ्यासाची खोली होती. त्यामुळे तिथे ज्या महिला मंडळाच्या बायका यायच्या आणि त्यांचे आपापसातले संवाद व्हायचे ते खूपच मजेदार असायचे आणि त्याचे कुठेतरी संस्कार माझ्या मनावरती झाले आणि पहिलं जी एकांकी आम्ही लिहिली म्हैस आणि महिला मंडळ की त्या महिला मंडळामध्ये म्हैस पाळायचं ते ठरवतात अशा तऱ्हेचा त्याचा तो विनोदी विषय आहे. आणि मग म्हशीकडून मग त्या बहिणीकडून ट्रेनिंग कसं घ्यायचं वगैरे वगैरे दूध कसं काढायचं विकायचं कसं वगैरे असं खूप तिला चारा कसा घालायचा वगैरे असं खूप मजेदार त्या एकांकिकेमध्ये आहे. सातच पात्र त्या एकांकिकेमध्ये होती आणि तो महिलांसाठी लिहिलेला कदाचित पहिला फार्स होता एकांकिका स्वरूपाचा. मला नागपूरमधल्या एका दिग्गज दिग्दर्शकांनी म्हटलं सुद्धा अरे महिला एकांकिका लिहितोय तू आणि त्यातही ते विनोदी लिहितोय आणि ती पण फार्सिकल आहे इतक्या वेगाने जाणारी वगैरे आहे कसं काय होऊ शकेल. पण त्या महिलांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये होतं त्यांचा सहभाग फार मोठा होता. खूप त्यांनी तालमी केल्या त्याच्यामध्ये संजय जोग सुद्धा तालमीला यायचा तेव्हा त्याची होणारी पत्नी पण तिथे होती ही पण तालमीला यायची आणि एक खूप छान त्या तालमीमध्ये एक माहोल असायचा आणि ते विनोदी बायकांना करायला मिळतं म्हणून. आणि तुला कल्पना नाही ती नाटक जेव्हा धनवटे रंगमंदिरामध्ये सादर झालं त्या नाटकाला दुसरं बक्षीस मिळालं आणि सगळ्या बायका किंवा त्या काळातले ते काही क्रिटिक्स होते त्यांनी मला सांगितलं बायकांसाठी इतकं विनोदी तू लिखाण केलं हॅट्स अप टू यू. आणि त्याच्यानंतर जवळजवळ आजपर्यंत म्हणजे त्या नाटकाला लिहून किमान 50 वर्षाचा आसपासचा काळ झालेला आहे तरी आजही त्या नाटकाचे प्रयोग सुरू आहे. भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा त्याचे प्रयोग झाले आणि माझ्या अंदाजे मला ज्या काही प्रयोगाचं परवानगी मागितली म्हणा असे जवळजवळ 1000 परवानगी मला मागितलेल्या आहेत लोकांनी त्याचे प्रयोग झालेले आहेत. त्यामुळे एक प्रयोगक्षम एकांकिका आणि विनोदी एकांकिका आणि लोकांची करमणूक करणारी एकांकिका आणि महिलांनी सादर केलेली एकांकिका हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
1: आकाशवाणी करता पण आपण प्रचंड लिखाण केलेलं आहे आणि बरीच नभोनाट्य आकाशवाणीवरनं प्रसारित झालीत तर आकाशवाणीचं आणि आपलं नातं नेमकं कसं होतं?
0: काय झालं की जेव्हा मी कविता लिहित होतो त्यावेळेस इथे भालचंद्र बूट म्हणून कविता रिसायटेशनचे इन्चार्ज होते कोणीतरी मला सांगितलं की तुमच्या कविता तुम्ही त्यांना दाखवा आणि मग मी त्या त्यांना नेऊन दाखवल्या. त्या कविता त्यांना इतक्या आवडल्या की त्यांनी ताबडतोब मला फोन केला की या या तारखेला आपण तुमच्या कवितांचा कार्यक्रम करतो. त्या दोन कवी असायचे माझ्याबरोबर मला वाटतं सुधीर देव होते आणि मी होतो आणि या दोन्ही कवींचा तो कार्यक्रम आकाशवाणीवरती झाला आणि त्या कविता खूप लोकांना आवडल्या. आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये रेडिओवरती येऊन रिसायटेशन होणं किंवा कवितांसारखा कार्यक्रम होणं आणि तो रेडिओ ऐकला जायचा खूप आणि लोकांच्या मनामध्ये ते असायचं म्हणजे मी जिथे राहत होतो खामगावला तिथल्याही माझ्या मित्रमंडळींनी ते ऐकलं इथल्याही लोकांनी खूप ऐकलं आणि मग एक तो रेडिओ स्टार आहे भाई रेडिओ स्टार आहे असं ते उगीच ते विनोदाने थोडंसं हे झालं आणि मग कुठेही कार्यक्रम झाल्यानंतर रेडिओ स्टार उदयन ब्रह्म असं ते विरोध लागलं पाठीमागे त्याला काही खरा अर्थ नव्हता. पण त्याच्यानंतर ज्या एकांकिका होत होत्या बाहेर तेव्हा इथले स्टेशन डायरेक्टर होते मिस्टर सुब्रमणी म्हणून त्यांनी मला म्हटलं की तुम्ही बाहेर इतकं लिहिता आकाशवाणीसाठी का नाही लिखाण करत. तर म्हटलं ठीक आहे त्यामुळे तुम्ही या आकाशवाणीमध्ये त्यांनी मला बोलवलं तेव्हा मला मग त्यांनी सांगितलं की तुम्ही काणे मॅडमला भेटा. त्यामुळे मग मॅडम काण्यांकडे मी जेव्हा गेलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुम्ही लिहू शकता इथं नाटकं लिहिता तुम्ही तर संवाद लिहिण्याची तुमच्यात ताकद आहे फक्त नभोनाट्याचे काही पथ्य तुम्हाला पाळावे लागतील. तर ते सुरुवातीला मी त्यांनी गाईड केलं की असं असं तुम्ही नभोनाट्य लिहा आणि पहिलंच नवनाट्य आता मला आठवत नाही त्याचं नाव काय होतं पण बहुतेक म्हातारे आणि पुतळा असं काहीतरी होतं पण ते खूप लोकांनी ऐकलं आणि खूप पत्र आली आकाशवाणीला. मग त्याच्यानंतर मात्र मग गाणे मॅडमनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देणारच आणि तुम्ही तयार राहत जा. नंतर आकाशवाणीला विनोदी नाटक दिवाळी अंकासाठी नागपूर आकाशवाणी केंद्र हे एक प्रकारचं विनोदी नाटक इथूनच घ्यायचं नभोनाट्य आणि मग तो सरळ कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे यायचा. त्यावेळेस दिवाळीसाठी जे नभोनाट्य द्यायचे ते 1 तासाचं असायचं आणि 1 तासाचं रेडिओ प्ले लिहिणं मोठं काम असतं. त्याच्यात जाणं येणं हा भाग नसतो आणि हा चहाचा कप ठेवला का आपण वगैरे अशी प्रत्येक ऍक्शन तुम्हाला शब्दामध्ये एक्सप्लेन करावी लागते. नभोनाट्य लिहिताना काही ती पथ्य असतात ती पाळावी लागतात. आणि कुठेही लूज तिथे एंड होत

0: उत्सुकता कामन असतो, त्यामुळे कायम लोकांमध्ये उत्सुकता आणि कायम हास्य तुम्हाला लोकांमध्ये निर्माण करत ठेवावं लागतं. हे मला साधलं आणि त्याच्यानंतर जवळजवळ 25-1 नवनाट्य मी लिहिलीत. मोस्टली सगळी विनोदीच होती. त्याच्यातलं मुखोटे आणि चेहरे नावाचं नाटक होतं माझं, नवनाट्य होतं. की माणसाचा चेहरा कसा बदलत बदलत जातो आणि ईश्वराने माणसाच्या चेहऱ्यासाठी एवढं हे केलेलं आहे की सगळे महत्वाचे अवयव चेहऱ्याला चिकटले आहे. की नाक श्वास घेण्याचं, ऐकण्याचं कान, खाण्याची जीभ, पाहण्याचे डोळे, सगळे महत्वाचे इंद्रिय चेहऱ्याला चिटकवलेले आहे. आणि या चेहऱ्याच्या काही शिष्टसंमत घड्या आहेत, त्या घड्या तुम्हाला तशा तशाच उकळाव्या लागतात. साहेबांसमोर बोलताना चेहरा तसाच ठेवावा लागतो, बायकोसमोर ठेवताना चेहऱ्याची घडी वेगळी ठेवावी लागते, मुलांसमोर बोलताना चेहऱ्याची घडी वेगळी ठेवावी लागते. या घड्या जर चुकल्या तर मग तुम्हाला काय बोलणे खावे लागतील सांगता येत नाही. असा तो विनोदी प्रकार होता. त्याचं मग इंग्लिश ट्रान्सलेशन झालं मास्क अँड फेसेस म्हणून. आणि मग ते दिल्लीला गेलं आणि पुढे मग ते मला त्याचं पुढचं फारसं मला माहित नाही, पण ते मलासाठी तो एक मानाचा मी तुरा समजतो.
1: आता आपण एखादं नाटक लिहितो आणि दिग्दर्शित करतो तर बरेच बदल होत असतात, तर त्यावेळेला काय वाटतं लेखक म्हणून?
0: काय असतं की ज्याला आपण स्टेजसाठी लिखाण करतो त्यावेळेस लेखकाने ही तयारी ठेवली पाहिजे की जी रंगावृत्ती ज्याला आपण म्हणतो ती रंगावृत्ती म्हणजे कसं असतं, लेखक हे नाटक दिग्दर्शकाला देतो, दिग्दर्शक हे नाटक पात्रांना देतो आणि पात्र हे नाटक लोकांपर्यंत पोहोचवतात. हा असा नाटकाचा प्रवास आहे. त्यामुळे एकाने दुसऱ्याला देण्यामध्ये पुष्कळशा गोष्टी गळून जातात. दिग्दर्शकाला दिल्यानंतर काही गोष्टी तिथे गळतात, त्याने दिल्यानंतर पात्राने दिल्यानंतर काही गोष्टी तिथे गळतात आणि पुढे प्रेक्षकांपर्यंत पोहोचेपर्यंत काही गोष्टी गळतात. त्याच्यामुळे तुम्ही लिहिलेलं नाटक फायनल प्रेक्षकांच्या कानावरती त्यातले काय जाईल हे तुम्हाला नेमकं सांगता येत नाही. काही ठिकाणी ॲडिशन होतात, विनोदी नाटकामध्ये तर हा प्रकार फारच होतो, तर हा प्रकार असतो. पण नाटक मुळातच हा प्रवास असा आहे लेखकांपासून तर प्रेक्षकांपर्यंत. या प्रवासामध्ये थोडंसं पात्र गळत गळतच जातं, हे होतच असतं. पण बदल तुम्हाला काही गोष्टीसाठी रंगमंचाच्या दृष्टिकोनातून ते बदल लेखकाला ॲक्सेप्ट करावे लागतात आणि करावं.
1: जाता जाता जे आता नवोदित लेखक आहेत जे लिखाणाकडे वळत आहेत, त्यांनी कसं लिखाण करावं, काय प्रोसेस असावी, याविषयी काय मार्गदर्शन कराल?
0: मला स्वतःला असं वाटतं वैदेही की माणसांनी किंवा लेखकांनी किंवा कवींनी एक तर स्वतःच्या विचारांशी स्वतःच्या पिंडाशी प्रामाणिक राहावं. माझा पिंड काय आहे, तुम्ही 2-3 नाटकं किंवा कथा किंवा कविता लिहिल्यानंतर आपल्याला आपलंच कळतं की माझा पिंड कसा आहे. मला स्वतःला असं वाटतं की विनोदी लेखक त्या मानाने समाजामध्ये कमी आहेत, पण समाजाला विनोदाची गरज आहे. तुला खूप आश्चर्य वाटेल, मार्क ट्वेन हा जो लेखक होता याने असं म्हटलेलं आहे की द सिक्रेट सोर्स ऑफ ह्युमर इज सॉरो. दुःखातून विनोदाचा जन्म होत असतो आणि दुःखाला काटशहा देण्याचं सामर्थ्य एका विनोदामध्ये आहे. म्हणजे दुःखी माणसाला हसवण्याचं सामर्थ्य, म्हणजे अगदी मृत्यूशय्येवरती असलेल्या माणसाला सुद्धा हसवण्याचं सामर्थ्य विनोदामध्ये आहे. आणि आजच्या धकाधकीच्या काळामध्ये स्ट्रेस स्ट्रेन इतका आहे, यामध्ये जर थोडासा जर विनोद लोकांपर्यंत आपण पोचवू शकलो आणि त्यांच्या मनावरचा हा जो ताणतणाव आहे हा जर कमी करू शकलो तर मला असं वाटतं जीवन जगण्याचं सामर्थ्य त्यांना मिळू शकेल. त्यामुळे थोडासा विनोदाकडे लेखकांनी आपला कल वळवावा. याचा अर्थ असा नाही की तुमचा जो पिंड आहे त्या पिंडाला तुम्ही काटशा देऊन विनोदच लावा, पण लोकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कसा करता येईल याचा प्रयत्न मात्र लेखकांनी जरूर करावा आणि स्वतःशी प्रामाणिक राहावं, स्वतःच्या लेखनाशी प्रामाणिक राहावं. आजकाल काय झालेलं आहे की तुम्ही लिहिलेलं साहित्य आणि सादर होणारं साहित्य यामध्ये इतकं खूप तफावत झाली की लोकांना काय आवडतं ते तुम्ही फॉर द गॅलरीज तुम्ही लिहायला लागलेले आहात. तर हा प्रकार नको. मी माझ्याशी प्रामाणिक राहिलो पाहिजे की मला जे सुचतं आहे ते मी लिहील आणि ती खरी आतून आलेली प्रतिभा असते. तुमच्या आतल्या प्रतिभेशी तुम्ही प्रामाणिक राहा, प्रामाणिकपणे लिहा, टू द गॅलरीज लिहू नका. लोकांना संस्कारक्षम साहित्याची आज गरज आहे की लोकांवरती चांगले संस्कार होणं गरजेचं आहे आणि साहित्य हे माध्यम त्याच्यात असते आहे. बर्नार्ड शॉ सारख्या लोकांनी म्हटलेलं आहे की 30 वर्षाचं नाटक राहिलं तर ते चिरंतन किंवा चिरंजीव नाटक असं समजावं. आणि मला खात्री आहे की मराठी भाषेमध्ये विनोद, प्रगल्भता, चांगले विचार, सक्षम साहित्य

0: लिहिणारे लेखक आहेत त्यांनी जर खरोखर मनापासून ठरवलं की मी आज समाजासाठी असं साहित्य लिहील की जे लोकांवरती खरोखर प्रभाव टाकेन तर ते सगळे लिहू शकतील, तर स्त्रिया असो की पुरुष असो. आणि मला खात्री आहे की याच्यानंतर मराठी भाषेतलं साहित्य हे फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय साहित्यामध्ये त्याचं अग्रणी स्थान राहील असं मला खात्रीने वाटतं.
1: कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी एखादी विडंबनात्मक कविता.
0: मगाशी मी तुम्हाला एक पोस्टमनची कविता ऐकवली होती सगळ्यात कार्यक्रमाच्या सुरुवातीला. ते विनोदी काव्य होतं, पण विडंबन काव्य म्हणजे असलेल्या काव्याचं विडंबन करणं, त्याला वेगळ्या प्रकारामध्ये त्याला विनोदी हे करणं. एक फार जुनं गाणं होतं, लपविला असतो हिरवा चाफा, तर त्यावरती मला एक थोडस विनोदी हे करावं असं वाटलं. आणि जो प्रत्येकामध्येच आपल्या डोक्यावरती जो पांढरा केस उगवला तर सगळ्यांना अस्वस्थ करणारे तो विचार असतो, स्त्रिया असो किंवा पुरुष असो. तर त्यावरती मी एक हे केलेलं आहे की लपविलास तू केस पांढरा, लपविलास तू केस पांढरा, रंग तयाचा लपेल का, केस लपे वय लपेल का, परवा परवा नव्हते काही आणि अचानक दिसला बाई, कितीक उपटला मुळापासूनही तरी वाढतयाचे असेच का, केस लपे वय लपेल का, कल्पावरती कल्प लाविले, कितीक रुपये खर्ची घातले, डोळी पाहता भीती जागते, घात करून हा बसेल का, केस लपे वय लपेल का, अजून तरुण मी तरतरीत ग, अजून तरुण मी तरतरीत ग, आणि तनू जणू भावगीत ग, तरीही दिसता हा मेला ग, म्हातारी जग म्हणेल का, केस लपे वय लपेल का, केस लपे वय लपेल का.
1: क्या बात है उदयन ब्रह्म सर, आपण वयात वेळ काढून इथे आलात आणि इतकी छान चर्चा आपल्यामध्ये घडली, आपल्या साहित्याचा प्रवास आम्हाला उलगडता आला. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
1: श्रोते हो, सुप्रसिद्ध लेखक उदयन ब्रह्म यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण साहित्य सौरभ हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. सायंकाळचे 6:55 झाली आहेत. काही संदेश.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
4: छोटी सी रिश्वत क्या सच में इतनी छोटी होती है? नहीं, रिश्वत सिर्फ पैसे का लेन देन नहीं बल्कि ईमानदारी और व्यवस्था पर चोट है. याद रखिए, न रिश्वत लेंगे न रिश्वत देंगे. अपने अधिकारों के लिए जागरूक बनिए और भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाइए. अगर कोई आपसे रिश्वत की मांग करता है तो चुप मत रहिए. संबंधित सतर्कता या भ्रष्टाचार निरोधक अधिकारी को इसकी सूचना दीजिए. सतर्क रहें, ईमानदार रहें, भ्रष्टाचार मुक्त भारत के निर्माण में अपना योगदान दें.
5: श्रोते हो, सार्वजनिक प्रशासनात पारदर्शक

0: पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी तसंच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जातो. यंदा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जाणार आहे. त्याची संकल्पना आहे समृद्धीसाठी संभाव्यता. तेव्हा चला सार्वजनिक प्रशासनात सतर्कता बाळगून भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करूया.
1: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वासंदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.
2: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्युझिन, वेटरने फेकला स्पिन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले

0: साठी संपर्क साधा 8800004334.
1: रोहन आणि रियाच्या लव्ह स्टोरीची मॅच झाली सुरू. दोघांनी खाल्लं इटालियन क्यूझिन, वेटरने फेकला स्पिन, 4000 आलं बिल. रोहनचे धडकले जोरात दिल, तो आपले वॉलेट गेला होता विसरून. रियाने केले डिजिटल पेमेंट, बनली कूल. तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून UPI ने करा पेमेंट, डिजिटल पेमेंट ने जिंका लाइफ ची प्रत्येक टूर्नामेंट.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
4: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण प्रादेशिक बातमीपत्र ऐकू शकणार आहात.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं 4,000 तर चांदी 9,000 रुपयांनी स्वस्त. केंद्र सरकारनं राज्यातल्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकासह राज्याचा दौरा करणार असल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं.
1: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर और कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहां की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के.
0: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चौहान यांनी स्पष्ट केलं. पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबिया पिकांना प्राधान्य द्यावं. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता आहे असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी. पेरणीला विलंब झाला तर उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं, खतं आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे राज्यातल्या 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायचा आहे असंही ते म्हणाले.
2: आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहे की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठला अधिकारी कर्मचारी हा चॅलेंज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्यांशी चर्चाही केली पाहिजे. दुष्काळाचं काही ठिकाणी एक एक मुद्दा याच्यात सोडवला गेला पाहिजे. सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही. आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभागात करेलच.
0: एसटी महामंडळाकडे असलेल्या गाड्यांचा ताफा 2037 पर्यंत 100% इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे.

0: आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिली. ते मुंबईत एसटी संचालक मंडळाच्या 312 बैठकीत बोलत होते. एसटीच्या ताफ्यात आता दाखल होणाऱ्या सुमारे 5,000 डिझेल बसेस या शेवटच्या डिझेल गाड्या ठरणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्यानं इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवली जाणार आहे. 7 ते 8 वर्ष वापर झालेल्या जुन्या गाड्यांचं इलेक्ट्रिकमध्ये रुपांतर करण्याची मोहीम 2027 पासून टप्प्याटप्प्यानं राबवली जाईल. त्याचबरोबर प्रवासी वाहतुकीच्या गरजेनुसार नव्या ई बसेसची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाईल असं त्यांनी सांगितलं. 2,000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि CBSEला सांगितलं. 7वी, 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं CBSEनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषे चा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले. महानगरपालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. 3 दिवसात आत्मसमर्पण करायचे निर्देशही न्यायालयानं म्हात्रेला दिले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आम्ही कुणासोबत जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आपल्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत पण आपण कुठंही जाणार नाही असं एका प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळ निवारणासाठी केलेल्या मागण्यांबाबत आम्ही 2-4 दिवसात सरकारकडे याबाबत आग्रह करू. आपल्याला भांडण करायचं नाही. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर रस्त्यावर उतरून संघर्ष करू असं ते म्हणाले. तुम्ही थकबाकीदार असाल तर नवीन कर्ज तुम्हाला मिळणार नाही, केळी पिकाला मदत नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होणं गरजेचं आहे असंही पवार यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसनं आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. यावेळी ज्ञानेश कुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून अटक करा अशी मागणी करण्यात आली. तशी निवेदनं आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात 150 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याचं वृत्त आहे. मालेगावजवळ नांदगाव बुद्रुक इथं काल आठवडे बाजार होता. तिथून आणलेला भेळ भत्ता खाल्ल्यानंतर स्थानिक तसंच परिसरातल्या नागरिकांना उलटी, पोटदुखी आणि ताप असा त्रास सुरू झाला. सर्वांची प्रकृती स्थिर असून कुणीही गंभीर नसल्याचं अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ मोमीन यांनी सांगितलं. मुंबईत सांताक्रूज इथं एका गृहनिर्माण संस्थेतल्या अंतर्गत मलवाहिन्यांची सफाई करण्यासाठी उघडलेल्या महानगरपालिकेच्या मॅनहोलमध्ये पडून एक सफाई कर्मचारी ठार झाला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेनं फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 1,124 अंकांची घसरण झाली आणि तो 72,772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22,780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4,130 रुपयांनी स्वस्त झालं तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागे 4,030 रुपयांनी कमी झाल्या. त्यामुळं सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागे 9,300 रुपयांनी स्वस्त झाली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदकसंख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली. सध्या भारत 4 सुवर्ण, 20 रौप्य आणि 21 कांस्य अशा एकंदर 45 पदकांसह पदकतालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवेसिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10,000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नाव कोरलं. मुरली श्री

0: शंकर यानं पुरुषांच्या लांबुडीत रौप्य पदकावर नाव कोरलं. मालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू पीटी उषा यांचा 40 वर्षांपेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुरु आशिया क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं.
1: धुळे शहरात बाजारपेठ परिसरातल्या आग्रा रोडवर झालेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी आज 2 संशयितांना अटक केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून एका देशी बनावटीच्या पिस्तुलासह जिवंत काडतूसही जप्त केली आहेत. पालघर जिल्ह्यात सफाळे जवळच्या विलंगी गावात 2 दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला. काल रात्री 8:15 सुमाराला ही घटना घडली. दरोडेखोरांनी अंदाजे 3.5 तोळ्यांचं सोनं लुटून तिथून पोबारा केला. सेवा संकल्प अभियानाला आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले इथल्या मुलींच्या शासकीय वसतिगृहात सुरुवात झाली. त्यानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले होते. राज्य सरकारनं केलेल्या दुष्काळी उपाययोजना शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पुरेशा नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती. आणि जागतिक पातळीवरच्या अस्थिर वातावरणामुळे शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं 4000 तर चांदी 9000 रुपयांनी स्वस्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत. ठीक 7:15 आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकू शकणार आहात.
3: श्रोते हो, सार्वजनिक प्रशासनात पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी तसंच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जातो. यंदा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जाणार आहे. त्याची संकल्पना आहे समृद्धीसाठी संभाव्यता. तेव्हा चला सार्वजनिक प्रशासनात सतर्कता बाळगून भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करूया. 1858 राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
4: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
3: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
5: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.
6: छोटी सी रिश्वत क्या सच में इतनी छोटी होती है? नहीं, रिश्वत सिर्फ पैसे का लेन देन नहीं बल्कि ईमानदारी और व्यवस्था पर चोट है. याद रखिए, न रिश्वत लेंगे न रिश्वत देंगे. अपने अधिकारों के लिए जागरूक बनिए और भ्रष्टाचार के खिलाफ

0: आजकाल कामासाठी किती भटकावं लागतंय रे बाबा. ही रस्त्याची कामं मिळणं पण कठीण झालंय रे बाबा आजकाल. अरे काम शोधायचं सोडून दिनू चाललाय कुठं? काय रे दिनू, अरे कुठं चाललाय?
1: अरे मुलाला शाळा सोडायला चाललो ना मी.
0: अरे इथं दोन वेळेच्या खायचं वांदे झालंय, आता तू मुलांना कुठं शिकवतोय रे?
1: अरे बाबा आपल्या नशिबी दगड दोंड आलत राहिला, पण निदान मुलांच्या नशिबी तरी सुखाचा पारका शिवून देखील. अरे नाही का, आता आपल्या सरकारनं मोफत शिक्षणाची सोय केली
0: आहे,
1: त्याचा लाभ घे आणि भलं कर आपल्या पोराचं आणि आपल्या जीवनाचं बी.
0: वय रे बाबा.
2: आपली मुलं ही आपली आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती आहेत.
3: आपली मुलं शिकली तरच आपण आणि आपलं राष्ट्र सर्वार्थाने पुढे जाईल.
2: या विनामूल्य शिक्षण घडवा यशस्वी जीवन.
4: श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत त्यांनी घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे आणि त्यातूनच लखपती दीदी ही योजना देशभरात राबवली जात आहे. याच योजनेच्या विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष मधून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय आणि प्रशासकीय प्रवासाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे प्रधानमंत्री या 2.5 दशकांच्या आपल्या धोरणात्मक वाटचालीत त्यांनी महिला सक्षमीकरणाला देशाच्या अर्थकारणाचा मुख्य कणा मानलं. या दृष्टिकोनातूनच त्यांनी महिलांसाठी राबवलेल्या अनेक योजनांपैकी एक म्हणजे लखपती दीदी ही योजना. देशभरात आज मितीला 10 कोटींपेक्षा जास्त महिला 90 लाखांपेक्षा जास्त बचत गटांशी जोडलेल्या आहेत. या मोठ्या संख्येला बचत गटांच्या माध्यमातूनच आर्थिक पाठबळ आणि इतर सहाय्य पुरवत महिलांच्या उद्योजकतेला बळ देत महिलांच्या नेतृत्वातील विकासाचा मार्ग प्रशस्त करण्याचं काम लखपती दीदी योजनेअंतर्गत केलं जात आहे. या योजनेअंतर्गत महिलांचं वार्षिक उत्पन्न किमान 1 लाख रुपयांचा टप्पा पार करेल हे ध्येय साध्य केलं जात आहे. त्यामुळेच तर ही योजना आर्थिक पातळीवर महिलांची आत्मनिर्भरता, त्यांच्या कुटुंबाची सर्वांगीण प्रगती, सामाजिक प्रतिष्ठा आणि अंतिमतः महिला सक्षमीकरणासारख्या पैलूंना स्पर्श करणारी ठरली आहे. अल्पावधीतच या योजनेला मिळालेल्या यशामुळे केंद्र सरकारनंही आता आपल्या लक्ष्याचा विस्तार करत 3 कोटी लखपती दीदी घडवण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलंय. याच पार्श्वभूमीवर या योजनेमागच्या प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीविषयी अधिक सांगतायत राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या वर्षा भोसले.
1: लखपती दीदी उपक्रमाचा केंद्रबिंदू महिलांना केवळ लाभार्थी न ठेवता उत्पन्न निर्माण करणाऱ्या आर्थिक घटकांमध्ये त्यांचं रूपांतरित करणं हा आहे. DAY NRLM अंतर्गत महिलांना बचत गटांमध्ये संघटित करून त्यांना बँक कर्ज, कौशल्य, व्यवसाय नियोजन, विविध तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं जातं. संभाव्य लखपती दीदींसाठी कम्युनिटी रिसोर्सेस पर्सन मार्फत लाईव्हलीहूड बिझनेस प्लॅन तयार करण्यापासून वित्त पुरवठा आणि बाजारपेठेशी त्यांना जोडण्यापर्यंतची सगळी मदत केली जाते. लखपती दीदी ही फक्त 1 लाख उत्पन्नाची संकल्पना नाही, त्यामागे खूप मोठा विचार आहे. ग्रामीण भागातील महिलेला फक्त लाभार्थी ठेवायचं नाही तर तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणं, तिला सक्रिय उद्योजक बनवणं, केवळ तिला कर्ज देणं किंवा मदत देणं यापेक्षाही अधिक उत्पन्न निर्माण करण्याच्या क्षमतेशी तिला जोडणं हा मुख्य हेतू आहे. महिलांना बचत गटांमध्ये संघटित करून त्यांना

0: व्यवसाय नियोजन, त्यातल्या तांत्रिक गोष्टी शिकवत असताना बाजारपेठ कशी उपलब्ध करायची यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी लाईव्हलीहूड बिझनेस प्लॅन तयार करण्यापासून बाजारपेठेशी जोडणीपर्यंतची मदत, यातून काय होतं तर तिचा स्वतःवरचा विश्वास वाढतो. देशात 10 कोटीहून अधिक ग्रामीण कुटुंब ही 92 लाख सेल्फ हेल्प ग्रुप मध्ये संघटित आहेत. आज 3.5 कोटीहून अधिक सेल्फ हेल्प ग्रुपच्या सदस्य या लखपती दीदी झालेल्या आहेत. पूर्वी ग्रामीण भागातली महिला कष्ट करत नव्हती का? करत होती. ती पशुपालन, घरगुती उत्पादन, छोट्या व्यवसायात काम करत असली तरी त्याची औपचारिक बाजारपेठेत काही स्वतंत्र व्यवसाय म्हणून नोंद नव्हती. ती आता होऊ लागली. सेल्फ हेल्प ग्रुपच्या मॉडेलमध्ये त्याच महिलांना बँकिंग, कर्ज, व्यवसाय, ब्रँडिंग, बाजारपेठ यांच्याशी जोडलं जात आहे आणि महिलांना सक्षम केलं जात आहे. आज 3.5 कोटीपेक्षा अधिक महिला लखपती दीदी म्हणून सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण महिला म्हणजे केवळ मदतीची गरज असलेली व्यक्ती नाही, तर या चौकटी ऐवजी ग्रामीण महिला ही उद्योजक, आर्थिक भागीदार अशी तिची ओळख निर्माण होती आहे. आणि म्हणूनच राष्ट्र सेवा म्हटलंय. ही काही राजकीय घोषणा नाही, यातून आर्थिक परिणाम काय साध्य होतो ते महत्वाचं. महिलेचं उत्पन्न वाढल्यामुळे तिच्या कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेत आणि तुलनेने तिच्या स्थिर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. स्थानिक पातळीवरती तिच्या व्यवसायातलं योगदान वाढतंय आणि ग्रामीण बाजारपेठेतले आर्थिक व्यवहार सुद्धा यामुळे वाढत आहेत. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. लखपती दीदीचा केंद्रबिंदू फक्त महिलेला मदत करण्यापेक्षा तिचं उत्पन्न वाढवणं, तिला व्यवसाय करायला शिकवणं, तिने तयार केलेल्या उत्पन्नाला बाजारपेठ मिळवून देणं आणि त्यातून तिची आर्थिक निर्णय क्षमता वाढवून ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत तिला सहभागी करणं हा आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या दूरदर्शी भूमिकेमुळे आज देशातल्या लाखो महिलांच्या आकांक्षांना नवं बळ मिळालंय. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून मिळणारं आर्थिक पाठबळ आणि व्यावसायिक प्रशिक्षण यामुळे यशस्वी उद्योजिका अशी त्यांची ओळख बनू लागलीय. कुटुंबावरची आर्थिक निर्भरता संपू लागलीय, समाजातली प्रतिष्ठा वाढू लागलीय. याच पार्श्वभूमीवर या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या वीणा लाड या लाभार्थी लखपती दीदींचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया त्यांच्या शब्दात.
2: माझ्या बचत गटाचे नाव महालक्ष्मी माऊली महिला बचत गट. सर्वप्रथम मी गृहिणी होती, घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची होती. बचत गटाच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रदर्शन भरवले जायचे. प्रदर्शनामध्ये मी स्वतःच्या हाताने बनवलेल्या खाद्य पदार्थाच्या विक्रीतून मिळालेला नफा पाहून मी प्रेरित झाले आणि उद्योगाची संकल्पना डोक्यात आली आणि पुढे विविध खाद्य पदार्थांचे प्रशिक्षण घेतले. सूक्ष्म लघु उद्योग अन्न प्रक्रिया अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, बदलत्या शैलीनुसार नाश्त्याचे विविध प्रकारचे प्रशिक्षण घेतले. व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे महानगरपालिकेच्या सहाय्याने लखपती दीदी योजनेमुळे कर्ज मिळण्यास मदत झाली आणि कर्ज मिळाल्यानंतर घरगुती खाद्य पदार्थ जसे की मोदक, पुरणपोळी, विविध प्रकारच्या दिवाळीचा फराळ मोठ्या प्रमाणात बनवला. वर्षाच्या सरासरी अंदाजे 1,15,000 ते 16,000 उत्पन्न मिळायला लागले. आम्ही बनवलेले पदार्थ घरगुती चवदार स्वच्छ जागेवर बनवत असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला आणि ग्राहकांच्या पसंतीलाही उतरला आहे. मुलांच्या शिक्षणासाठी हा हातभार लागला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. आर्थिक कुटुंबात छोट्या मोठ्या निर्णयात माझा सहभाग वाढलाय. समाजामध्ये एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण झाली. महिलांच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करून जो मान सन्मान दिला जातो त्याचा मला सार्थ अभिमान आहे.
3: भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी ही लखपती दीदी योजना आणून महिलांच्या सक्षमीकरणाला मोठा आधार दिला.
1: श्रोते हो, खरं तर लखपती दीदी योजनेची यशस्वी अंमलबजावणी शक्य झालीय ती देशभरात विस्तारलेल्या बचत गटांच्या जाळ्याच्या माध्यमातून. महिलांमधली उद्योजकता हेरणं, त्यांना एकत्र करणं, या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य, ते प्रशिक्षणासाठीचा दुवा बनणं आणि प्रत्यक्ष उत्पन्न मिळवण्यासाठी बाजारपेठा ते कौशल्याधारित रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याचं मोठं काम हे बचत गट करत आहेत. एका अर्थानं आर्थिक संधींपासून वंचित असलेल्या देशातल्या महिलांची लखपती दीदी ही ओळख बनवण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प हे बचत गट साकार करत आहेत. हीच भूमिका अधिक समजावून सांगत आहेत मुंबईतील आधार महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष योजना ठोकळे.
4: आज लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून अनेक कामकाज, आर्थिक शिस्त, पंचसूत्री योजनेचं योग्य पालन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद म्हणजे लखपती दिदी कार्यक्रमासाठी आमची निवड झाली होती. सुरुवातीपासूनच महिला सक्षमीकरणावर आमची संस्था गेली 17 वर्ष काम करते. महिलांच्या मनात

0: आणि थोडी भीती होती. आपण व्यवसाय करू शकतो का, घरचे पाठिंबा देतील का. नंतर लखपती दीदीच्या माध्यमातून या बचत गटांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आमची संस्था गेली अनेक वर्ष त्यांना सहाय्य करत आहे. महिलांची आवड काय आहे, त्यांची स्थानिक उपलब्धता काय आहे, बाजारपेठातील मागणी काय आहे, हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येक व्यवसायाची निवड ही स्वतंत्रपणे केली जाते. मग ते ग्रामीण भागातील बचत गट असतील किंवा शहरी भागातील बचत गट असतील. जर शहरी भागातील बचत गट असतील तर त्यांना आम्ही बचत गटाच्या सहाय्याने आर्थिक सहाय्य मिळवून देणं, म्हणजे सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना छोटे छोटे कर्ज उपलब्ध करून देणं. मग ते स्थानिक लेवलला काय व्यवसाय करू शकतात, तर ग्रामीण भागात असेल तर दुग्ध व्यवसाय करू शकतात, शेळी पालन करू शकतात, कुक्कुटपालन करू शकतात, असे शेतीपूरक व्यवसाय ते करू शकतात. हे झालं ग्रामीण भागातलं. पण जर का आपण शहरी भागातलं घेतलं तर शहरी भागात काय, तर जे ग्रामीण भागातले बचत गट आहेत त्यांच्याकडून आम्ही घरगुती मसाले असतील, लोणची असेल, पापड असेल, असे जे वस्तू आहेत इकडे त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देतो. आणि ग्रामीण भागामध्ये शहरी भागातून बचत गटाला आपण काय देऊ शकतो, तर अनेक जे आपण छोटे महिलांसाठी जे प्रशिक्षण दिले जातात, त्याचे कपडे शिवले जातात, हे कपडे आपण तिकडे देऊन आणि त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने ग्रामीण आणि शहरी भागाची देवाणघेवाण करून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून हे जाळं विणलेलं आहे. संस्थेच्या माध्यमातून इगतपुरी सारख्या आदिवासी बहुल भागामध्ये अनेक महिलांना आम्ही बचत गटाच्या माध्यमातून कुक्कुटपालन, शेळी पालन साठी उद्योग व्यवसाय सुरू करून दिलेले आहे. बचत गटाच्या महिलांचे युनिट तयार करून त्यांनी 10-10 महिलांना एकत्र येऊन त्या महिलांनी प्रशिक्षण घेतलंय आमच्याकडे. मग ते कसं, ते नियोजनाचं प्रशिक्षण घेतलंय, मग त्यांनी नर्सिंग कोर्सचंही प्रशिक्षण घेतलं, मग त्यांना पेशंट केअर असिस्टंट म्हणूनही काम मिळू लागलं, मग त्यांनी ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण घेतलं, मग त्यांना ते पार्लरमध्ये जॉब मिळू शकला किंवा स्वतः स्वतंत्रपणे व्यवसाय करू शकल्या. अशा ह्या बचत गटांना अर्थसहाय्य म्हणजे मुद्रा लोनच्या माध्यमातून किंवा दुसरे कुठले छोटे लोन असतील त्याच्या माध्यमातून असे आम्ही यांना लखपती दीदी योजनेद्वारे त्यांना बँकांकडून कर्ज काढून दिलं, इतर आर्थिक सहाय्य मिळवून दिलं. महिलांना बँक लिकेज मुद्रा योजना असेल, फिरती निधी भांडवल असेल, आवश्यक कागदपत्र असतील, व्यावसायिक आराखडा तयार करण्यासाठी लागणारी मदत असेल, गटांना चांगल्या काय पतसंस्थांमुळे बँकांशी थेट समन्वय साधू शकतील किंवा सुलभपणे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल, या योजनेअंतर्गत अनेक महिलांना आज स्थानिक, शहरी किंवा बाजारपेठ मिळवून दिलेले. आणि महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या योजना असतील, अशा अनेक योजनांमुळे या महिला बचत गटांच्या लखपती दीदींना फायदा झाला आहे. आज महिलांची वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या वरती पोहोचलेलं आहे. त्याचं कारण आहे कुटुंबातला सकारात्मक बदल, त्यांच्या मुलांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, कुटुंबातील आर्थिक तणाव दूर झालेला आहे. ह्या दर्जेदार शिक्षणामुळे आरोग्यासाठीही महिला स्वतः निर्णय घेऊ शकतात, खर्च करू शकतात, ज्यामुळे घरातील आणि समाजातील त्यांचा आदर वाढला आहे. आता या लखपती दीदी योजनेमुळे खूप सगळ्या महिलांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. मला असं वाटतं की या नव्या ओळखीबद्दल अजून खूप काही आपल्याला करता येऊ शकतं. आधी फक्त चूल आणि मूल या चौकटीत महिला होत्या, पण आता या चौकटीतून बाहेर काढून लखपती दीदी आणि ज्या महिला कधी बँकेत जाऊ शकत नव्हत्या, ज्या महिलांनी बँकेचे व्यवहार कळत नव्हते, आज त्या महिला बँकेत जातात, त्यांना व्यवहार कळतो. या केंद्र सरकारच्या योजनेमुळे महिला उद्योजिका बनली आहेत, महिला निर्भीडपणे बँकेत जातात आणि बाजारात व्यवहार करतात. बचत गट केवळ महिन्याला 100 रुपये जमा करणारा नसून तर आर्थिक स्वावलंबन आणणारी एक भक्कम संस्था म्हणून आज ओळखला जाऊ शकतो, हे फक्त आणि फक्त लखपती दीदी या योजनेमुळे आज मिळालेलं आहे.
1: श्रोते हो, लखपती दीदी योजनेनं तळागाळातल्या महिलांना उपलब्ध करून दिलेल्या संधीनं त्यांच्या जगण्यात नेमका काय बदल घडवून आणला हे जाणून घेऊया या योजनेच्या आणखी एक लाभार्थी स्वाती नवले यांच्याकडून.
2: बचत गटाशी जोडण्या जाण्यापूर्वी माझ्या घरची आर्थिक परिस्थिती फार हालाखालीची होती. घरगुती काम करावं लागत होतं, मुलांच्या शिक्षणासाठी व इतर भौतिक बाबींची पूर्तता करण्यासाठी पैसा कमी पडायचा आणि माझ्या आजूबाजूला परिसरात अशा अनेक महिला होत्या की त्यांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याच्यातनं माझ्या मनात एक कल्पना उभी राहिली की या महिलांना सक्षम करून त्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांची आर्थिक गरज भागवावी, त्यासाठी बचत गट ही संकल्पना प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला उतरवण्यासाठी एक मनात संकल्प केला. प्रारब्ध या नावाचा महिला बचत गट सुरू करून मी त्याच्यावर काम करण्याची सुरुवात केली. आम्हाला लखपती दीदी उपक्रमा अंतर्गत व्यापार, दुकान व्यवसाय, जसे भाजी, छोटे

0: रेडीमेड कपडे विकणे, ज्वेलरी विकणे याचे प्रशिक्षण मिळाले. तसेच मुख्य म्हणजे उद्योजकता व व्यवसाय व्यवस्थापन, व्यवसायाचे नियोजन, मार्केटिंग, बँक कर्ज, आर्थिक व्यवसाय, पॅकेजिंग व ब्रँडिंग, तसेच ऑनलाईन कशी विक्री करावी याचे प्रशिक्षण सुद्धा मिळाले. त्या आधारावर अनेक महिला माझ्याशी जोडल्या गेल्या व अनेक गट मी स्थापन करत करत जवळजवळ 150-200 बचत गटापर्यंत पोहोचली. महिला बचत गट चालू केल्यानंतर माझा उद्देश होता जास्तीत जास्त महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, आणि ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना बघून मला त्या यशाचं खूपच अभिमान वाटत. महिला सक्षमीकरण चे काम करताना मी एवढंच सांगेल की मी महिला सक्षमीकरण नव्हे तर सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्याचे प्रभावी कार्य बचत गटाच्या माध्यमातून करत आहे.
1: श्रोते हो, महिलांच्या नेतृत्वात विकास घडवण्याचा आपला विचार प्रत्यक्ष कृतीत उतरावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म पातळीवर केलेल्या नियोजनाचं उदाहरण म्हणजेच लखपती दीदी ही योजना, आणि हेच त्यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर, आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1385 किलो हर्ट्झवर, तसंच FM बँड 102 मेगाहर्ट्झवर. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कोकणी क्युझिन। अस्सल कोकणी खाद्य संस्कृती, कोकणची अस्सल चव कोकणी क्युझिन मध्ये अनुभव घ्या। ताज्या समुद्री खाद्य पदार्थांपासून तयार केलेल्या खमंग पारंपरिक आणि अस्सल कोकणी पदार्थांचा स्वाद, ज्यात आहे समुद्राची ताजगी, कोकणी मसाल्याचा सुगंध, झणझणीत आणि खमंग चव आणि घरगुती कोकणी स्वयंपाकाची मनमोहक आठवण। ताजे समुद्री खाद्यपदार्थ, कोकणची परंपरा आणि प्रत्येक खासात अस्सल चव, तेव्हा आज संपर्क करा 9834-87-23-98 या नंबरवर। शेतकरी बंधूंनो नमस्कार। कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मत्स्यपालनातील सामान्य रोग आणि माशांच्या आरोग्याचं व्यवस्थापन याविषयीची महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायची आहे, कारण मत्स्यपालनातून चांगलं उत्पादन आणि आर्थिक नफा जर आपल्याला मिळवायचा असेल तर त्यासाठी केवळ आपल्या माशांची योग्य वाढ करणं पुरेसं नाही, तर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे। आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण माशांना होणारे सामान्य रोग, त्याची लक्षणे काय असू शकतात, रोग होण्याची प्रमुख कारणे काय असणार आहेत याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे, आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे स्वप्नील आनंदा नरसाळे यांना, आणि त्यांच्याकडनं याविषयी आपण सविस्तर अशी चर्चा करूयात। तर सर नमस्कार।
1: नमस्कार मॅडम।
0: सर, आपले मासे आजारी पडले आहेत हे शेतकरी बांधवांना कशा प्रकारे कळतं, त्याचं काही लक्षण असतं का?
1: सर, आपल्याला माशाच्या वर्तनात बदल जाणवत असेल, हे आजार किंवा त्यांना जो ताण येतो ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो, त्याचं लक्षण असू शकतं। मासे जर सक्रियप्रमाणे पोतील, थोडे वेगळे पोतील, खाद्य घेत नसतील किंवा एका ठिकाणी जास्त वेळ थांबत असतील किंवा तलाव आहे, तलावाच्या एका कॉर्नरला किंवा एका कोपऱ्याला येऊन जर थांबत असतील तर त्या गोष्टीचं लक्षण गरजेचं आहे। शरीरावर लाल डाग, जखमा, पांढरे ठिपके, त्वचेवर जर जास्त चिकटसा होत असतील, त्या माशाचे पंख जर झिरले असतील, डोळे बाहेर आले असतील, तरी त्याच्या आरोग्याच्या समस्येची चिन्हे असू शकतात। त्यामुळे ही क्षणे जर लक्षात आली तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपण त्याचं निदान करायला पाहिजे। आणि मासे ज्या पाण्यात आहेत, फक्त ते मासेच नाही तर त्या तलावाच्या पाण्याची गुणवत्ताही तपासणं गरजेचं आहे। तसेच इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे एक सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर एक्वाकल्चर, जे फक्त गोड्या पाण्यातल्या माशांसाठी काम करतं, त्यांनी काही काही आपले जे हे आरोग्य तपासणीचे किट वगैरे त्यांनी दाखल केले आहे।

0: आपण वापरू शकतो.
1: जे लक्षणं तुम्ही आता सांगितले त्यावरून शेतकरी बांधवांना कळायला हवं की म्हणजे मासे आजारी पडले आहेत, नाही
0: होय
1: का?
0: मॅडम.
1: बऱ्या आता ह्या माशांना कोणते सामान्य रोग होतात आणि ते कोणत्या प्रकारचे असतात ह्याची देखील कल्पना असायला हवी.
0: बरोबर, नक्कीच. ऍक्च्युली माशांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, ज्याच्यात जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरिया असेल, विषाणूजन्य व्हायरस असेल, बुरशीजन्य ज्यात फंगस वगैरे, आणि परजीवीजन्य म्हणजे पॅरासाइट, अशा प्रकारे आपल्याला विभागता येतील. त्यात
1: अच्छा.
0: सगळ्यात महत्वाचं असतं तलावाचं पाणी. जर तलावाचं पाणी खराब झालं असेल, पाण्याची जर गुणवत्ता खराब झाली असेल, त्यातला प्राणवायू कमी पडला असेल, तर या गोष्टी अतिरेक करतात. कोणताही रोग हा माशाला डायरेक्ट होत नाही, पण जर पाण्याची गुणवत्ता खराब झाली असेल, प्राणवायू कमी असेल, अमोनिया पाण्यातला वाढला असेल, तापमान आणि पीएच ज्याला आपण सामू म्हणतो याच्यात जर अचानक बदल झाला आणि खाद्याचं प्रमाण जर बिघडलं, तर हे बाकीचे आजार बळावले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचं जे दैनंदिन मत्स्यपालन असतं त्याच्यात बाह्य परजीवी, बुरशीजन्य संसर्ग, जीवाणूजन्य संसर्ग आणि पाण्याच्या गुणवत्तेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या वारंवार दिसू शकतात.
1: अच्छा.
0: आणि ह्या रोगाचा उद्रेक हा बहुतांश वेळेला खराब पाण्याची गुणवत्ता आणि पर्यावरणातील बिघाड, त्याचप्रमाणे माशाची केलेली चुकीची हाताळणी, आणि जे पाण्यात शैवाळ असतं ते शैवाळाची कधी कधी अतिवाढ झाली तर त्यामुळे माशांवर एक स्ट्रेस येतो, ताण येतो, आणि हा त्याच्या पाठीमागचे कारण असू शकतो. म्हणून शेतकऱ्याने फक्त रोग झाला हे न पाहता कोणता रोग झालाय, हा रोग कशामुळे झालाय हे समजून घेणे महत्वाचं आहे.
1: त्यासाठी आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला मग घ्यावा लागेल,
0: बरोबर मॅम,
1: नाही
0: नक्कीच.
1: का? बरं, बऱ्याच वेळेला सर असाही प्रश्न निर्माण होतो की काही काही माशांच्या अंगावर आपल्याला पांढरे ठिपके आल्यासारखे दिसतात, मग त्यावेळेस कळत नाही की नेमकं आपण काय करायला हवं.
0: बहुतांश वेळेला आढळणारा आजार हे म्हणण्यापेक्षा किंवा एक लक्षण आपण म्हणू शकतो जो बहुतांश वेळेला आपल्याला माशांमध्ये बघायला भेटतं. माशांच्या शरीरावर किंवा परावर अनेक लहान पांढरे ठिपके येत असतील, त्या पाठीमागे बरीच कारणे आहेत. जसे की मासे अंगतळ्याच्या कडेला किंवा वस्तूला घासतात असे पांढरे ठिपके आल्यावर, किंवा त्यांची हालचालती असामान्य होते, याच्या पाठीमागे एका परजीवी याला कारणीभूत आहे. त्या परजीवीला आम्ही वैज्ञानिक भाषेत इक्टिओप्थेरिस मल्टीफिलिस म्हणजे पांढऱ्या ठिपक्याचा एक पॅरासाइट म्हणून त्याला ओळखला जातो.
1: अच्छा.
0: आणि हा परजीवी पांढऱ्या ठिपक्यासाठी कारणीभूत असू शकतो. मात्र प्रत्येक वेळेला तज्ज्ञांचा सल्ला घेणे यात गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला पांढरे ठिपके दिसले म्हणजे बाबा असे निदान करू नये की हाच इक्टिओप्थेरिस मल्टीफिलिस हाच परजीवी आहे. अशा वेळी आजारी माशांचा आपण नमुना तज्ज्ञांकडे घेऊन जायला पाहिजे. तज्ज्ञ त्याची सूक्ष्म दर्शकीय तपासणी करतील व त्याचं रोग निदान करून देतील, मगच आपण हा असा असा आजार झालेला आहे आणि तज्ज्ञ योग्य ते उपचार सल्ला देतील तो आपण पाळायला पाहिजे.
1: खरंच आहे, म्हणजे पाण्याची गुणवत्ता ही खूप महत्वाची आहे, नाही का?
0: होय मॅम, नक्कीच. पाण्याची गुणवत्ता माशासाठी खूप महत्वाची आहे.
1: आणि माशांच्या शरीरावर लाल डाग किंवा जखमा किंवा काही काही वेळेला अशी व्रण पण दिसत असतात,
0: हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यात बहुतांशपैकी आढळणाऱ्या लक्षणांपैकी एक आहे. जर माशाच्या शरीरावर लालसर डाग, रक्तस्राव, उरण किंवा त्वचेचं जर नुकसान झालेलं दिसत असेल तर त्याच्या पाठीमागे अनेक कारणे असतात. कधी कधी ते जीवाणूजन्य संसर्ग म्हणून होऊ शकतं, कधी कधी पाण्याची जी गुणवत्ता ती खराब झाली म्हणूनही होऊ शकतं, तर कधी कधी परजीवींचाही प्रादुर्भाव याच्यात असतो. म्हणून माशाची एकमेकांशी किंवा तळ्याच्या संरचनेशी झालेली इजा आणि हाताळणीमुळे झालेला ताण यामुळे त्वचेवर जखमा होऊ शकतात. त्यामुळे फक्त लाल डाग याला जीवाणूंचा रोग असं आपण समजलं नाही पाहिजे आणि असा निष्कर्षही काढला नाही पाहिजे. सर्वप्रथम आपण माशांचे वर्तन तपासले पाहिजे, त्यानंतर पाण्याची गुणवत्ता, तसेच तळ्यातील व्यवस्थापन व्यवस्थित केले पाहिजे. आणि तरी जर मृत्यू वाढत असल्यास, आजारी मासे किंवा ताजे मासे आहेत पण मृत आत्ता होणार आहेत असे सॅम्पल किंवा असे मासे आपण तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवले पाहिजे. आणि ही जी लक्षणे आहेत, डोळ्यांमध्ये रक्तस्राव, पराचे नुकसान, या सगळ्या लक्षणांची सुद्धा त्या माशांची आपण तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
1: म्हणजे वेळोवेळी निरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. आणि सोबतच तुम्ही जे म्हणालात की बुरशीजन्य, जीवाणूजन्य असे जे रोग होत असतात त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला हा वारंवार आपल्याला घ्यावा लागणार आहे,
0: नक्कीच.
1: आणि बऱ्याच वेळेला सर माशांच्या अंगावर असं कापसासारखा पांढरा थर किंवा जी बुरशी आपण म्हणतो त्या बुरशीसारखी वाढही दिसत असते, तर अशा वेळेस देखील मग शेतकरी बांधवांनी काय करायला हवं किंवा मत्स्यपालन करणाऱ्यांनी काय करायला हवं?
0: ज्या ज्या वेळेला आपल्याला माशाच्या त्वचेवर, परांवर किंवा अंड्यावर, बहुतांश अंड्यावर हे जास्त याचं प्रमाण जास्त आहे, हा जो कापसासारखा जो पांढरा थर येतो ते एक प्रकारची बुरशी आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळेला माशांच्या त्वचेवर, परांवर किंवा अंड्यांवर पांढऱ्या किंवा कधी कधी थोडा करडा कलर रंग असतो त्याचा, पांढऱ्या किंवा करड्या रंगाची कापसासारखी वाढ दिसल्यास बुरशीजन्य संसर्गाचा संशय

0: शकतो.
1: बर
0: आणि बऱ्यापैकी वेळेला हा बुरशी संसर्गजन्य रोग असतो. अशा समस्या आधीच जे जखमी किंवा कमजोर मासे असतात ज्यांच्यावर स्ट्रेस किंवा तणाव आहे ज्या माशांवर, त्यांचे लवकरात लवकर मृत पावतात असे मासे की जे आधीच जखमी आहेत त्यांना जर अशा गोष्टी झाल्या तर. यातलं सगळ्यात महत्वाचं कारण असतं पाण्याची खराब गुणवत्ता. जे मासे मृत झाले ते त्याच पाण्यात आहेत आणि ते पाण्याची गुणवत्ता आणखी खराब करतात, त्यामुळे बाकीचे जे मासे जिवंत आहेत त्यांच्यावरील ताण वाढतो. तर अशा वेळेला जर आपल्याला जर असं काही दिसतंय तर सर्वात अगोदर आपण कोणतंही औषध देण्यापेक्षा सगळ्यात अगोदर पाण्यातील मृत मासे बाहेर काढायचे, जी पाण्याची गुणवत्ता आहे ती तपासायची. पाणी गुणवत्ता व्यवस्थित नसेल तर त्यासाठी जी पावले उचलावी लागतील, जी चांगले करावी लागेल, ते पाणी चांगलं करणं गरजेचं आहे. जसं त्यातले सेंद्रिय पदार्थ काढणे असेल बरोबर, अशा प्रकारे पाण्याची गुणवत्ता सुधारून माशांचं जे अनावश्यक हाताळणी आहे किंवा माशांना ताण येईल अशा प्रकारे हाताळणी न करता त्यांना वाचवणं महत्वाचं आहे. आणि खात्री करण्यासाठी की हा बुरशीजन्य रोग आहे की नाही त्यासाठी जे मासा आहे मृत मासा किंवा जिवंत मासा जो आता मृत होणार आहे त्याचा नमुना आपण प्रयोगशाळेत पाठवला पाहिजे. आणि जो आपण नमुना पाठवतोय त्याचे माशाची प्रजाती, आकार, पाण्याचे प्रमाण आणि जर आपण कोणत्या उपचाराची पद्धत वापरतो तर ह्या सगळ्या पद्धती आपण उपचार तज्ञांना सांगितल्या पाहिजे, जेणेकरून आपण ज्या माशीच्या सुरक्षिततेचा विचार करू शकतो.
1: खरंच आहे, म्हणजे आपल्या तळ्यापर्यंत हा रोग येऊ नये यासाठी अगोदरच आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील जर आपण केल्या तर निश्चितच ह्या रोग आपल्या याच्यापर्यंत येणार नाही का?
0: नक्की नक्की मॅम, सर्वात महत्वाचं आहे आम्ही वारंवार लोकांना हे सांगत असतो की उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला.
1: निश्चितच खरंच आहे. आणि मासे जर पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तोंडाने हवा घेत असतील तर त्याला रोग झाला आहे हे देखील आपण समजायला हवं की रोग नाही आहे हे देखील कळायला हवं, नाही का?
0: नेहमीच नाही, प्रत्येक वेळेला असे होईलच असे नाही, म्हणजे हे दोन्ही बाबतीत लागू होतं. जसे की पहिली बाब ही आहे की माशाला प्राणवायू लागतो कोणता पाण्यातला, त्याला आपण डिझॉल्व्ह ऑक्सिजन म्हणतो. तर ज्या वेळेला विरघळलेला प्राणवायू पाण्यातला कमी होतो त्यावेळेला मासे वरती येतात, पाण्याच्या पृष्ठभागावर यायला लागतात. आणि हे कधी होतं? विशिष्ट पहाटे एकदम सकाळी 6 वाजता 7 वाजता, म्हणजे सूर्य उगवायच्या 1.5 तास किंवा 1.5 तास अगोदर, कारण त्यावेळेला पाण्यातला जो प्राणवायू असतो हा पूर्णपणे संपलेला असतो. आणि त्याचप्रमाणे जे पाण्यातले बाकी घटक असतात, फायटोप्लॅंक्टन असेल किंवा आपली जी जलवनस्पती असतील, त्यांचं प्रकाश संश्लेषण चालू असतं, त्याच्यामुळे ते ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. त्याच्यामुळे जोपर्यंत आपला सूर्य उगवत नाही तोपर्यंत पाण्यामध्ये डिझॉल्व्ह ऑक्सिजन म्हणजे विरघळलेल्या प्राणवायूची कमतरता जाणू शकते. खाद्य जास्त झालं असेल 1 दिवस अगोदर, त्यात सेंद्रिय पदार्थ वाढत चालले असतील, मासे मृत झाले असेल आपण बघितले नसतील, आणि माशांची जी घनता आहे ती खूप दाट प्रमाणात वाढली असेल तर पाण्यातला जो प्राणवायू हा कमी होतो, त्यामुळे मासे पृष्ठभागावर येऊन हवा घेण्याचा प्रयत्न करतात.
1: निश्चितच.
0: तर अशा वेळेला आपण पाण्यातला प्राणवायू वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जसे की एक एरेटर असतो, एरेटरचं काम काय असतं की जो आपली हवा आहे हवेत ऑक्सिजन, जसा आपण माणसं हवेतला ऑक्सिजन घेतो तर हवेतला ऑक्सिजन पाण्यात विरघळवणं किंवा मिक्स करणं हे त्या एरेटरचं काम आहे, तो आपण चालू केला पाहिजे. नाहीतर काहीतरी करून आपण पाण्यात हालचाल तयार केली पाहिजे, जेणेकरून पाणी आणि हवा यांचं इंटरॅक्शन होऊन हवेतला ऑक्सिजन हा पाण्यात मिक्स होईल. अशा पद्धतीने आपण उपाययोजना केल्या पाहिजेत, त्यामुळे प्रत्येक वेळेला त्याला रोग समजून काहीतरी औषध टाकणं हे चुकीचं आहे.
1: खरंच आहे. तर सर, आता आपल्या माशांना रोग होऊ नये यासाठी आपलं रोजचं व्यवस्थापन देखील खूप महत्वाचं आहे, आणि जर मासे आजारी पडले तर लगेच आपण औषध किंवा प्रतिजैवक देणं हे देखील योग्य आहे का? आणि जर माशांचं आरोग्य आपल्याला चांगलं आहे की नाही हे जर नियमितपणे तपासायचं असेल तर यावर समाधानकारक असं उत्तर तुम्ही काय द्याल?
0: नक्कीच मॅडम, सगळ्यात पहिले की माशांच्या रोगांमध्ये उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला, म्हणजे कोणताही असू द्या पण उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला. आपण आपल्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत की हा रोग आपल्यापर्यंत यायलाच नको, म्हणजे उपचाराची गरजही पडणार नाही, त्याच्यामुळे प्रतिबंध हे सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं की जर रोग झालाय, कधी कधी काय होतं की शेतकरी एकच रोग समजून प्रत्येक वेळेला ते सेम औषध टाकत जातात, त्याच्यामुळे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स हा तयार होतो. की सारखं एकच केमिकल टाकल्याने त्याच्याबद्दल जो रेझिस्टन्स असतो तो माशांमध्ये वाढत जातो, जो पॅथोजन मध्ये ते केमिकल त्याच्यावर काम करत नाही. त्यामुळे दरवेळी मासे आजारी पडले की प्रतिजैविक देणं चुकीचं आहे. सगळ्यात अगोदर तो नमुना तपासणीसाठी पाठवला पाहिजे, जे कोणी तज्ञ असतील त्यांच्याकडून उपचार पद्धत घेतली पाहिजे की अशा अशा गोष्टी झाल्यात आणि नेमकी त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे. आणि नेमकी सगळ्यात महत्वाचं यात म्हणाल तर मॅम, माशांचे आरोग्य चांगले आहे की नाही हे सुद्धा तपासणं महत्वाचं
1: आहे.
0: आणि हे दरवेळेला आपण सकाळी उभं राहून बघू शकत नाही माशाचं आरोग्य चांगलं नाहीये, उद्या नाही मरते म्हणजे योग्य आहे असं नसतं. आपल्याला दररोज माशा

0: त्यांचे वर्तन आणि खाद्य घेण्याची पद्धत पाहावी. त्यांची खाद्य घेण्यामध्ये ते कमतरता करतायत का, तेवढं आपण टाकलेलं खाद्य पुरेसे खात नाहीयेत का, किंवा काही मासे एका कॉर्नरला किंवा एका कडेला पोहतायत का, काही जण पाण्याच्या एकदम पृष्ठभागावर येऊन ऑक्सिजन साठी प्रयत्न करतायत का, त्यांचं जे शरीर असतं शरीराची स्थिती थोडीफार चेंज झाली आहे का, त्वचा पर डोळे हे सगळे व्यवस्थित आहेत का, या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे वारंवार, दर 15 दिवसाला किंवा दर 10 दिवसाला या गोष्टी आपण काही ठराविक प्रमाणात मासे आपण तळ्याच्या थोडेसे बाहेर काढून त्याचं योग्य प्रकारे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आणि माशांसोबतच मॅम ज्या तळ्यात हे मासे आपण पालन करतोय त्या तळ्यातील पाण्याची गुणवत्ता देखील नियमित तपासली पाहिजे. जसे की तापमान असेल मॅडम, पीएच ज्याला आपण सामू म्हणतो, विरघळलेला प्राणवायू म्हणजे डिसॉल्व्ह ऑक्सिजन आणि अमोनिया, त्यांचं निरीक्षण आपण मॅम करणं गरजेचं आहे. आणि जर व्यवस्थित मत्स्यपालन करायचे असेल तर मासे आपण किती साठवण केली होती, ते किती खाद्य घेत आहेत, त्यांची वाढ कशी आहे, किती मृत्यू झाले आहे, याची व्यवस्थित आपण नोंद ठेवणं गरजेचं आहे.
1: अगदी. तर आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर, निरोगी मासे हे यशस्वी मत्स्यपालनाचा पाया आहेत असं म्हणायला काही आपल्याला हरकत नाही. आणि तुम्ही सांगितलं की पाण्याची गुणवत्ता नियमित तपासणं, योग्य आणि संतुलित आहार देणं आणि सोबतच रोगाची लक्षणे दिसताच तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग प्रतिबंध आणि नियमित आरोग्य व्यवस्थापनाला जर आपण प्राधान्य दिलं तर नक्कीच हा व्यवसाय आपला फायदेशीर ठरू शकतो. तर आज ही महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही समस्त आपल्या तरुण वर्गापर्यंत मत्स्यपालन करणारे जे काही आपले शेतकरी बंधू आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. अस्सल कोकणी खाद्य संस्कृती, कोकणची अस्सल चव, कोकणी क्युझिन मध्ये अनुभव घ्या ताज्या समुद्री खाद्य पदार्थांपासून तयार केलेल्या खमंग पारंपरिक आणि अस्सल कोकणी पदार्थांचा स्वाद, ज्यात आहे समुद्राची ताजगी, कोकणी मसाल्याचा सुगंध, झणझणीत आणि खमंग चव आणि घरगुती कोकणी स्वयंपाकाची मनमोहक आठवण. ताजे समुद्री खाद्यपदार्थ, कोकणची परंपरा आणि प्रत्येक खासात अस्सल चव. तेव्हा आज संपर्क करा 9834-87-93 या नंबरवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कोकणी क्युझिन. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवण्याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्यतळ्यासाठी निवडा. आपल्या मत्स्यशेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून. आजच संपर्क करा 91-30-98-98-07 या नंबरवर. दर्जेदार बीजाची निवड, समृद्ध मत्स्यशेतीची सुरुवात. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मत्स्यपालनाबरोबरच गोड्या पाण्यातील कोळंबी पालन हा देखील शेतकरी बंधू आणि मत्स्यपालकांसाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. योग्य नियोजन, पाण्याची गुणवत्ता आणि योग्य खाद्य व्यवस्थापन सोबतच रोगप्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब जर आपण केला तर कोळंबी पालनातून देखील चांगलं असं उत्पादन आपल्याला मिळवता येऊ शकतं. मात्र गोड्या पाण्यात कोळंबी पालन करताना आपल्याला तलावाची निवड, पाण्याचं व्यवस्थापन, कोळंबीची योग्य जात, खाद्य व्यवस्थापन, वाढीचं निरीक्षण आणि तसंच रोगांपासून संरक्षण यासारख्या अनेक बाबींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. आणि या सर्व महत्त्वाच्या बाबी आज आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्रीनाथ वैजनाथ गव्हाणे यांना. आणि त्यांच्याकडनं आपण आज गोड्या पाण्यातील कोळंबी पालन याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन घेऊयात. तर सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, जर आपल्याला गोड्या पाण्यातील कोळंबी पालन व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यासाठी अगोदर आपल्याला गोड्या पाण्यातील कोळंबी पालन म्हणजे काय आणि कोणत्या प्रमुख प्रजाती यासाठी वापरल्या जाऊ शकतात ह्याची देखील माहिती असणं गरजेचं आहे आणि सोबतच याचं वैशिष्ट्य देखील काय असणार आहे, काय सांगाल बरं?
2: गोड्या पाण्यातील कोळंबी पालन म्हणजे कंट्रोल पद्धतीने गोड्या पाण्यात कोळंबीची वाढ करून तिचे व्यावसायिक उत्पादन घेणे. भारतात यासाठी सर्वात महत्वाची परिचित प्रजाती म्हणजे मॅक्रोवॅसियम रोझनबर्गी ही तिचं सायंटिफिक नाव आहे. तिला जायंट फ्रेशवॉटर प्रॉन किंवा स्कॅम्पी असेही म्हटलं जातं. ही प्रजाती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे कारण तिचा जो ग्रो आउटचा टप्पा आहे तो गोड्या पाण्यात करता येतो आणि योग्य व्यवस्थापनाखाली बाजारपेठेसाठी चांगल्या आकाराची कोळंबी तयार करता येते. या कोळंबीच्या जीवनचक्रातील एक महत्वाची बाब म्हणजे तिच्या लार्वल अवस्थेसाठी पूर्ण गोडे पाणी पुरेसे असते.
1: अच्छा.
2: हॅचरी

0: जे जिथे या गोड्या पाण्याच्या कोळंबीची पैदास केली जाते त्यासाठी खारट किंवा निमखारे पाणी आवश्यक असते. त्यानंतर त्याच्या जे पुढची स्टेज आहे त्याला सायंटिफिक भाषेत पोस्ट लार्वा म्हणला जातो. तयार झाल्यावर त्यांना हळूहळू गोड्या पाण्याच्या परिस्थितीत आणलं जातं. त्यानंतर आपण त्यांना ग्रो आउट प्रणालीमध्ये वाढवू शकतो. त्यामुळे कोळंबी पालन समजून घेताना त्यांचं प्रजनन कशा प्रकारे केलं जातं, ग्रो आउट फार्मिंग कशा प्रकारे केली जाते, हे दोन वेगवेगळे टप्पे घेणे फार आवश्यक आहे. शेतकऱ्याने फक्त कोळंबीचा बाजारभाव चांगला आहे म्हणून पालन सुरू करू नये. चांगले सीड म्हणजे चांगले बीज, योग्य तळे, पाण्याची गुणवत्ता, किती प्रमाणात बीज सोडायचं, संतुलित खाद्य कसं द्यायचं, नियमित निरीक्षण, बाजारपेठेचं नियोजन, या सर्व गोष्टी एकत्रितपणे तेवढ्याच महत्वाच्या आहेत. कोळंबी पालन हा फक्त सी तळ्यात सोडण्याचा व्यवसाय नाही तर तो सतत निरीक्षण आणि व्यवस्थापन आधारित एक व्यवसाय आहे.
1: म्हणजे आपल्याला सततचं निरीक्षण देखील हवं आणि योग्य असं व्यवस्थापन देखील हवं. आणि गोड्या पाण्यातील कोळंबी पालन सुरू करण्यापूर्वी आपल्या शेतकरी बांधवांनी तळ, पाणी आणि इतर कोणत्या गोष्टींची तयारी करावी की जेणेकरून हा आपला व्यवसाय सुरळीतपणे चालेल?
0: पालन सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची आणि पाण्याच्या स्त्रोताची क्षमता तपासावी. वर्षभर किंवा आवश्यक कालावधीत उपलब्ध होणारा पाण्याचा स्त्रोत तो सुरक्षित, प्रदूषण मुक्त आणि व्यवस्थापनासाठी पुरेसा आहे का हे पाहणे फार महत्वाचे आहे.
1: अच्छा,
0: शेतातून कीटकनाशके, रासायनिक खते किंवा इतर प्रदूषित पाणी थेट तळ येणार नाही याची काळजी घ्यावी. तळ्याची रचना करताना पाण्याचा निचरा व्यवस्थित पाणी साठवता येईल आणि गरज पडल्यास अंशतः पाणी एक्सचेंज करता येईल, म्हणजे नवीन पाणी आणून सोडता येईल आणि जुनं पाणी बाहेर काढता येईल अशी व्यवस्थापन असणे तेवढेच महत्वाचे आहे. तळातील भक्षक मासे, नको असलेले ऑर्गॅनिझम आणि जास्त प्रमाणातील जल वनस्पती नियंत्रित कराव्यात. पाण्याचा स्त्रोत आणि आउटलेट यावर योग्य जाळी असणेही उपयुक्त ठरणे, जेणेकरून बाहेरील नको असलेले जीव तळ्यात येणार नाहीत आणि पाणी सोडताना कोळंबी बाहेर जाणार नाही. तळ्यात वीज सोडण्यापूर्वी पाण्याची बेसिक क्वालिटी म्हणजेच पाण्याचा तापमान, पाण्याचा सामूह, पाण्यामध्ये प्राणवायू किती आहे, पाण्यामध्ये अमोनिया यासारख्या विविध घटकांची माहिती असणे तेवढेच महत्वाचे आहे. शेतकऱ्यांनी आपण बीज कुठून घेतोय, एरेशन किंवा पंपिंग हा सर्व खर्च एकंदरीत लक्षात घेणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर ग्रोआउट कल्चर आपण पूर्णतः संपल्यानंतर त्याला आपण हार्वेस्ट करून म्हणजे बाहेर काढून त्यांना कुठे विकावं यासाठी बाजारपेठेचा सुद्धा अंदाज घेणं तेवढंच महत्वाचं आहे.
1: निश्चितच कोळंबीचे चांगले बीज हे देखील असणं महत्वाचं आहे की जेणेकरून चांगल्या प्रकारे त्याची वाढ झाली पाहिजे हे देखील शेतकरी बांधवांना ओळखता आलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याकडे बीज आलं तर ते बीज तळ्यात सोडताना देखील जमवून घेणं हे देखील का आवश्यक आहे?
0: हो मॅडम, तुम्ही जो कोळंबी वाढवणार आहात, कोळंबी वाढवण्याची शक्यता आहे, हा बीज तुम्ही कुठून आणलाय याच्यावर पूर्णतः अवलंबून असते.
1: खरंच आहे,
0: कोळंबी पालनात त्या बीजाची क्वालिटी ही पुढील उत्पन्नाची एक महत्वाची सुरुवात असते. तो कोळंबीचा बीज शक्यतो विश्वसनीय आणि प्रमाणित हजेरी किंवा अधिकृत स्त्रोताकडून घेणे हे गरजेचे आहे. बीज सक्रिय असावे, त्याची हालचाल सामान्य असावी, शरीरावर स्पष्ट विकृती किंवा जखम नसाव्यात आणि उपलब्ध असल्यास एकसमान आकाराचे बीज निवडणे व्यवस्थापनासाठी सोयीचे ठरते.
1: निश्चितच
0: कमजोर, असामान्य पुरवणारे किंवा स्पष्ट रोग लक्षणे असणारे बीज घेणे टाळावे. बीज आणताना वाहतुकीची पद्धतीही महत्वाची आहे. वाहतुकीनंतर आणलेलं बीज थेट तळ्यात सोडू नये आणि ते सोडल्यास ते सीड मृत होण्याची शक्यता वाढते. ते सोडण्यापूर्वी ते जे आणलेले सीड आहे ते आपल्या तळ्याशी जमून घेणं महत्वाचं आहे. ते जमून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचं तापमान, सामूह या दोन गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्ही जो सीड किंवा जे बीज आहे लगेलगे जर आपण तळ्यामध्ये सोडलो त्यामुळे त्यांना ताण येऊ शकतो आणि त्यामुळे मृत होण्याचा धोका वाढू शकतो. यासाठी ते जे मत्स्यबीज आहे ते अचानक सोडण्याऐवजी हळूहळू एन्व्हायरमेंट म्हणजे पीएच किंवा तापमान आहे हे अक्लिमटाईज करून हळूहळू सोडणे हे गरजेचे आहे. या गोष्टींचे लक्षात घेणे गरजेचे आहे.
1: निश्चितच, म्हणजे चांगलं बीज असेल तरच त्याची वाढ देखील चांगल्या प्रकारे होईल, नाही का?
0: हो मॅडम.
1: आणि कोळंबीच्या तळ्यात पाण्याची गुणवत्ता ही चांगली ठेवण्यासाठी कोणते घटक तपासायला हवेत आणि मग यासाठी आपल्याला रोज निरीक्षण करावं लागतं का?
0: कोळंबीच्या वाढीसाठी पाण्याची गुणवत्ता हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांनी शक्य असल्यास पाण्याचं तापमान, पाण्याचा सामूह, पाण्यामध्ये प्राणवायू ज्याला इंग्लिशमध्ये डिझॉल्व्ह ऑक्सिजन, आपल्याप्रमाणेच कोळंबीला पण ऑक्सिजन लागतो, तो डिझॉल्व्ह ऑक्सिजन आणि अमोनिया याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. परिस्थितीनुसार नायट्राइट अल्कलिनिटी ट्रान्सपरन्सी हे पाण्याचे काही विविध पॅरामीटर्स आहेत, त्यांची पण रेकॉर्ड ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. मात्र फक्त टेस्ट किटच्या आकड्यापुरतच पाणी पुरेसे नाही, त्याबाबत कोळंबीचे वर्तनही पाणी आवश्यक आहे. तळ्याकडे गेल्यावर कोळंबीची हालचाल सामान्य आहे का, आपण जे खाद्य देतोय

0: त्या खाद्याकडे कोळंबीचा रिस्पॉन्स कसा आहे हे पण पाहणं तेवढंच महत्वाचं आहे.
1: खरंच
0: मृत किंवा कमजोर कोळंबी दिसते का, पाण्याचा रंग, पाण्याचा वास अचानक झाला आहे का, या सकाळच्या वेळी प्राणवायू कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेत निरीक्षण ठेवणे महत्वाचे ठरते. अतिरिक्त खाद्य देणे, मृतजीवी सेंद्रिय पदार्थ आणि तळ्यातील जैविक भार वाढल्यामुळे डिकम्पोजिशन वाढू शकते. या प्रक्रियेत ऑक्सिजनची क्षमता अमोनिया तयार होण्यास हातभार लागू शकतो आणि हा जो अमोनिया आहे तो कोळंबीसाठी अत्यंत घातक आहे. हा जर अमोनिया पाण्यामध्ये वाढला तर कोळंबी मृत पाण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेणे महत्वाचे आहे.
1: निश्चितच. बरं सर, एखाद्या वेळेस असं होतं की जेव्हा आपण फीड मॅनेजमेंट करतो त्यावेळेस एखाद्या वेळेस अतिरिक्त खाद्य देखील आपलं दिलं जातं किंवा कमी खाद्य देखील दिलं जातं, मग ह्या चुका जर आपल्याला टाळायच्या असतील तर कोळंबीला खाद्य किती आणि कोणत्या वेळी द्यायला हवं हा देखील प्रश्न येतो. आणि जर चुकीच्या पद्धतीनं जर आपण फीड मॅनेजमेंट केलं तर त्याचे देखील काय परिणाम होऊ शकतात?
0: नक्कीच मॅडम. कोळंबीला खाद्य देताना एकच ठराविक प्रमाण सर्व तळांना लागू होऊ शकत नाही. फीडचे प्रमाण, कोळंबीची संख्या, बायोमास आणि त्यांचा सरासरी आकार, वाढीचा टप्पा, पाण्याचं तापमान, फीडिंग रिस्पॉन्स अशा बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असतो. त्यामुळे दररोज एवढे किलो फीड देणं असे सांगणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे दररोज एवढे किलो फीड अशी संख्या सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खाद्याला कोळंबी कशा प्रकारे रिस्पॉन्स देते ते पाहून खाद्य देणे करणे हे योग्य ठरेल. खाद्य देताना कोळंबी सक्रियपणे खाद्य घेत आहे का, खाद्य उरत आहे का आणि ते आणि फीडिंग नंतर अनावश्यक ऑर्गॅनिक मॅटर जमा होत आहे का हे पण पाहणे महत्वाचे असते. शक्य असल्यास फीडिंग ट्रेस आणि इतर निरीक्षण पद्धतीचा वापरून फीड कन्झम्पशन समजून घेणे महत्वाचे आहे. नियमित सॅम्पलिंग करणे म्हणजे काय, दर 15 किंवा 30 दिवसांनी कोळंबी किती प्रमाणात वाढत आहे त्यानुसार आपण जे देणारे खाद्य आहे तो खाद्याचा देण्याचा रेट ऍडजस्ट करणे महत्वाचे ठरू शकते. सगळं खाद्य एकाच वेळेस न देता तेच खाद्य सकाळी, दुपारी, सायंकाळी अशा 3 वेळेस देणं चांगले असू शकते. जर खाद्य जास्त प्रमाणात होऊन खाद्य पाण्याच्या तळाशी जमा होत असेल तर ते कोळंबीसाठी हानिकारक ठरू शकते.
1: बर. आणि सर, जर कोळंबी तळ्यात आपल्या या आजारी किंवा मृत जर आढळली तर त्यावेळेस देखील शेतकरी बांधवांनी काय निर्णय घ्यायला हवं की लगेच औषध वापरता आपल्याला येऊ शकतं?
0: जर तुम्हाला मृत कोळंबी तुमच्या तलावात आढळल्यास सगळ्यात अगोदर ती कोळंबी मॉर्टॅलिटी स्वरूप वापरून जाऊन केमिकल टाकणे हे योग्य नाही. मृत कोळंबी शक्य तितक्या लवकर तळ्यातून काढावी आणि त्याची विल्हेवाट लावावी. त्यानंतर मृत्यूचं कारण काय शोधावं, त्यासाठी कुठला बॅक्टेरिया किंवा जीवाणू विषाणूच कारणीभूत असतील असं नाही. पाण्यामधलं प्राणवायू, अमोनिया, बदललेलं तापमान, सामू अशा बऱ्याच गोष्टी त्यासाठी कारणीभूत असू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला मृत कोळंबी असल्यास लगेच कुठलं औषध देणं हे गरजेचं नाही. तरीही मृत कोळंबी आढळत असतील तर मत्स्यतज्ञांचा गायडन्स घेऊन तुम्ही औषध देऊ शकता.
1: बरं. म्हणजे मनानं यासाठी कुठलंही आपल्याला औषध वापरायचं नाही आहे आणि फक्त जी मृत कोळंबी आहे ती शक्य तितक्या लवकर आपल्याला तळ्यातून बाहेर काढावी हे एक मुद्दा लक्षात ठेवण्यासारखं आहे, नाही का? जर गोड्या पाण्यातील कोळंबी पालनामध्ये जास्त जर स्टॉक जर आपण केला तर आपलं उत्पादन वाढतं असं बरेच वेळेला आपल्या तरुण शेतकरी मित्रांच्या मनात देखील येऊ शकतं. आणि यासाठी मग योग्य स्टॉकिंग डेन्सिटी कशी आपण ठरवायला पाहिजे? बरं,
0: जर तुम्ही कमी जागेमध्ये जास्त जास्त नंबरमध्ये जर बीज टाकलं तर ते ओव्हरक्राउडिंग किंवा आपण त्याला कमी जागेत जास्त बीज टाकल्यामुळे होणारा जो ताण आहे तो कोळंबी वाढू शकतो. त्यामुळे उत्पादन वाढू शकेल असे आपण गॅरंटी नाही देऊ शकत. त्यामुळे आपला जो पॉन्ड आहे किंवा जो तलाव आहे त्या तलावाची कॅरिंग कॅपॅसिटी म्हणजे थोडक्यात प्रत्येक तलावाची कॅरिंग कॅपॅसिटी हे समजून घेणे तेवढेच महत्वाचे आहे. जास्त डेन्सिटीमुळे स्ट्रेस किंवा ताण वाढू शकतो, प्राणवायूची डिमांड वाढू शकते, त्याचबरोबर फीड मॅनेजमेंट म्हणजे खाद्याचं मॅनेजमेंट करणं हे पण कठोर जाईल. आपल्याकडे फीडचं बजेट किती आहे, आपण पाण्याचं मॅनेजमेंट कसं करणार आहोत किंवा आपली बाजारपेठ कशी आहे, तिथे कोळंबीला कशा प्रमाणात मागणी आहे, या सर्व बाबींचा विचारात घेणं महत्वाचं आहे.
1: म्हणजे परिपूर्ण असा अभ्यास आपल्याला यामध्ये करणं गरजेचं आहे, प्रशिक्षित होणं गरजेचं आहे, नाही का सर? आणि सर, जर गोड्या पाण्यातील कोळंबी पालनामधून आपल्याला नफा मिळवायचा असेल तर त्यासाठी शेतकरी बांधवांनी कोणत्या गोष्टीचं संपूर्ण असं नियोजन या गोड्या पाण्याच्या कोळंबी पालनामध्ये करायला हवं?
0: जर तुम्हाला गोड्या पाण्याच्या कोळंबी संगोपनापासून खर्चापासून नफा मिळवायचा असेल तर सुरुवातीपासूनच तुमचा जो बीज आहे त्याचा खर्च, म्हणजे आपण जे खाद्य देणार आहे त्याचा खर्च, जे आपल्याला कामगार लागणार आहे किंवा इलेक्ट्रिसिटी, पंपिंग, एरेशन अशा बऱ्याच गोष्टीवरचं लागणारा खर्च आहे, या सर्वांचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे.

त्यानंतर बाजारपेठ समजून घेणं पण तेवढेच महत्वाचं आहे. कोणत्या आकाराचं कोळंबीला स्थानिक बाजारपेठेत किंवा ग्राहकाकडून मागणी आहे अशी कोळंबी आपण कल्चर करणे महत्वाचे आहे. हार्वेस्टिंग झाल्यानंतर म्हणजे तलावातून कोळंबी काढल्यानंतर कोणत्या कालावधीत काढायची, बाजार कोणत्या वेळेस त्याला विक्री करणे सोयीचे आहे आणि ट्रान्सपोर्टेशनचा म्हणजे दळणवळणाचा खर्च किती आहे अशी माहिती आधी घ्यावी. त्यानंतर प्रोडक्शन रेकॉर्ड ठेवावेत, किती सीड आणि किती बीज आणले होते, त्यांची किंमत किती, मृत पावली, रोज किती खाद्य वापरलं, अशा गोष्टींची नोंदणी ठेवणे महत्वाचे आहे.

0: खड्ड्याचं नियोजन करणं आणि त्यासोबत त्याची वॉटर क्वालिटी म्हणजे जो लागणारा पाणी आहे त्याचं नियोजन करणं, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जर या गोष्टींवर लक्ष दिलं तर नक्कीच तुमचा नफा वाढेल आणि तुम्हाला चांगल्या प्रमाणे त्या याच्यामधून परतावा मिळू शकेल.
1: निश्चितच सर, आजच्या आपल्या चर्चेच्या माध्यमातून आपल्या या गोड्या पाण्यातील कोळंबी पालनासाठी योग्य नियोजन आणि शास्त्रीय व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे हे आजच्या तुमच्या चर्चेच्या माध्यमातून कळालेलंच आहे. आणि त्यासाठी तलावाची योग्य तयारी, पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवणं, योग्य प्रमाणात आणि गुणवत्तापूर्ण खाद्य देणं, तसंच कोळंबीच्या वाढीचं नियमित निरीक्षण करणं, रोगांची लक्षणे दिसताच आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणं, ह्या बाबी देखील आपल्याला यशस्वी कोळंबी पालनासाठी खूप महत्त्वाच्या आहेत हे तुमच्या आजच्या माहितीच्या माध्यमातून कळालेलं आहे. तर आज ही महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही प्रत्येक तरुण शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, मत्स्यपालनातून उत्पादन, उत्पन्न आणि समृद्धी वाढवून याची गुरुकिल्ली म्हणजे दर्जेदार मत्स्यबीज. मजबूत वाढ, उत्तम आरोग्य आणि चांगल्या उत्पादनासाठी गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्राचे दर्जेदार मत्स्यबीज आजच आपल्या मत्स्यतळ्यासाठी निवडा. आपल्या मत्स्य शेतीची सुरुवात करा विश्वासाच्या मत्स्यबीजापासून. आजच संपर्क करा 91-30-98-98-07 या नंबरवर. दर्जेदार बीजाची निवड, समृद्ध मत्स्य शेतीची सुरुवात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोदावरी मत्स्यबीज संवर्धन केंद्र.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोते हो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा। श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी। तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल। सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल। आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत।

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: 1305 kHz, तसंच एफ एम बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
2: अगं शेवंते, अगं निघाले बरं का? अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
1: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
2: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
1: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो गाय असो.
3: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषी मंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्याच्या दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पुढे ढकलली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकं. केंद्र सरकारनं राज्यातल्या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. दुष्काळी परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकासह राज्याचा दौरा करणार असल्याचं कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे.
4: राज्य सरकारों ने महाराष्ट्र में बड़े हिस्से पर, कर्नाटक में भी बड़े हिस्से पर सूखा घोषित किया है. भारत सरकार राज्यों के साथ डट के खड़ी रहेगी. कर्नाटक में भी 3 अक्टूबर को टीम बना के भेज रहे हैं वहाँ की स्थिति के आकलन के लिए. महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से बात हुई है तो भाभी हम टीम की तैयारी कर रहे हैं. मैं स्वयं भी उन राज्यों में जाके स्थिति देखूंगा और हम अपने किसानों के साथ, राज्य सरकारों के साथ पूरी ताकत से खड़े रहेंगे इस परिस्थिति का मुकाबला करने के.
3: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामातलं पीक नियोजन उपलब्ध पाण्याच्या ताळेबंदावर आधारित असावं असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. पाणी टंचाई असलेल्या राज्यातल्या भागात कमी पाण्यात येणारी कडधान्य आणि तेलबियांच्या पिकांना प्राधान्य द्यावं. उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाण्याची गरज असलेलं पीक घेतलं तर नंतर पाणी टंचाईमुळे पीक संकटात येण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रत्येक राज्य आणि जिल्ह्यानं सिंचनासाठी उपलब्ध पाणी तसंच जमिनीतला ओलावा यांचं मूल्यमापन करून त्यानुसार पिकांची निवड करावी. पेरणीला विलंब झाला, उगवण आणि उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणं, खतं आणि अन्य निविष्ठांची पूर्वतयारी करून वेळेत पेरणी करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यासाठी अचूक पंचनामे करणं अतिशय गरजेचं आहे, त्यामुळे 11 विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करायच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात पाहणी केल्यानंतर ते नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. या सर्व 11 विभागांना दुष्काळ हाताळायची आहे असंही ते म्हणाले.
5: आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिली आहे की 11 विभागाला आदेश काढावे की यामधला कुठला अधिकारी कर्मचारी हा चॅलेंज राहिला पाहिजे, तो गावातच राहिला पाहिजे, तो गावाच्या शेतकऱ्याही चर्चा केली पाहिजे. दुष्काळाचं काही ठिकाणी एक एक मुद्दा आहे सोडवला गेला पाहिजे. सरकार सकारात्मक जरी असलं तर खालचा व्यक्ती जोपर्यंत सकारात्मक राहत नाही तोपर्यंत सरकारच्या भूमिका खालीपर्यंत पोहोचत नाही, सरकारच्या योजना पोहोचत नाही. आणि म्हणून महसूल विभाग तर राहील, महसूल विभागाचे तलाठी, तहसीलदार, कृषी विभागाचे आमचे कृषी सहाय्यक आणि ग्रामविकास विभागाचं करेलच.
3: पशुधन विम्यासाठी एकच आणि एकात्मिक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणारं पशुधन विमा योजना पोर्टल आज सरकारनं सुरू केलं. यामुळे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पशुधन विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या जनावरांसाठी पॉलिसी जारी करणं, दाव्यांची प्रक्रिया, देखरेख आणि अहवाल तयार करणं यांसारख्या प्रक्रिया सुलभ होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं येत्या 3 ऑक्टोबरपासून घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा आणि गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा 2026 या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 च्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णय घेतला असल्यानं त्या परीक्षेची

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश नऊ मीटर अर्थात.

0: ची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. शिवाय राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर 2026 ची राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. याचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 2000 रुपयांवरच्या UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. तसंच या प्रकरणी दाखल याचिकेवर केंद्र सरकार आणि इतरांना नोटिसा जारी केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये 7वीतल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच 6वीतल्या विद्यार्थ्यांनाही त्रिभाषा सूत्रातून सवलत देण्याचा विचार करावा असं सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार आणि CBSEला सांगितलं आहे. 7वी 8वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत द्यावा लागणार नाही असं CBSEनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्रिभाषा सूत्र लागू करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होईपर्यंत सध्या 6वीत असलेल्या विद्यार्थ्यांनाही तिसऱ्या भाषेचा पेपर देण्यातून सवलत द्यावी असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, अमेरिकेनं फेटाळलेला युद्धबंदीचा प्रस्ताव आणि जागतिक बाजारात झालेल्या घसरणीचा मोठा फटका आज देशातल्या शेअर बाजारांना बसला. त्यामुळे सेन्सेक्स 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 1124 अंकांची घसरण झाली आणि तो 72772 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 360 अंकांची घसरण नोंदवत 22780 अंकांवर बंद झाला. 24 कॅरेट सोनं आज 4130 रुपयांनी स्वस्त झालं, तर 22 कॅरेट सोन्याच्या किमती तोळ्यामागं 4030 रुपयांनी कमी झाल्या. त्यामुळे सोन्याचे दर तोळ्यामागे 1.5 लाखाच्या वर गेले. चांदी किलोमागं 9300 रुपयांनी स्वस्त झाले. टाटा इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स सोल्युशन्स आणि टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स या कंपन्यांचं टाटा सन्समध्ये विलीनीकरण करावं असा प्रस्ताव टाटा ट्रस्टनं दिला आहे. हे विलीनीकरण झालं तर टाटा सन्सचा बँकेतर वित्तीय कंपनी तसंच कोर इन्व्हेस्टमेंट कंपनी दर्जा जाईल आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांप्रमाणे त्यांना शेअर बाजारात नोंदणी करावी लागणार नाही. रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी जारी केलेल्या दिशानिर्देशांनुसार हे विलीनीकरण होणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं असंही टाटा ट्रस्टनं सुचवलं आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिरातींच्या गुंतवणूकविषयक उच्चस्तरीय कृती दलाची 14वी बैठक आज मुंबईत झाली. ऊर्जा, पायाभूत सेवा सुविधा, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या नवीन संधीबाबत यावेळी चर्चा झाली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक शेख हमीद बिन झायेद अल नाहयान यांच्यासह द्विपक्षीय प्रतिनिधिमंडळानं या चर्चेत भाग घेतला. भारतात सुमारे 5 कोटी शालेय विद्यार्थी अजूनही स्वच्छतेच्या सुविधांपासून वंचित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. जगात अशा मुलांची संख्या 24 कोटी 40 लाखांच्या पुढे आहे आणि भारतात ही संख्या सर्वात जास्त असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदक संख्येत आज 3 रौप्य आणि 4 कांस्य अशा 7 पदकांची भर पडली आहे. सध्या भारत 4 सुवर्ण आणि 20 रौप्य आणि 21 कांस्यपदकांसह एकंदर 45 पदकं जिंकून पदक तालिकेत 12व्या स्थानावर आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंह याने आज रौप्य पदकाला गवसणी घातली. या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं 10,000 मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात ईशा सिंहनं रौप्य पदकावर नाव कोरलं. मुरली श्रीशंकर यानं पुरुषांच्या लांब उडीत रौप्य पदकावर नाव कोरलं. मालाफेकीत भारताच्या यशवीर सिंहनं रौप्य तर रोहित यादव यानं कांस्य पदक मिळवलं. विद्या रामराज हिनं महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. दिग्गज धावपटू PT उषा यांचा 40 वर्षांपेक्षा जुना राष्ट्रीय विक्रम तिनं मोडला. महिलांच्या 5000 मीटर स्पर्धेत पारुल चौधरी हिनं कांस्य पदक पटकावलं. कुराश या क्रीडा प्रकारात महिलांच्या 78 किलो खालच्या गटात पिंकी बलहारा हिनं कांस्य पदक जिंकलं. भारताच्या अमिश्र रिले संघानं अंतिम

0: फेरीत स्थान मिळवलं. मुष्टीयुद्ध स्पर्धेत लोवलीना बोरगोहाईन, प्रिया घंगस आणि कपिल पोखरिया यांनी उपांत्य फेरीत धडक मारल्यानं भारताची आणखी 3 पदकं निश्चित झाली आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला उपांत्यपूर्व फेरीचा सामना पावसामुळे रद्द झाला. भारताचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हॉकीत पुरुषांच्या अ गटात भारतानं बांगलादेशाचा पराभव करून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं. आता त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. स्क्वॉशमध्ये महिला आणि पुरुष दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
1: नेपाळमधल्या मणांग जिल्ह्यात माउंट हिमलुंग या पर्वताच्या गिर्यारोहण तळावर हिमस्खलन झाल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला असून 12 जण बेपत्ता झाले आहेत. घटनास्थळावरून 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही दुर्घटना झाली तेव्हा विविध गिर्यारोहण कंपन्यांचे 24 जास्त मार्गदर्शक आणि सहाय्यक कर्मचारी या तळावर उपस्थित होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषीमंत्री अधिकाऱ्यांच्या पथकासह राज्य दौऱ्यावर येणार. दुष्काळामुळे राज्य सरकारकडून विविध 11 विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द. एमपीएससीनं राज्यसेवा मुख्य परीक्षा, गट ब अराजपत्रित मुख्य परीक्षा आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा पुढे ढकलली. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आपण आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म तसंच न्यूज ऑन AIR ॲपसहित DTH उपग्रह वाहिनीवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शाहीर शिवाजी इंगरुलकर यांनी सादर केलेले हे लोकसंगीत.

श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात पुढलं लोकगीत आपण ऐकणार आहोत. शाहीर सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे आदिवासी गीत आपण ऐकूयात.

श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात रंजना जोगळेकर यांच्या स्वरातली ही रचना. व्ही साठे यांची आहे, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढे ऐकूयात वारा कांत यांची रचना विवेक केळकर यांच्या स्वरात.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 न्यूज ॲट 9 हे इंग्लिश बातमीपत्र, स्पॉटलाईट, पब्लिक स्पीक, स्पॉटलाईट 9:15 आणि पब्लिक स्पीक 9:30 प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात पुढे ऐकूयात बेला शेंडे यांच्या स्वरात डॉक्टर रेखा गंधेवार यांची रचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर राजेश सेन यांचं ध्रुपद धमार गायन, राग आलाप द्रुत आलाप, राग अभोगी. त्यांना पखवाज साथ आहे सुहास गवळी यांची, ताल आहे चौताल आणि बंदिशीचे बोल आहेत कौन भरम भुलारो. ऐकूया डॉक्टर राजेश सेन यांचं ध्रुपद धमार गायन, राग अभोगी.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलत डॉक्टर राजेश सेंद यांचं ध्रुपद धमार गायन राग अभोगी. त्यांना पखवाज साथ केली होती सुहास गवळी यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो, सार्वजनिक प्रशासनात पारदर्शिता आणि सचोटी सुनिश्चित करण्यासाठी तसंच भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं ध्येय साध्य करण्यासाठी सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जातो. यंदा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या दरम्यान सतर्कता जागरूकता सप्ताह पाळला जाणार आहे. त्याची संकल्पना आहे समृद्धीसाठी संभाव्यता. तेव्हा चला सार्वजनिक प्रशासनात.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी. गृह मंत्री अमित शाह ने आज नई दिल्ली में राष्ट्रीय आतंकरोधी नीति और रणनीति प्रहार सम्मेलन का उद्घाटन किया.